सुप्रभात श्रोते हो, एफ एम बँड 101 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. आज शनिवार भारतीय सौर दिनांक 20 आषाढ 1948 11 जुलै 2026. श्रोते हो, पहाटेचे 5:55 आणि 45 सेकंद झाली आहेत. आपले आजचे कार्यक्रम आता सुरू करत आहोत. विविध भारतीच्या या प्रातकालीन सभेत मी श्रद्धा वरणकार आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. सुरुवात करूया सनईच्या मंगलसुरांनी.

0: हम विविध भारती से बोल रहे हैं। झरोखा
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM। श्रोतेहो, सकाळचे 6:30 आणि 30 सेकंद झाली आहेत।
2: श्रोतेहो, रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसंट अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन।
3: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर।
2: श्रोते हो, रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसंट अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन।
3: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर।
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
4: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
5: रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, गंमत गाणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
6: आणि स्वामिनीचा मान्सून इशा सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठे करोड, डिझीलँड बिल्डिंग, पुणे।
7: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
2: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची।
7: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज। श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सहंज धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज।
8: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक।
9: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक
10: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे, मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची।
3: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर।
9: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
11: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका। प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
4: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
12: छोट्या मित्रमैत्रिणींनो, आषाढी वारी सुरू झालीये, मग छोटी दोस्त मंडळी मागे कशी राहतील? म्हणूनच यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये मी आपल्याला ऐकवणार आहे बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं कीर्तन गोकर्ण आख्यान।
13: शंकर भगवान प्रसन्न झाले आणि रावणाचा भक्तीची स्तुती करून तुला हवा तो वर माग असं म्हणाले। त्याचबरोबर रावण म्हणाला,

0: बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं कीर्तन येत्या रविवारी 12 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतो, 6:35 झाली आहेत. ऐकूया श्री रामचरित मानस.
2: काट देना रास्ता, अब मेरा काम नहीं होगा.
3: दास्तान सई परांजपे की, उजाली उनकी यादों की. 19 जुलाई से 9 अगस्त शाम 4 बजे सिर्फ विविध भारती पर.
4: सुनिए,
3: हम विविध भारती से बोल रही हैं. आइए सुने श्री रामचरित मानस का अन भाग 246.

0: श्रोतेहो, आताच आपण श्रीरामचरित मानस गान ऐकलत आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून. आपण ट्यून केलंय पुणे विविध भारती 101 FM. श्रोतेहो, 6:45 झाली आहेत. ऐकूया क्रिसेंट अमृत सरिता गीता.
1: श्रोतेहो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घुडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर,
1: आणि सहप्रायोजक आहेत जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग.
3: आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून.
1: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा.
3: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं.
1: संपर्क 97-64-12-55-33,
3: 9764125533.
4: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
5: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
1: जितेंद्र घोडके सराफ.
6: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
1: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
7: गर्भातल्या अंधारात कधी येईल चांदणं? कधी मिळेल मला आईपणाचं लेणं?
1: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
7: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
1: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. सौजन्य जोगळेकर IVF सेंटर शिरवळ. संपर्क 8661

क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेतल्या चौथ्या अध्यायातील 11वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे डॉक्टर मुकुंद दातार यांनी. श्लोकगायन केलं आहे स्मितांजली जोगळेकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेतल्या चौथ्या अध्यायातला हा 11वा श्लोक, याचा अर्थ असा, भगवान श्रीकृष्ण धनुर्धारी अर्जुनाला सांगतायत, हे पार्था, जे कोणी ज्या हेतूनी माझ्याकडे येतात त्यांना त्याप्रमाणेच फळ मी देतो. मला माहिती आहे की सर्व लोक माझ्याच मार्गाला म्हणजे माझ्याच आचरण पद्धतीला सदैव अनुसरतात. याच गीता श्लोकाचा मराठी अनुवाद करताना आचार्य

आचार्य विनोबा भावे म्हणतात, भजती मज जे जैसे भजे तैसाच त्यास मी, भजे तैसाची त्यास मी, माझ्या मार्गास हे येती लोक कोणी कडू नाही। आपण नेहमी म्हणतो की महाजनो येन गतहा सपंथहा, म्हणजे मोठी माणसं ज्या मार्गाने जातात तो इतरांसाठी राजमार्ग असतो, आदर्श मार्ग असतो, पण खर तर आपण भगवानो येन गतहा सपंथहा असं म्हणायला हवं। कारण भगवान श्रीकृष्णासारखा पूर्णावतारी पुरुषोत्तम स्वतः जो आचरणाचा मार्ग दाखवतो तोच केवळ पूर्ण भक्तिशुद्ध आणि चिरंतन शाश्वत असू शकतो, यात कोणतीही शंका नाही। म्हणून कृष्ण भक्तांनी कृष्ण नीती अनुसरावी। पुन्हा भगवान श्रीकृष्णाला हे पक्क माहिती आहे की गोपाळ जसे गोपाळ कृष्णाला अनुसरतात तसंच भगवत भक्त हे भगवान वाच शिरोधार्य मानतात। म्हणूनच या श्लोकात चरण येतो, मम वर्तमान वर्तन्ते मनुष्याहा पार्थ सर्वशाहा। आता प्रश्न असा की नेमका हा आणि असा चरण यापूर्वी तिसऱ्या अध्यायात 23व्या श्लोकात जसाच्या तसा आलेला आहे, मात्र दोन्ही ठिकाणच्या अर्थच्छटेमध्ये फरक आहे हे विसरून चालणार नाही। शब्द सारखेच खरे, पण तिसऱ्या अध्यायात भगवंताला लोकसंग्रहाची अधिक काळजी आहे असं दिसतं, तर इथे चौथ्या अध्यायात भगवंतांची भूमिका वेगळी आहे। ती संतुलित आणि दुहेरी आहे, म्हणजे दयाळूपणाचीही आहे आणि जशास तसे हा धडा शिकवणारीही आहे। या संदर्भात लोकमान्य टिळक यांचा इशारा लक्षात घ्यायला हवा। ते आपल्या गीता रहस्यात स्पष्टपणे म्हणतात, भगवद्गीतेतल्या पदांचा किंवा चरणांचा अर्थ लावताना तो अर्थ पूर्वापार संदर्भाने बदलतो हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। म्हणजे अर्थ निश्चिती करताना कधीच फसगत होत नाही आणि भगवद्गीतेचा नेमका संदेश आपल्या लक्षात येतो। लोकमान्यांचं हे म्हणणं खरंय। या संदर्भात आपल्या गीताई चिंतनिकेत आचार्य विनोबा भावे भगवंताच्या जशास तसे या भूमिकेपेक्षा दयाळूपणाची बाजू अधिक स्पष्ट करू पाहतात। दयाळूपणा हा पूर्वार्ध आहे तर जशास तसे हा उत्तरार्ध आहे। या जगात दोन्हीही गोष्टी आवश्यक आहेतच आणि अपरिहार्य आहेत। म्हणून विनोबाजी म्हणतात, परमेश्वर ज्याच्या त्याच्या आवडीचं दान ज्याला त्याला देत असतो। याचा अर्थ भगवंत हा सर्वांची रुची ओळखून आणि ती लक्षात घेऊन हळूहळू शिक्षण देत सर्वांनाच आपल्याकडे ओढून घेतो। हे भगवंताचं दयाळूत्व आहे आणि हीच भूमिका पुढे भगवद्गीतेच्या 7व्या आणि 9व्या अध्यायात प्रकट झालेली आहे आणि ती परमकारुणिक पतित पावन श्री भगवंताला साजेशीच आहे। पण मुख्य भूमिका अशी आहे की या श्लोकार्थाला आधीचा संदर्भ यदा यदा ही धर्मस्य आणि परित्राणाय साधुनाम या सलग दोन श्लोकांचा आहे। त्याचा भावार्थ अगदी सुस्पष्टपणे सज्जनांच्या रक्षणाचा आणि दुष्टांच्या निर्दालनाचा आहे। त्यामुळे ये यथा माम प्रपद्यंते या पूर्ण चरणाचा अर्थ जशास तसे असाच घ्यावा लागेल आणि हीच भूमिका लोकमान्यांच्या दोन्ही शिष्यांनी म्हणजे भिडेशास्त्री आणि करंदीकर यांनी आपापल्या गीताभाष्य ग्रंथातून केलेली आहे। सदाशिवशास्त्री भिडे म्हणतात, जशास तसे हा न्याय मनुष्याच्या नेहमीच्या दैनंदिन व्यवहारात आढळून येतोच, पण थोड्या बहुत फरकाने तो न्याय परमार्थातही स्वीकारला जातो। कारण या श्लोकाच्या आधीच्या संदर्भातल्या परित्राणाय साधुनाम या चरणाचा विचार केला तर केवळ विशुद्ध आणि धर्म्य हेतूनी उपासना केली तरच ईश्वर कृपेनी मनुष्याची ती उपासना सफल ठरते। समजा मनुष्याचा हेतू जर अधम प्रतीचा असला तर त्याला ईश्वरी कृपेचं पाठबळ मिळत नाही, हे निराळं सांगायला नको। या संदर्भात भिडे शास्त्री पुढे म्हणतात, काही लोकांच्या मनात असाही प्रश्न येतो की सुष्ट आणि दुष्ट असा भेद मनुष्य लोकात आहे हे ठीक आहे, पण तीच भावना त्या परमेश्वराच्या बाबतीत का असावी? ईश्वराने साधूंचं तेवढं संरक्षण करावं आणि दुर्जनांना शासन करावं हे का? काही लोकांच्या मनात येणाऱ्या या प्रश्नाचं उत्तरही भगवंतांच्या ये यथा माम प्रपद्यंते या उद्गारातून मिळतं। ते असं की ईश्वराने संरक्षण करणं किंवा विनाश करणं याला कारणही साधूंचं किंवा दुष्टांचं स्वतःचं वर्तनच असू शकतं। रामायणाचं उदाहरण द्यायचं तर श्रीरामचंद्रांनी बिभीषणाचं संरक्षण केलं आणि रावणाचं निर्दालन केलं, याचं कारणही बिभीषणाचं आणि रावणाचं स्वतःचं वर्तनच जबाबदार आहे। हीच भूमिका गीतातत्व मंजरीकार जस करंदीकरही मांडतात। ते म्हणतात, ये यथा माम प्रपद्यंते या श्लोकातून भगवंत सांगतायत की जे मानव माझ्याकडे ज्या बुद्धीनी येतात त्यांना मी त्यांच्या इच्छेप्रमाणे

नाही फल देतो. ज्यांना माझं प्रेम हवंय त्यांना प्रेम देतो, तर ज्यांना माझ्याशी शत्रुत्व करावं असं वाटतं त्यांच्याशी मी शत्रुत्वानी वागतो. या बाबतीत साधा नियम आहे, ध्वनी तसा प्रतिध्वनी किंवा बिंब तसं प्रतिबिंब, हा तो न्याय. आणि भगवंताचं निपक्षपातित्व, अलिप्तत्व आणि देहधारी जीवात्म्याचं आत्मस्वातंत्र्य या सर्व गोष्टी सांभाळायच्या असतील तर खुद्द भगवंताला असंच निस्पृहपणे आणि जशास तसं या न्यायानी वागलं पाहिजे असं भगवान श्रीकृष्णांचं म्हणणं आहे. जसं करंदीकर पुढे म्हणतात, म्हणजे काय तर भगवंत सांगतायत की जेव्हा भक्त माझ्याकडे भक्तिभावाने येतात तेव्हाच मी त्यांना भक्तीचं फल देतो, आणि शत्रू जेव्हा माझ्याशी वैर पुकारून साऱ्या जगालाच त्राही भगवान करून सोडतो, एक प्रकारे मला आव्हानच देतो, तेव्हा मी त्यांना त्यांच्या दुष्कृत्याचं फल देतो. एकूण असाच त्या भगवंतांचा जशास तसे हा दंडक आहे. अर्थात ज्यांच्यावर परित्राणाय साधुनाम विनाशायचे दुष्कृताम यासाठी जन्म घेण्याची आणि या जगात धर्म आणि न्याय सुरक्षित ठेवून या समाजाची घडी बिघडू न देण्याची जबाबदारी आहे, त्यांच्या सुयोग्य आचरणासाठी प्रस्तुत श्लोकातला दाखला आहे. आणि एकूण हा श्लोक समष्टी धर्माच्या दृष्टीने भगवद्गीतेत अवतरलेला आहे, आणि तो तसाच येणं भगवंतांच्या अवतार कार्याच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे हेही सहजपणे लक्षात येतं. या संदर्भात माऊली ज्ञानेश्वर त्यांच्या भावार्थ दीपिकेत सांगतात, मुळातच मनुष्य जात ही भजनशील असल्यामुळे त्या भगवंतावर उचित कर्तव्य कर्म स्वतः करून दाखवण्याची जबाबदारी येते. तो भगवंत सर्वांशी सदा समानच वागतो, पण असुर प्रवृत्तीची मंडळी स्वार्थ आणि कपट या प्रवृत्तींना बळी पडून अधमपणाच्या जंजाळात सापडतात, त्याला काय करणार. त्यासाठी त्या उदार हृदयी भगवंताची भूमिका स्पष्ट आहे, रोखठोक आहे. माऊली ज्ञानदेव म्हणतात, एरवी तरी पाही जे जैसे माझ्या ठाई, भजती तया मीही तैसाची भजे, जे सर्वत्र सदा सम तेथ विभाग अधमोत्तम, मती वशे संभ्रम विवंचिते. एकूण भगवंतांच्या आचरणाचा सुयोग्य नियम कोणता तर सदा सर्वदा करुणामयीच वागणं, पण निर्वाणीच्या क्षणी मात्र कृतांत कठोर व्हायला न डगमगणं. यासाठी शिशुपालाचे 100 अपराध आणि मग सुदर्शन चक्राचा प्रयोग ही कथा सदैव लक्षात ठेवावी, ती पूर्णपणे मार्गदर्शक आहे. आजच्या संदर्भात हा श्लोक धार्मिक सहिष्णुता शिकवणार आहे, वैश्विक शांतता निर्माण करणार आहे. माझाच देव, माझाच धर्म, माझाच पंथ श्रेष्ठ ही संकुचित वृत्ती सोडून प्रत्येकाच्या भावनेचा आदर करणं हेच अपेक्षित आहे. आपण जगाकडे ज्या नजरेने पाहू तसंच जग आपल्याला भासतं. माझंच म्हणणं बरोबर या चौकटीत इतरांना बसवणं आणि त्यापायी भांडण तंटा वाद उकरून काढणं हे योग्य आहे का याचा विचार करायला हवा. ज्या ईश्वराबद्दल त्याच्या एखाद्या रूपाबद्दल आपण आग्रही भूमिका घेतो तो ईश्वरच जर सर्व सजीवांच्या कल्याणासाठी काम करतोय तर मग तो फक्त मोजक्यांचा होऊ शकत नाही. नात्यांमधली विचारांमधली कट्टरता सोडूनच द्यायला हवी, प्रत्येकाच्या मार्गाचा आदर करायला हवा, मनात भाव एकच हवा, त्या ईश्वराची आपण लेकर, त्याला सगळेच आपले आहेत, तो कुणालाही दूर सारत नाही, मग आपण आपलं परकं असा भाव मनात का ठेवावा.

0: वस्तू।
1: श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायातील 11वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं। विवरण लेखन केलं होतं डॉक्टर मुकुंद दातार यांनी, श्लोकगायन केलं होतं स्मितांजली जोगळेकर यांनी, निवेदक आणि सादरकर्ते होते प्रसाद कुलकर्णी। श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा। प्रसारण डॉट पुणे ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेल ऍड्रेसवर किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता। केंद्र संचालक

0: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
1: जितेंद्र घोडके सराफ.
2: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
1: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
3: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
1: आणि सहप्रायोजक होते जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
4: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, वेळ लक्षात घ्या, सकाळचे 7 वाजले आहेत.
0: उन्हाळा, हिवाळा असो पावसाळा, GS चहा परिवाराचा जिव्हाळा.
4: पुणे विविध भारती 101 FM. श्रोते हो, आता भूले बिसरे गीत काही क्षणात.
5: इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.

हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो, आता थोड्याच वेळात म्हणजे 7:10 पुणे केंद्रावरून दिलं जाणारं प्रादेशिक बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू.

0: आकाशवाणी पुणे, पराग चिंचोळकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. आगामी हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर रोजी नागपुरात. शेतकरी कर्जमाफी योजनेतील 50,000 रुपयांची रक्कम आता 2 लाखांपर्यंत देण्याची घोषणा. 2025 पर्यंतची कर्जमाफीची अटही रद्द. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार अपघात प्रकरणी सत्य शोधून काढू, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. पुण्यातील मुक्काम आटोपून संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ. आणि राज्यातील धरणांमध्ये 41% अधिक उपयुक्त पाणीसाठा. आता सविस्तर बातम्या. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन काल संस्थगित करण्यात आलं. या अधिवेशनात विविध 21 विधेयकांना मंजुरी देण्यात आली. विधिमंडळाचं आगामी हिवाळी अधिवेशन यावर्षी 7 डिसेंबर रोजी नागपुरात घेणार असल्याचं विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी सांगितलं. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिलं. महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत मिळणारी 50,000 रुपयांची रक्कम आता 2 लाखांपर्यंत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. याशिवाय 2025 पर्यंत असलेली कर्जमाफीची अट देखील काढून टाकण्यात आल्याचं त्यांनी जाहीर केलं. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी CID आणि AAIB या 2 संस्थांकडून तपास सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. विमानाच्या सर्व यंत्रणा तपासल्या असून अंतिम अहवाल पुढच्या वर्षी जानेवारीत येणं अपेक्षित आहे. तो मिळाल्यानंतरच पुढच्या तपासाची दिशा ठरवता येईल असं मुख्यमंत्री म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांना सरकारनं दिलेलं निधीचं सामाजिक आणि तांत्रिक लेखापरीक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना केली. दरम्यान राज्य सरकारनं या अधिवेशनातून लोकांची निराशा केली असल्याची टीका विरोधी पक्षानं अधिवेशन संपल्यावर घेतलेल्या वार्ताहर परिषदेत केली. राज्यात लोकशाही उरलेली नाही, सरकारच्या कारभारावर टीका करणाऱ्यांना धमकीची भाषा वापरली जाते असं काँग्रेसचे नाना पटोले म्हणाले. तर अधिवेशनात सरकारनं नागरिकांच्या प्रश्नांना न्याय दिला नाही असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भास्कर जाधव यांनी केला. सरकार लाखो कोटीच्या पुरवणी मागण्या मंजूर करून घेतं पण तो निधी खर्च करत नाही असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अजित जयंत पाटील म्हणाले. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातील मुक्काम संपवून पुढे मार्गस्थ होत आहेत. तत्पूर्वी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात दोन्ही संतांच्या पादुकांचं दर्शन घेतलं. मंदिरात त्यांच्या हस्ते पालखीची पूजा झाली. मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या वतीनं आयोजित श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी वारी चरणसेवा उपक्रमाला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली आणि वारकऱ्यांशी संवाद साधला. वारकऱ्यांची सेवा ही हीच विठुरायाची सेवा असल्याचं ते म्हणाले. केंद्रीय संचार ब्युरोच्या पुणे विभागाच्या वतीनं आषाढी वारी सोहळ्यानिमित्त तयार करण्यात आलेल्या विशेष चित्ररथाचं उद्घाटनही फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. पुणे महापालिकेच्या पुणे प्रथम सेवावारी अंतर्गत माऊली आणि तुकोबांच्या पालखीच्या मुक्कामस्थळी काल सामूहिक ऑनलाईन पसायदान पठण करण्यात आलं. महापौर मंजुषा नागपुरे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या या उपक्रमाला देश परदेशातील लाखो भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालख्या गेले 2 दिवस पुणे मुक्कामी होत्या. पालख्यांबरोबर असलेल्या लाखो वारकऱ्यांचा कालचा दिवस पुण्यात कसा गेला याबाबतचा हा वृत्तांत.
1: दोन्ही पालख्यांबरोबर पुण्यामध्ये दाखल झालेल्या दिंड्यांची निवासाची व्यवस्था पुणे आणि परिसरातल्या अनेक मंदिरांमध्ये महापालिकेच्या शाळांमध्ये करण्यात आली होती. गुरुवारपासून पुणे आणि परिसरात जणू रात्र उतरली.

नाही. टाळ मृदुंगांच्या गजरात अहोरात्र सुरू असलेल्या भजन गायनाचे स्वर परिसरामध्ये गुंजत राहिले. काल पहाटे 5 पासूनच रस्त्यावर वर्दळ सुरू होती. अनेक वारकऱ्यांनी उत्साहाने पर्वती आणि इतर प्रसिद्ध देवस्थानांच्या ठिकाणी गर्दी केली होती. चौकाचौकात सकाळी 7 वाजल्यापासून विविध संस्था संघटनांतर्फे वारकऱ्यांसाठी न्याहारी वाटप करण्यात आलं. ओंकारेश्वर मंदिर, काँग्रेस भवन, शिवाजीनगर, सहकारनगर भागात मुक्कामी असलेल्या दिंड्यांसाठी महापालिकेनं पाण्याचे टँकर, फिरती स्वच्छतागृह, स्नानगृह इत्यादींची व्यवस्था केली होती. अनेक संस्था संघटनांनी वारकऱ्यांचे कपडे शिवून देणं, पादत्राण दुरुस्ती, केस कापणं, पायांना कांस्यथाळी मालिश, औषधोपचार इत्यादी सेवांचीही व्यवस्था केली होती. विठुरायाचा गजर करतानाच परिसरातल्या सुरुदांच्या भेटीगाठी घेत थोडीफार गरजेची खरेदी करत शिणलेले देह पंढरीचं दृश्य डोळ्यात साठवत कधीतरी अपरात्री विसावले आणि आज पहाटे 5 च्या सुमाराला पुन्हा पावलं चालायला लागली पंढरीच्या वाटेनं. माऊलींची पालखी आज दिवेघाटाची कठीण चढण पार करत

0: फार गरजेची खरेदी करत शिणलेले देह पंढरीचं दृश्य डोळ्यात साठवत कधीतरी अपरात्री विसावले आणि आज पहाटे 5 सुमाराला पुन्हा पावलं चालायला लागली पंढरीच्या वाटेनं. माऊलींची पालखी आज दिवेघाटाची कठीण चढण पार करत रात्री सासवड मुक्कामी पोहोचेल, तर तुकोबारायांची पालखी लोणी काळभोरला विसावा घेईल. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून डॉक्टर स्वाती महाळंक.
1: हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात काल न्यूझीलंडला पोहोचले. न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लॅक्सान यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. गेल्या 40 प्रथमच भारताचे पंतप्रधान न्यूझीलंडला भेट देत आहेत. 2 दिवसांच्या या दौऱ्यात दोन्ही देशांदरम्यान व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, तंत्रज्ञान यासह विविध क्षेत्रात सहकार्याबद्दल द्विपक्षीय चर्चा होणार आहे. पंतप्रधान मोदी आज न्यूझीलंडमधील भारतीय समुदायाला संबोधित करणार आहेत. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे विविध धरणांमधील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे. कालपर्यंत राज्यातील मोठे, मध्यम आणि लघु अशा एकंदर 3,029 धरणांमध्ये मिळून 40,865 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. तो एकूण उपयुक्त साठ्याच्या 41.11% आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा 56.31% होता. महसूल विभाग निहाय पाहता कोकण विभागाला सर्वाधिक 58.18% उपयुक्त पाणीसाठा आहे, तर पुणे विभागात धरणांमध्ये सुमारे 7,000 घनमीटर म्हणजेच 45.91% पाणीसाठा आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात केवळ 24.98% पाणीसाठा नोंदवण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यात 10 जुलैपर्यंत 170 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून हा पाऊस सरासरीच्या 84.7% आहे. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 40 मिलीमीटरनं कमी पाऊस झाला आहे. अकोला जिल्ह्यातील पाऊसमान आणि पेरण्या याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: अकोला जिल्ह्यात 7 तालुक्यात मागील वर्षीच्या तुलनेत कमी पाऊसमान नोंदवल्या गेले आहे. जिल्ह्यातील काही भागात दमदार पाऊस झाल्यामुळे खरीप पिकांच्या पेरण्यांना वेग आला असून शेतकरी बियाणे, खत व्यवस्थापन आणि इतर मशागतींच्या कामात व्यस्त आहेत. लागवडीखालील क्षेत्रांपैकी सरासरी 4,32,010 खरीप पेरणीचे क्षेत्र असून त्यापैकी आतापर्यंत 2,49,308.99 क्षेत्रावर खरीप पेरण्या आटोपल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची स्थिती सध्या समाधानकारक असून पाऊस लांबण्याच्या पार्श्वभूमीवर जलसाठ्यांचे काटेकोर नियोजन करण्यात येत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी मधु कसबे, अकोला.
1: पिंपरी चिंचवडमध्ये मोशी इथल्या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सविस्तर आढावा घेतला. दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश त्यांनी दिले. दरम्यान मोशी दुर्घटनास्थळी बचाव कार्य अद्यापही सुरू आहे. सप्तशृंग गडावरील देवीचं मंदिर कालपासून भाविकांना दर्शनासाठी पुन्हा खुलं झालं. सोमवारपासून नाशिकमध्ये अतिवृष्टी होत असल्यानं सुरक्षेच्या कारणास्तव हे मंदिर बंद ठेवण्यात आलं होतं. ऑलिम्पिक सुवर्णपदकासह विविध आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा जिंकलेला केनियाचा धावपटू विल्सन केप रॉप येत्या 12 जुलैला सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या कुडाळ मॉन्सून हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहे. विल्सन केप रॉप कुडाळमध्ये दाखल झाला असून त्यानं काल माध्यमांशी संवाद साधला. कोकणात एखादी प्रशिक्षण अकादमी स्थापन झाली तर खेळाडूंना प्रशिक्षण देण्यास तयार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना काल इंग्लंडमधील लॉर्ड्स इथं सुरू झाला. पहिल्या दिवशी भारताचा डाव 285 धावात संपुष्टात आला. स्मृती मानधनानं 83 धावांची खेळी केली तर कर्णधार हरमनप्रीत कौरनं 58 तर दीप्ती शर्मानं 57 धावा केल्या. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडनं 1-21 धावा केल्या होत्या. हवामान. राज्यात सर्वत्र पावसाचा जोर कमी झाला आहे. आज सर्वच विभागात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. आगामी हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर रोजी नागपुरात. शेतकरी कर्जमाफी योजनेतील 50,000 रुपयांची रक्कम आता 2 लाखांपर्यंत देण्याची घोषणा. 2025 कर्जमाफीची अटही रद्द. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार अपघात प्रकरणी सत्य शोधून काढू मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. पुण्यातील मुक्काम आटोपून संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ. आणि

0: राज्यातील धरणांमध्ये 41% अधिक उपयुक्त पाणीसाठा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, आत्ताच आपण पुणे केंद्रावरून दिलं जाणारं प्रादेशिक बातमीपत्र ऐकलं. आपण एकत आहात पुणे विविध भारती 101 FM. 7:20 झाली आहे. श्रोते हो, आता भूले बिसरे गीत या कार्यक्रमाचा उर्वरित भाग ऐकूया.

0: पहिलं लोकप्रिय एफ एम चॅनल. श्रोते हो, 7:30 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून हा कार्यक्रम.
1: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

0: इस कार्यक्रम के प्रायोजक थे वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं।

0: मंडळी 1951 मध्ये प्रदर्शित झालेल्या अमर भूपाळी या चित्रपटातलं हे गीत शाहीर होनाजी बाळा यांनी लिहिलं होतं, वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलं होतं आणि लता मंगेशकर आणि पंडितराव नगरकर यांनी गायलं होतं. मंडळी 19व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात घडणारी ही कथा कवितेची उपजतच देणगी असलेल्या एका साध्या गुराख्याची म्हणजेच शाहीर होनाजी बाळा यांची ही गोष्ट. पंडितराव नगरकर, संध्या आणि ललिता पवार हे या चित्रपटात मुख्य भूमिकेमध्ये होते. चित्रपटाचं संगीत वसंत देसाई यांनी केलं होतं आणि काही गीतं ही शाहीर होनाजी बाळा यांनी तर काही गीतं ही क्रांतिकारक कवी अमर शेख यांनी लिहिली होती. मंडळी या चित्रपटातून दिग्गज नृत्यांगना अभिनेत्री संध्या यांचा ज्यांचा जन्म विजया देशमुख असं होतं त्यांनी अभिनयात पदार्पण केलं. असं म्हणतात की या चित्रपटाच्या निर्मिती दरम्यान व्ही शांताराम आणि संध्या एकमेकांच्या प्रेमात पडले आणि पुढे जाऊन त्यांचा विवाह देखील झाला. त्यानंतर झनक झनक पायल बाजे आणि नवरंग सारख्या व्ही शांताराम यांच्याच मोठ्या संगीत प्रधान चित्रपटांमध्ये संध्याने प्रमुख भूमिका देखील साकारल्या. मंडळी याच चित्रपटाबद्दलच्या अजूनही काही गोष्टी मी तुम्हाला सांगणारे, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड.

0: रंगूट आणि देहू
1: मंडळी देशपांडे आय हॉस्पिटल ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: संपर्क 89 29 30 41 42.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: मंडळी देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत.

आज आपण बोलतो आहोत 1951 मध्ये प्रदर्शित झालेल्या अमर भूपाळी या चित्रपटाबद्दल. आता जे गाणं तुम्ही ऐकलं ना, ते गायलं होतं पंडितराव नगरकर आणि आशा भोसले यांनी, तर संगीत दिलं होतं वसंत देसाई यांनी. चित्रपटातली सगळीच गाणी खूप गाजली बर का. तुम्हाला आठवतात का या चित्रपटातली गाणी? घनश्याम सुंदरा श्रीधरा, किंवा आत्ताच ऐकलेलं सांगा मुकुंद कोणी हा पाहिला, तुझी माझी प्रीत, नको दूर देशी जाऊ, आणि सगळ्यात आवडीचं किंवा आत्ताही रसिकांच्या मनात घर करून राहिलेलं गाणं म्हणजे लटपट लटपट तुझं चालणं. आठवली ना ही गाणी? आणि या सगळ्या गाण्यांचा वापर फक्त गाणी म्हणून न होता चित्रपटामध्ये कथानक पुढे नेण्यासाठी करण्यात आला होता बरं का. कवितेची उपजतच जाण असलेल्या शाहीर होनाजी बाळा यांनी ब्रिटिश आक्रमणाविरुद्ध लढणाऱ्या मराठी सैनिकांना कशी प्रेरणा दिली याची सुंदर कथा अमर भूपाळी या चित्रपटात आपल्याला बघायला मिळते. अशाच विविध चित्रपटांची अजूनही माहिती जाणून घेऊयात देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात. आणि आज जाता जाता ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजातलं, वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं शाहीर होनाजी बाळा यांचं गीत अमर भूपाळी या चित्रपटातलं.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगूट आणि देहू.
1: श्रोतहो, आताच आपण देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून हा कार्यक्रम ऐकलात. आपण एकत आहात पुणे विविध भारती 101 FM. 7:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम बा एम जोगळेकर.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स बाळ एम जोगळेकर.

0: आणि टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920111479 17 9920111497।
1: अरे राजेश भाई, बधाई हो बधाई हो, साज ज्वेलर्सची नवीन शाखा सुरू झाल्याबद्दल।
2: अरे थँक्यू अक्षय, ये
1: क्या बात है भाई, आप तो छा गए हो मार्केटमध्ये पण आणि रेडिओवर पण। अरे माझी बायको आणि आई केवढं कौतुक करत होते तुझं, किती छान बोलतोस म्हणे रेडिओवर, सोन्या चांदींच्या दागिन्यांबद्दल छान माहिती देतोस।
2: अरे काय नाही रे, जे रोज दुकानात आपण ग्राहकांशी बोलतो ना तेच फक्त मी रेडिओवरती सांगितलं, आणि मला हे सांगितलं जोगळेकरांनी।
1: कोण जोगळेकर?
2: बाळ एम जोगळेकर ऍड एजन्सीचे अमेय जोगळेकर। त्यांनी सांगितलं व्यवसाय छोटा असो किंवा मोठा, नवीन असो किंवा पिढी जात, लोकांना कळायला हवा आणि त्यासाठी कार्यक्रमाच्या आणि जाहिरातीच्या माध्यमातून ग्राहकांशी जोडले जा, आणि फक्त सीझनला जाहिरात न करता वर्षभर कमीत कमी बजेट मध्ये जाहिरात चालू ठेवा।
3: अक्षय भाऊजी घ्या गरमागरम चहा।
1: थँक्यू प्रिया वहिनी।
3: अहो तुम्हाला सांगते, गेली 4 वर्ष आम्ही जोगळेकर ऍड एजन्सी बरोबर जाहिरात करतोय, आणि आता तर लोक यांचा आवाज सुद्धा ओळखायला लागलेत। ते सांगतात ना, राजेश भाईंमुळे आम्हाला खूप प्रश्नांची उत्तरं मिळाली, त्यामुळे ना ग्राहकांचा विश्वास वाढू लागलाय, आणि अहो त्याचं रूपांतर
1: ना मला। हो माझी आई आणि बायको काल दुकानातून दागिने घेऊन गेले, कन्वर्जन झालं। मला पण शिकव की थोडी बिझनेस टॅक्ट।
2: अरे मी तुला काय शिकवणार, तुझा पिढ्यान पिढ्यांचा व्यवसाय बाबा।
1: हो रे, पण हल्ली मार्केटमध्ये कॉम्पिटिशन एवढी वाढली आहे ना, आपण सतत लोकांच्या समोर राहायला पाहिजे।
3: अगदी बरोबर बोललात भाऊजी, आणि त्यासाठीच तर बाळेम जोगळेकर ऍड एजन्सी आहे ना।
2: अरे हे बघ, लोक काय रोज रोज साडी किंवा सोनं खरेदी करायला आपल्याकडे येणार नाहीत, पण जेव्हा त्यांना ती खरेदी करायची असेल तेव्हा त्यांच्या समोर आपण असलो पाहिजे।
1: पटलं बुवा, आणि तू जिंगल पण केलीस ना रे तुझ्या दुकानाची?
2: हा जिंगलची आयडिया सुद्धा त्यांनीच दिली बरं।
3: मला माहितीये का अक्षय भाऊजी, अहो अमेय जोगळेकर फक्त जाहिरात करत नाहीत तर उत्तम मार्गदर्शन सुद्धा करतात। 1960 पासूनचा अनुभव आहे त्यांचा, त्यांची सुद्धा या व्यवसायातली तिसरी पिढी आहे।
1: मग मी पण एकदा अमेय जोगळेकरांना भेटतो।
3: नक्की भेटा, मी सांगते तुम्हाला नंबर 9920111517।
1: तुम्हाला पाठ आहे?
3: एकदा गाडीत ना मी त्यांची जिंगल ऐकली होती, तेव्हा हा नंबर ऐकला आणि पाठ करून ठेवला, 9920111517।
2: अक्षय तू भेटत जोगळेकरांना, तुझ्या व्यवसायानुरूप तुला कशा पद्धतीनं कार्यक्रम किंवा जाहिराती केल्या पाहिजेत याचं मार्गदर्शन ते तुला नक्की करतील।
1: हो पण त्यांची इतकी अनुभवी ऍड एजन्सी असेल तर त्यांचे चार्जेस
2: एकदम रिझनेबल आहेत।
3: आणि शिवाय भाऊजी, आपल्या बजेटनुसार ते आपल्याला वेगवेगळे पर्याय सुद्धा देतात बरं का।
2: त्यांचं एकच म्हणणं आहे, तुम्ही स्लो रहा पण स्टेडी रहा।
1: ओके मग वहिनी, परत एकदा नंबर सांगा ना त्यांचा, कारण मी काही तुमच्यासारखा एक पाठी नाही ना।
3: सांगते घ्या, अमेय जोगळेकर 9920111517।
1: लगेच फोन करतो, 9920111517। हॅलो अमेय जोगळेकर।
4: हॅलो नमस्कार।
5: रेडिओवर 5 मिनिटांचे कार्यक्रम जाहिराती किंवा जिंगल्स करण्यासाठी संपर्क करा बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊसच्या अमेय जोगळेकरांना। संपर्क 9920111517 9920111497।
0: बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला आमच्या अनुभवाची जोड।
6: प्रत्येकं गृहे नभो वाण्याः एतेन स्वरेण दिवसस्य आरम्भः भवति।
0: एवमेव प्रकारेण भवतामपि व्यवसायस्य प्रसिद्धिः कार्यक्रमैः विज्ञापनैः च गृहे गृहे प्रसरिष्यति।
6: अस्य भिन्नपर्यायानां कृते योग्यं मार्गदर्शनं

0: निश्चितमेव आवश्यकम्।
1: सौजन्यम् बाळ एम जोगळेकर उत्पादन ग्रहम तथा विज्ञापन आपणम् 1960 वर्षतः।
0: संपर्क अमेय जोगळेकर 9920111917।
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर।
3: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स बाळ एम जोगळेकर।
4: या कार्यक्रमातील विचार
5: श्रोतेव, आताच आपण ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम बाळ एम जोगळेकर ऐकलात। आपण एकत आहात पुणे विविध भारती 101 FM। 7:45 झाली आहेत।

0: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
1: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता। सौजन्य जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ 866 91 67 67 2।

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोतेहो, जोगळेकर हॉस्पिटल गंमत गाणी या कार्यक्रमात स्वागत. आणि आता या कार्यक्रमात ऐकवत आहोत सुषमा श्रेष्ठ यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत, संगीत श्रीनिवास खळे यांचं.

0: श्रोतेहो, सुषमा श्रेष्ठ यांच्या स्वरात आताच आपण हे गीत ऐकलत. गंमत गाणी जोगळेकर हॉस्पिटल प्रस्तुत. गंमत गाणी या कार्यक्रमात
1: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
0: आपण ट्यून केलंय पुणे विविध भारती 101 FM. पुण्यातलं पहिलं लोकप्रिय

0: एफ एम चॅनल 7:50 झाली आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम PNG.
1: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगीळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स, कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.
3: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पूना गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पूना गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पूना गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
2: श्रोते हो, महिलांना आवडणारे सोन्याचे नेकलेस याची माहिती मागील काही भागांपासून आपण घेत आहोत. आज आपण गोकाक नेकलेस किंवा ब्लॉसम नेकलेस यांची माहिती घेण्यासाठी पूना गाडगे आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक यांना आमंत्रित केलंय. मोडक सर, कार्यक्रमात आपलं स्वागत.
4: नमस्कार.
2: मोडक साहेब, आजवर आपण अनेक प्रकारच्या सोन्याच्या नेकलेसची माहिती श्रोत्यांना दिली. आज आम्हाला गोकाक नेकलेसची माहिती द्या. ते कसं असतं, त्याचं डिझायनिंग किंवा पॉलिशिंग कसं असतं हेही सांगा.
5: गोकाक पॅटर्नच्या नेकलेसमध्ये दोन नेकलेस येतात.
2: बर.
5: एक गोकाक नेकलेस म्हणतात नुसतं त्याला, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आकाराच्या टिकल्यांच्यातून आकार किंवा डिझाईन्स बनवली जातात.
2: बर.
5: आणि त्याच्यामध्ये आपले जे जोंधळी मणी असतात त्या टाईपचे मणी टिकल्या याच्यातून त्याचे आकार बनवले जातात.
2: अच्छा.
5: एकाच नेकलेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पण टिकल्या वापरल्या जातात, म्हणजे वेगवेगळ्या आकाराच्या, कोयरी असेल, पान असेल, फुल असेल. ब्लॉसम नेकलेस आहे त्याच्यामध्ये मात्र बल्की साईजचं फुलं असतात, मोठी फुलं असतात, म्हणून त्याला ब्लॉसम म्हणायचं. आणि जनरली ब्लॉसम नेकलेस हा प्रकार हा लोकांनी त्याला पाडलेलं नाव आहे, अदरवाईज ते गोकाक नेकलेस. पण आता गोकाक नेकलेस मधला कुठला प्रकार, तर साधा गोकाक नेकलेस का ब्लॉसम, तर ब्लॉसम नेकलेस. ब्लॉसम नेकलेस मध्ये फुलाचे मोठाले आकार आणि त्याच्यातून निर्माण केलेलं, म्हणून त्याला ब्लॉसम म्हणायचं. ही दोन्ही प्रकारच्या नेकलेसमध्ये टॉप सकटच येतात जनरली सेट त्याचे. आणि याला गेरू पॉलिश असतं जनरली.
2: बर.
5: आणि गोकाक मधून पहिले डिझाईन्स इंट्रोड्यूस झाल्यामुळे त्याला गोकाक नेकलेस म्हटलं जातं किंवा गोकाक पॅटर्न म्हटलं जातं. 18-20% मजुरी असते. ब्लॉसम नेकलेसमध्ये फुलाच्या डिझाईन बरोबरच मणी जे आपण म्हणतो जोंधळी मणी, ते पण त्याला सोल्डर करून त्या फुलांच्या बाजूनी, ब्लॉसमच्या बाजूनी, किंवा ते ब्लॉसम सुद्धा त्या मण्यातून निर्माण केलेली असतात, म्हणजे ब्लॉसम क्रिएट करण्याकरता. आणि ते जनरली पेंडंट जे खालचं असतं ते पण मोठं एक ब्लॉसम फुलच असतं. आणि अंगात जे नेकलेस असतं बाकीची पट्टी साईडच्या दोन्ही बाजू, ते पण ब्लॉसमच असतं. आता या दोन्हीलाही तुम्ही गोंडाई वापरू शकता किंवा निक्षेनी वापरू शकता घालण्याच्या करता, तर त्यामुळे त्याचं वजन वाढू शकतं चेन नेकलेसनी. अदरवाईज वजनात जर म्हणाल तर ही नेकलेस साधारणपणे 25-35 ग्रॅम पर्यंत बसतात, आणि मजुरीत म्हणाल तर 18-20% पर्यंत त्याची मजुरी असते.
2: पण ह्याचं पॉलिश कुठल्या प्रकारचं असतं?
5: गेरू पॉलिश असतं, रेड पॉलिश.
2: आणि गोकाकमध्ये पुतळी पण एक नेकलेसचा प्रकार असतो, तो काय असतो?
5: आता परंपरामध्ये पुतळीच्या टिकल्या, म्हणजे जसं लक्ष्मीहाराच्या टिकल्या असायच्या, तसं ते पुतळी म्हणून जे काय एक फिगर होती, तर त्याच्या टिकल्यांमधून तो नेकलेस बनवला जायचा, म्हणजे त्या टिकल्या असायच्या त्या नेकलेसमध्ये, जसं लक्ष्मीहारामध्ये लक्ष्मीच्या एम्बॉस केलेल्या टिकल्या असतात. तर आता पुतळीच्या आकाराच्या टिकल्यांचं फॅशन गेली, कोणाला नको असतं ते घालायला, त्यामुळे त्याच टिकल्यांवरती वेगवेगळे फिगर्स एम्बॉस केले जातात. ते टॉप सकट असतं आणि ते स्टीफ असतं, नाही तर लक्ष्मीहार फ्लेक्सिबल असतो, हे स्टीफ असतं, म्हणून ते नेकलेस प्रकारात मोडलं जातं. अदरवाईज ते हारात सुद्धा बनवू शकता, पुतळी हार पण यायचे, पण आता पुतळी नेकलेस यायला लागली आहेत. आणि ती गोकाक पॅटर्न मध्ये असतात, म्हणजे गोकाकवरूनच बनवून येतात, त्यालाही रेड पॉलिश असतं जनरली. आणि ते साधारणपणे टॉप सकट जर विचार करायचा झाला तर 80-90 ग्रॅम पर्यंत बसतं, आणि त्याला नेकला परत चेन लावली तर आणखीन वजन वाढेल, नाही तर तुम्ही गोंडा लावून ते वापरू शकता. पुतळी नेकलेस हे तुम्हाला लेंथ तुम्ही ऍडजस्ट करू शकता, कमी वजनात बसवायचं असेल कमी लेन्थचं, जास्त वजनात, आणि अटायर नुसार, आता फॅशन नुसार गळ्याच्या बरोबर लागतं किंवा थोडस खाली उघडलेलं लागतं, तर त्या केसमध्ये तुम्ही कमी वजनातही बनवू शकता.
2: बरोबर. मोडक साहेब, आज आपण आमच्या श्रोत्यांना गोकाक नेकलेस कसे असतात, त्यात पुतळी नेकलेसही कसे असतात, त्याचं डिझाईन, पॉलिशिंग या सगळ्यांची माहिती दिलीत. मी आपले आभार मानते. धन्यवाद.
4: धन्यवाद.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे

0: आयोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पू ना गाडगीळ आणि सन्स पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
1: ग्राहक केंद्रित प्राजेक्ट
2: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.

0: AMFI registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: गुड मॉर्निंग श्रोते हो. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि भविष्य दोन्हीचाही आनंद द्विगुणित होतो आणि म्हणून तर आपण करतोय स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा. त्यासाठी आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर. गुड मॉर्निंग वाणी सर.
2: गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग श्रोते हो.
1: सर, आजकाल आपण बघतो की बरेच युथ आहेत ते स्टार्टअप मध्ये इन्वॉल्व्ह होतात आणि बऱ्याच जणांकडे स्टार्टअपची आयडिया पण असते, पण खूप वेळा असंही होतं की ही आयडिया कागदावरच राहते. तर या अनुषंगाने तुम्हाला विचारायचंय की एखाद्या यशस्वी स्टार्टअपची खरी सुरुवात कशी होते.
2: खूप महत्वाचा प्रश्न विचारला मॅडम, कारण स्टार्टअप आणि इंडिया याचं जवळचं नातं तयार झालेलं आहे. म्हणजे बऱ्याच लोकांना वाटतं की स्टार्टअप म्हणजे खूप मोठी जगावेगळी आयडिया पाहिजे, पण खरं सांगू स्टार्टअप म्हणजे लोकांच्या आयुष्यातील एखादी खरी समस्या प्रॉब्लेम शोधणं आणि त्यावर सोपं उत्तर सोल्युशन देणं, याला आपण स्टार्टअप असं म्हणू शकतो. पण आयडिया सुचल्यानंतर थेट मोठी कंपनी काढायला किंवा थेट खूप मोठा विचार करायला हवा का, तर अजिबात नाही. आधी आपल्याला काय कल्पना सुचली आहे त्याचा एक छोटा नमुना तयार करायला हवा, ज्याला आपण MVP मिनिमम वायबल प्रॉडक्ट असं म्हणतो. तो बाजारात आणून लोकांची त्याच्यावर प्रतिक्रिया घ्यायला हवी, म्हणजे रिसर्च करून वेगवेगळ्या लोकांना भेटून ते समजून घ्यायला हवं की हे खरंच प्रॉडक्ट वायबल आहे का आणि हे लोकांसाठी उपयुक्त आहे का. जर लोकांना आपलं प्रॉडक्ट आवडलं तरच त्यात पुढे कसे पैसे गुंतवायचे, किती गुंतवायचे, आपण वेळ किती गुंतवायचा, या सगळ्यांची सांगड घालणं गरजेचं आहे. आणि तरुणांनी 100% एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आयडिया महत्वाची आहेच, पण त्याहून 10 पटीचं महत्वाचं काय आहे त्या आयडियासाठीचं प्लॅनिंग, त्याची अंमलबजावणी म्हणजे एक्झिक्युशन. सो म्हणूनच आजकाल प्रत्येक दुसऱ्या मुलाकडे जरी एखादी स्टार्टअपची आयडिया असली आणि ती बऱ्याचदा कागदावर राहते असं दिसत जरी असलं, तरी यशस्वी स्टार्टअप हा होऊ शकतो, पण त्याची खरी सुरुवात आणि त्याचं खरं प्लॅनिंग आणि त्याचं खरं एक्झिक्युशन हे आपल्याला योग्य रिसर्च मधून योग्य वेळेची गुंतवणूक करून आणि कमीत कमी पैशातून साध्य करणं शक्य आहे स्टार्टअपचा जेव्हा आपण विचार करतो. तेव्हा
1: तुम्ही देखील जर का स्वतःच्या स्टार्टअपचा विचार करत असाल तर त्यासाठी आतापासूनच इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करा SIP माध्यमातून. आणि या संदर्भातल्या कुठल्याही मार्गदर्शनासाठी तुम्ही संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 97-64-12-55-33, 9764125533. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा या कार्यक्रमात भूषण वाणी सर यांच्यासह उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो. पुन्हा भेटूयात. धन्यवाद. बाय बाय. गुड डे.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.

0: 2553 convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: आपण ट्यून केलंय पुणे विविध भारती 101 एफ एम. श्रोते हो, 8 वाजलेत. आता ठळक बातम्या काही क्षणात.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातील मुक्काम संपवून आता पुढे मार्गस्थ होत आहेत. तत्पूर्वी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात दोन्ही संतांच्या पादुकांचं दर्शन घेतलं. मंदिरात त्यांच्या हस्ते पालखीची पूजा झाली. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन काल संस्थगित करण्यात आलं. विधिमंडळाचं आगामी हिवाळी अधिवेशन यावर्षी 7 डिसेंबर रोजी नागपुरात घेणार असल्याचं विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी सांगितलं. जात पडताळणी प्रक्रियेत सुधारणा करणारे महाराष्ट्र एससी एसटी व्हीजे एनटी ओबीसी एसबीसी सुधारणा विधेयक काल विधान परिषदेत मंजूर झालं. विधानसभेनं यापूर्वीच या विधेयकाला मंजुरी दिली आहे. खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवणाऱ्यांना सेवामुक्त करण्याची तरतूद या विधेयकात आहे. विद्यापीठ म्हणजे केवळ पदवी देणारी संस्था न राहता नवोपक्रम, बौद्धिक संपदा, स्टार्टअप्स आणि समाज परिवर्तन घडवणारं केंद्र व्हावं असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल मुंबईत केलं. रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि आय स्पार्क फाउंडेशननं आयोजित केलेल्या स्टार्टअप विषयक परिषदेचं उद्घाटन करताना ते बोलत होते. पिंपरी चिंचवडमध्ये मोशी इथल्या दुर्घटनेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सविस्तर आढावा घेतला. दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश त्यांनी दिले. दरम्यान मोशी दुर्घटनास्थळी बचाव कार्य अजूनही सुरू आहे. ठाण्यातल्या आझादनगर इथल्या मद्रास चाळीत काल एका घराच्या गॅलरीचा काही भाग शेजारच्या घरावर कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. त्याची आई आणि लहान भाऊ जखमी झाले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीनं मद्रास चाळीतील 3 घरं तातडीनं रिकामी केल्याची माहिती महापालिकेनं दिली आहे. पुणे आणि परिसरात आज आकाश अंशतः ढगाळ असेल. दुपारनंतर हलक्या पावसाचीही शक्यता आहे. या होत्या आत्तापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58.
5: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
6: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
7: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क्स. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 एफ एम. प्रसारित करत आहोत लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी प्रस्तुत मराठी भक्तिगीतांचा कार्यक्रम.
8: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
9: आणि स्वामिनीचा मान्सून इश्या सेल सुरू झाला. 10-50% डिस्काउंट. स्वामिनी, साड्यांची महाराणी, कुंठे करोड, बिझिल अँड बिल्डिंग, पुणे.

0: श्रोते हो सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात गदिमांची ही रचना आपण ऐकलीत. संगीत होतं स्नेहल भाटकर यांचं.
1: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
2: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याज दर,
1: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
2: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
1: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
2: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.
3: तुम्ही ज्याची वाट पाहत होतात तो स्वामिनीचा मान्सून खरेदी महोत्सव सुरू झाला. 10-50% डिस्काउंट मध्ये मनपसंत व्हरायटीच्या साड्या खास तुमच्यासाठी, कारण हा तुमच्या स्वामिनीचा महोत्सव आहे. सौंदर्य धारा बरसणारा
4: स्वामिनी, साड्यांची महाराणी, बिझी लाईन बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
5: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
6: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना,
5: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
6: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
5: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड, पुणे. संपर्क 94-22-311-106.
7: महागाईचा वाढतोय गुंता,
6: विश्वेश्वर बँक असता कशाला करता चिंता.
7: विश्वेश्वर बँकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा, 13-24 महिने कालावधीच्या मुदत ठेवींवर 7.25% एवढं घसघशीत व्याज, तसंच शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोलर खरेदी कर्ज अशा विविध कर्ज योजना. अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक
6: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड, पुणे.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: पुण्यनगरीत आलेल्या सर्व वारकरी भाविकांचं राजर्षी शाहू बँकेतर्फे हार्दिक स्वागत।
2: सदैव लोककल्याणाचा ध्यास घेतलेली सक्षम आणि सुदृढ राजर्षी शाहू बँक पुणे, अत्याधुनिक डिजिटल बँकिंग द्वारे सदैव तत्पर सेवा देणारी राजर्षी शाहू बँक पुणे,
3: कराड, सासवड आणि मोशी या ठिकाणी ही लवकरच आपल्या सेवेत राजर्षी शाहू बँक, मुख्य कार्यालय बाजीराव रोड पुणे।

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, टिळक रोड, पुणे.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा. ऐकूया.

0: तुम्ही ज्याची वाट पाहत होतात तो स्वामिनीचा मान्सून खरेदी महोत्सव सुरू झाला. 10-50% डिस्काउंट मध्ये मनपसंत व्हरायटीच्या साड्या खास तुमच्यासाठी, कारण हा तुमच्या स्वामिनीचा महोत्सव आहे. सौंदर्य धारा बरसणारा
1: स्वामिनी, साड्यांची महाराणी, बिझीलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
2: श्री मनमहागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.

0: इष्टदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः।
1: जेवणात उकडीचे मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार म्हणजे भोजनाची आणि आपल्या सेलिब्रेशनची खरी श्रीमंती।
2: हा तृप्तीचा आनंद घ्या दुर्वांकूर डायनिंग हॉल मध्ये अस्सल पुणेरी उकडीच्या मोदकानी।
1: उकडीच्या मोदकासह रोज आनंद घ्या 3 अमर्यादित स्वीट्सच्या दुर्वांकूरच्या थाळीचा। दुर्वांकूर पुण्य नगरीला लाभलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद।
2: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच।
1: दुर्वांकूर डायनिंग हॉल हत्ती गणपती चौक टिळक रोड पुणे।
3: उशिरा आलेला पावसाळा आणि निसर्गासोबत कला संस्कृतीचा एकत्र आनंद घ्यायला जरूर या जपूर झाला। जुन्या काळात घेऊन जाणाऱ्या जाहिराती, घराघरात वापरल्या गेलेल्या आणि गतकाळातील वैभवाच्या स्मृती जपणाऱ्या, नाजूक आणि कलाकुसरीची भुरळ पाडणाऱ्या, चांदीच्या 200 वर्ष जुन्या वस्तू आणि या महिन्यातील खास आकर्षण म्हणजे ज्येष्ठ सिने दिग्दर्शिका आणि लेखिका सई परांजपे यांचा दरवळ हा एकपात्री कार्यक्रम दिनांक 19 जुलै 2026 ला। चुकवू नका हा प्रयोग, जुळवून आणा जपूरचा भेटीचा योग।
4: प्रथमेश मसाले, प्रथमेश मसाले।

0: आशीर्वाद।
1: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच।
0: दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे।
2: उशिरा आलेला पावसाळा आणि निसर्गासोबत कला संस्कृतीचा एकत्र आनंद घ्यायला जरूर या जपूर झाला। जुन्या काळात घेऊन जाणाऱ्या जाहिराती, घराघरात वापरल्या गेलेल्या आणि गतकाळातील वैभवाच्या स्मृती जपणाऱ्या, नाजूक आणि कलाकुसरीची भुरळ पाडणाऱ्या, चांदीच्या 200 वर्ष जुन्या वस्तू आणि या महिन्यातील खास आकर्षण म्हणजे ज्येष्ठ सिने दिग्दर्शिका आणि लेखिका सई परांजपे यांचा दरवळ हा एकपात्री कार्यक्रम, दिनांक 19 जुलै 2026 ला। चुकवू नका हा प्रयोग, जुळवून आणा जपूरचा भेटीचा योग।
3: प्रथमेश

0: कांदा लसूण मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला,
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले।
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
3: श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया पद्माकर कुलकर्णी यांची रचना, संगीत निलेश मोहरीर यांचं आणि ईश्वर आरती अंकलीकर टिकेकर यांचा।

0: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारू सांग.
1: अहो तथास्तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते, आणि आता खास मान्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अश्युअर्ड डिस्काउंट आहे.
0: अरे वा, मग हे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
1: तथास्तू मान्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तू प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तू कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
0: ऑनलाईन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाईट tathastu.fashion.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: श्रोतेहो, पंडित संजीव अभ्यंकर यांच्या स्वरात डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची रचना ऐकूया. संगीत आशिष केसकर यांचं.

0: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
1: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याज दर,
0: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
1: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
0: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
1: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.
2: तुम्ही ज्याची वाट पाहत होतात तो स्वामिनीचा मान्सून खरेदी महोत्सव सुरू झाला. 10-50% डिस्काउंट मध्ये मनपसंत व्हरायटीच्या साड्या खास तुमच्यासाठी, कारण हा तुमच्या स्वामिनीचा महोत्सव आहे. सौंदर्य धारा बरसणारा
3: स्वामिनी, साड्यांची महाराणी, बिझीलाईन बिल्डिंग, कुंभेकर रोड, पुणे.
4: अहो, ऐकलं का? तथास तुझा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अशुअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.

0: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
1: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याज दर,
0: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
1: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
0: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
1: फक्त सभासदांकरिता नियम अटी लागू.
2: श्रीमन महागणाधिपतय नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
5: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
2: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो.

0: विशेष डाईंग, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: आता ऐकवत आहोत डॉक्टर पुरुषोत्तम भापकर यांची रचना, स्वर आणि संगीत अतुल दिवे यांचं।

0: हो या गीताबरोबरच लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि स्वामिनीचा मान्सून इश्या सेल सुरू झाला, 10-50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठे करोड, डिझेल अँड बिल्डिंग, पुणे.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण एकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, 8:30 आता प्रसारित करत आहोत द कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
3: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
4: कॉस्मॉस डिजिटल बँकिंग सेवा, सहज, सोपी आणि सुरक्षित.
5: इंटरनेट बँकिंग,
4: मोबाईल बँकिंग,
5: व्हॉट्सअप बँकिंग,
4: EKYC,
5: NEFT, RTGS,
4: IMPS,
5: कॉस्मॉस रुपे व व्हिसा डेबिट कार्ड,
4: UPI अशा अनेक डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी आपलं खातं कॉस्मॉस बँकेत हवंच.
5: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण.
1: मी खरं एक चांगली इंजिनियर झाली आहे. माझे बाबा लग्नाचं पाहतायत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
2: अहो, माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
3: माझी हाईट 6'6" आहे, कमावलेलं दणकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
4: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087807 9 7.
5: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
0: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
6: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
6: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लायनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78 23 84 11 20.
6: 7823 84 1120.

Amphire Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. सर्व योजना संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावी.

0: पर्डिकर लॉन्स, वडकी नाला, पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921055575 9921057575. आंबेकर लॉन्स. शाही समारंभासाठी आंबेकर लॉन्स.
1: पुण्यात व्यवसायासाठी प्राइम लोकेशन शोधत आहात? मार्केट यार्ड, बिबेवाडी, धनकवडी आणि कात्रज कोंडवा रोड ला जोडणारं मध्यवर्ती ठिकाण सुखसागर नगर. इथे उपलब्ध आहेत व्यवसायासाठी प्रशस्त शॉप्स आणि ऑफिसेस, G+3 स्वतंत्र कमर्शियल बिल्डिंग आणि भरपूर पार्किंगची सुविधा. ई कॉमर्स, सुपरमार्केट, ज्वेलरी शोरूम, हेल्थ केअर, कॉर्पोरेट ऑफिस, फॅशन.

0: आणि लाइफस्टाइल ब्रँड्स, फर्निचर, क्लासेस किंवा डायग्नोस्टिक सेंटर साठी एक आदर्श ठिकाण कमल प्लाझा, खंडोबा मंदिराजवळ, बिब्वेवाडी अनेक्स, सुखसागर नगर. अधिक माहितीसाठी संपर्क करा 9834931909. पुन्हा एकदा 9834931909.
1: उशिरा आलेला पावसाळा आणि निसर्गासोबत कला संस्कृतीचा एकत्र आनंद घ्यायला जरूर या जपूर झाला. जुन्या काळात घेऊन जाणाऱ्या जाहिराती, घराघरात वापरल्या गेलेल्या आणि गतकाळातील वैभवाच्या स्मृती जपणाऱ्या, नाजूक आणि कलाकुसरीची भुरळ पाडणाऱ्या चांदीच्या 200 वर्ष जुन्या वस्तू आणि या महिन्यातील खास आकर्षण म्हणजे ज्येष्ठ सिने दिग्दर्शिका आणि लेखिका सई परांजपे यांचा दरवळ हा एकपात्री कार्यक्रम दिनांक 19 जुलै 2026 ला. चुकवू नका हा प्रयोग, जुळवून आणा जपूरचा भेटीचा योग.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: श्रोतो, आजच्या कार्यक्रमात घेऊन आलो आहोत गदिमांच्या अशा काही रचना ज्या धगधगत्या या जीवनाच्या धावपळीत मन शांत करतात. पावसाच्या सरी बरसल्यानंतर जशी धरणी शांत होते तशीच ही गीतं ऐकल्यानंतर, गदिमांच्या ह्या रचना ऐकल्यानंतर मनही शांत शांत होतं. अध्यात्माकडे घेऊन जाणाऱ्या ह्या काही रचना ऐकूयात.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
1: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय.
2: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.05%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह, मुदत 16 महिने, अटी लागू.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: प्रत्येक टेस्ट एकदम बेस्ट. साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून. चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स काटदरे मसाले.
1: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुणे गाडगीळ आणि सन्स मधूनच.
2: पुणे गाडगीळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम्स आपल्या सेवेत. कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.
3: नीता अगं, हे ऑनलाइन पेमेंट सुरू केल्यापासून इतका गोंधळ होतो ना, हिशोबच जुळत नाहीये.
4: थांब, मी माझ्या कॅल्क्युलेटरलाच बोलवते. ओम.
5: अलो मम्मा.
4: अनु मावशीला हिशोब करायला मदत कर.
5: सांग मावशी.
3: अरे, चार चार आकडी आहे.
5: अगं तू सांग मावशी.
3: बर, किराणा 4318, इस्त्री 112, लाईट बिल 1739, दूध 2160 आणि शॉपिंग 4782. सांग बरं.
5: 13111.
3: करेक्ट. अरे, हेच तर जुळत नव्हतं. ए, हा तर सुपर फास्ट कॅल्क्युलेटर आहे.
4: मग
3: हे पण कसं आलं तुला?
4: अगं, सक्सेस अबॅकस मुळे.
3: हो का? मग मी पण चिंकीला घालते सक्सेस अबॅकसच्या क्लासला आणि तिलाही बनवते सुपर फास्ट कॅल्क्युलेटर.
6: मुलांना बनवा कॅल्क्युलेटर सारखे फास्ट. सक्सेस अबॅकस ऑनलाइन आणि ऑफलाइन क्लासेस साठी संपर्क 88 88 56 00 11, 8885600011.
7: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
4: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
7: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
4: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात.
7: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे.
4: संपर्क 9689911240.
7: 9689911240.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: ऐकूया सुधीर फडके यांचं स्वर आणि संगीत असलेली गदिमांची ही रचना

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
1: उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणारी कर्ज योजना
2: कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन, व्याजदर फक्त 9.25% पुढे.
1: कॅश क्रेडिट किंवा टर्म लोन स्वरूपात ₹5 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध. अटी लागू.
2: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्व्हिस इंडस्ट्री यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त कर्ज योजना कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: रमेश डाईंग, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
2: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं।
1: तुम्ही आई बाबा होऊ शकता।
2: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे।
1: संपर्क 78 23 84 11 20
2: 7823 84 1120।

0: बी रजिस्टर्ड क्रिश्चियन म्यूचुअल फंड डिस्ट्रीब्यूटर्स प्राइवेट लिमिटेड. कॉन्टैक्ट नंबर 9764125533. कन्वर्ट युअर लाइफ इनटू सेलिब्रेशन. क्रिसेंट म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. सर्व योजना संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावी.
1: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
2: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
1: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
2: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात.
1: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे.
2: संपर्क 9689911240.
1: 9689911240.
3: श्री मनमहागणाधिपतय नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
4: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
5: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
4: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
3: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
4: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा.

0: पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95 95 24 25 59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
1: इष्टदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया सुधीर फडके यांचं स्वर आणि संगीत असलेली गदिमांची आणखीन ही एक रचना.

0: चित्त तोषवणाऱ्या शांत रचना गदिमांच्या आपण आजच्या कार्यक्रमात ऐकल्यात. या गीताबरोबरच द कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
0: श्रोतेहो, कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलं आशा भोसले यांच्या स्वरात वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं गदिमांचं गीत. आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. 8:58 होत आहेत. आता ठळक बातम्या काही क्षणात.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: विविध भारती पुणे. ठळक बातम्या. भारत आणि न्यूझीलंडनं आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्त्वाच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली. यामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांमध्ये एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. ऑकलंड इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्यात झालेल्या शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेनंतर या करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आज नागपूर इथं ब्रिक्स वाहतूक मंत्र्यांच्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवतील. या 2 दिवसीय बैठकीचं आयोजन भारताच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलं आहे. बैठकीची संकल्पना लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी अशी आहे. व्हेनेझुएलामधील भूकंपाच्या दुर्घटनेमधील मृतांचा आकडा 4,000 वर गेला आहे. दक्षिण अमेरिकेमधील या देशाला 24 जूनला 7.2 आणि 7.5 तीव्रतेच्या सलग 2 भूकंपांचा तडाखा बसला. यामुळे ला गुएरा किनारपट्टीवरील राज्यातील संपूर्ण परिसर उद्ध्वस्त झाला. या आपत्तीत किमान 4,118 लोकांचा मृत्यू झाला असून 16,740 जखमी झाले आहेत. तसंच हजारो लोक अजूनही बेपत्ता असल्याची माहिती व्हेनेझुएलाच्या संसदेचे प्रमुख जॉर्ज रॉड्रिग्स यांनी समाजमाध्यमावर दिली. होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये तेलवाहू जहाजांवर इराणनं पुन्हा हल्ले सुरू केल्यानंतर अमेरिकेनं त्या देशाचे नवीन नेते मुस्तफा खामेनी यांच्या एका प्रमुख आर्थिक पुरवठादारासह इतर 13 व्यक्ती आणि संस्थांना लक्ष्य करून इराणशी संबंधित नवीन निर्बंध जारी केले आहेत. विम्बल्डन टेनिसमध्ये आज लंडन इथं महिला एकेरीच्या अंतिम फेरीत कॅरोलिना मुचोवा आणि लिंडा नोस्कोवा या चेक प्रजासत्ताकच्याच 2 सहकारी खेळाडूंमध्ये सामना होत आहे. दोन्ही खेळाडू त्यांचं पहिलं विम्बल्डन विजेतेपद मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. उद्या होणाऱ्या

पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात जागतिक अव्वल खेळाडू यानिक सिनर जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेवचा सामना करेल. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58 वाजून.

0: SIPC रजिस्टर्ड क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन.
3: श्रोतेहो, आपण ट्यून केलंय पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आता प्रसारित करत आहोत
4: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
3: श्रोतेहो, बालगीत, भावगीत, भक्तिगीत, लोकनाट्यगीत, लावणी, प्रेमगीत असे अनेक प्रकार आपल्या गीतांमधून हाताळणारे, अनेक प्रतिथयश संगीतकारांबरोबर काम करणारे आणि आपल्या गीतांच्या माध्यमातून आपल्याबरोबर असणारे प्रसिद्ध आणि आपल्या आवडीचे गीतकार शांताराम नांदगावकर यांचं आज पुण्यस्मरण. त्यानिमित्तानं त्यांचीच काही गीतं आजच्या कार्यक्रमात घेऊन आलो आहोत. श्रोतेहो, गाणी कुणाला आवडत नाही, अगदी प्रत्येकाला, लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाला गाणी आवडतात. आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर गाणं आपल्याबरोबर असतं आणि मराठी गीतकारांनी आपल्यासाठी या प्रत्येक टप्प्यासाठी कुठलं तरी गीत तरी दिलंच आहे. श्रोतेहो, शांताराम नांदगावकरांचं प्रथम तुला वंदितो हे गीत गणेशोत्सवादरम्यान कानावर पडतंच आणि त्याशिवाय गणेशोत्सव अपूर्णच असतो. मग सुरुवातीलाच यमन रागातलं अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं आणि अनुराधा पौडवाल यांनी अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत ऐकूया वसंतराव देशपांडे यांच्या स्वरात.

0: श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 0206701900।

0: एक टेस्ट एकदम बेस्ट, साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून, चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स काटदरे मसाले।
1: नीता अगं, हे ऑनलाइन पेमेंट सुरू केल्यापासून इतका गोंधळ होतो ना, हिशोबच जुळत नाहीये।
2: थांब, मी माझ्या कॅल्क्युलेटरलाच बोलवते। ओम,
3: अलो मम्मा,
2: अनु मावशीला हिशोब करायला मदत कर।
3: सांग मावशी।
1: अरे, चार चार आकडी आहे।
3: अगं तू सांग मावशी।
1: बर, किराणा 4318, इस्त्री 112, लाइट बिल 1739, दूध 2160 आणि शॉपिंग 4782। सांग बरं।
3: 13111।
1: करेक्ट। अरे, हेच तर जुळत नव्हतं। ए, हा तर सुपर फास्ट कॅल्क्युलेटर आहे।
2: मग
1: हे पण कसं आलं तुला?
2: अगं, सक्सेस अबॅकस मुळे।
1: हो का? मग मी पण चिंकीला घालते सक्सेस अबॅकसच्या क्लासला आणि तिलाही बनवते सुपर फास्ट कॅल्क्युलेटर।
4: मुलांना बनवा कॅल्क्युलेटर सारखे फास्ट सक्सेस अबॅकस। ऑनलाइन आणि ऑफलाइन क्लासेस साठी संपर्क 88 88 56 00 11, 8888 56 00 11।
5: गुडघे दुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या। 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 95 95 24 25 59।
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
7: श्रोतहो, नांदगावकर हे असे शब्दसाधक होते ज्यांनी गाण्याच्या प्रत्येक क्षेत्राला स्पर्श केला। आता हेच बघा ना, आत्ता आपण ऐकलेलं हे गीत प्रथम तुला वंदितो, हे गीत ऐकल्याशिवाय गणेशोत्सव गणेश भक्ती अपूर्णच राहते असं म्हणता येईल। त्यांनी क्रिकेटसारख्या विषयालाही हात घातला आणि या दुनियेमध्ये थांबायला वेळ कुणाला, जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हे गाणं लिहिलं। त्यांची बालगीतंही तितकीच आवडीनं ऐकली जातात। ससा तो ससा की कापूस जसा ही छानशी गोष्ट सांगणारं हे गीत ते असेल, किंवा दोन बोक्यांनी आणला हा चोरून लोण्याचा गोळा हे बालगीत। ऐकूया हे छानसं बालगीत।
8: वाचा मध्ये झाला हो त्यांच्या, परंतु सारा घोटाळा।

0: हे छानसं मजेशीर गीत दोन बोक्यांनी आणला हो चोरून लोण्याचा गोळा.
1: नको पुढे येऊ दुसरा म्हणतो म्याऊ म्याऊ हात नको लावू खाण्यासाठी होता हो होता लोण्यावर दोघांचा डोळा दोन बोक्यांनी. या दोन मांजरांचं भांडण माकडानं झाडावरून पाहिलं आणि तो पूर्णपणे उडी मारून खाली आला आणि म्हणाला माझ्या शेपटीला तू अरे लोण्यासाठी मैत्रीला का लावता कुलूप ऐका माझ नका भांडूरा.

आणि एक मोठा लहान मोठे केले त्याने वाटे घेऊन लोण्यावर डोळून बोक्यानी पुढं तर माकडानं आणखीन मज्जा केली बाबा दोन बाजूला टाकून लोणी माकड पाहू लागे कोलुनी

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 02-0-670-29-100।

0: चंद्रशेखर लॉन्स वडकी नाला पुणे। मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची। संपर्क 9921055575 9921057575। आंबेकर लॉन्स। शाही समारंभासाठी आंबेकर लॉन्स।
1: पुण्यात व्यवसायासाठी प्राइम लोकेशन शोधत आहात? मार्केट यार्ड, बिबेवाडी, धनकवडी आणि कात्रज कोंडवा रोड ला जोडणारं मध्यवर्ती ठिकाण सुखसागर नगर। इथे उपलब्ध आहेत व्यवसायासाठी प्रशस्त शॉप्स आणि ऑफिसेस, G+3 स्वतंत्र कमर्शियल बिल्डिंग आणि भरपूर पार्किंगची सुविधा, ई कॉमर्स, सुपरमार्केट, ज्वेलरी शोरूम, हेल्थ केअर, कॉर्पोरेट ऑफिस, फॅशन आणि लाईफस्टाईल ब्रँड्स, फर्निचर, क्लासेस किंवा डायग्नॉस्टिक सेंटर साठी एक आदर्श ठिकाण कमल प्लाझा, खंडोबा मंदिराजवळ, बिबेवाडी अनेक्स, सुखसागर नगर। अधिक माहितीसाठी संपर्क करा 9834931909। पुन्हा एकदा 9834931909।
2: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या। 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 9595924259।
3: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून। या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पेरंगुट आणि देहू।
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्व

0: विवेकानी निर्णय घ्यावा.
1: श्रोतेहो, त्यांच्या रचनांमध्ये त्यांची प्रगल्भता आहे. शांताराम नांदगावकर यांच्याविषयी आपण बोलतो आहोत. जेव्हा गंमत जम्मत या चित्रपटासाठी सचिन पिळगावकर यांनी अश्विनी येना हे गीत किशोरदादांकडून मराठी गाणं गाण्याची कल्पना मांडली तेव्हा ळ उच्चारायला कठीण जातोय असं ते म्हणाले. किशोरदांनी असं म्हटल्यानंतर नांदगावकरांनी त्यांना अत्यंत कल्पकतेनं प्रिये जगू कसा तुझ्या विणामी राणी ग असं गीत लिहिलं ज्यात ळचा उपयोग नव्हता. म्हणजे प्रेमभावना तितकीच प्रभावी, गीतही त्याच पद्धतीचं पण गायकाला साजेचं. श्रोतेव, अशाच कल्पकतेनं आणखी एक उदाहरण, आणखी एक सुंदर गीत त्यांनी लिहिलं ते म्हणजे अतिशय गाजलेला अशी ही बनवा बनवी चित्रपट आणि या गाजलेल्या चित्रपटातलं हृदयी वसंत फुलताना हे गीत.

आणखी एक उदाहरण, आणखी एक सुंदर गीत त्यांनी लिहिलं, ते म्हणजे अतिशय गाजलेला अशी ही बनवाबनवी चित्रपट, आणि या गाजलेल्या चित्रपटातलं हृदयी वसंत फुलताना हे गीत. शैलेंद्र सिंग, अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर, सुदेश भोसले, उत्तरा केळकर, सुहासिनी नांदगावकर या सर्वांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांची ही रचना.

0: रमेश डाईंग, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
2: आणि स्वामिनीचा मान्सून इश्य सेल सुरू झाला, 10-15% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठे करोड, बिझिल अँड बिल्डिंग, पुणे।
3: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
4: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची।
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
6: श्रोतो, शांताराम नांदगावकरांची अनेक गीतं सुपर डुपर हिट ठरली, त्यातून श्रोतेहो काही गाणी अशी असतात ना की आपल्याला ती एका वेगळ्या स्वप्नवत भावविश्वात घेऊन जातात। आता हेच गाणं बघा ना, रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना, चंदेरी चाहूल लावीत प्रीतीत येना। श्रोतेहो हे गाणं जेव्हा जेव्हा आपण ऐकतो तेव्हा ते रुपेरी वाळूंचं वन आणि माडांचं बन दिसू लागतं। आपण प्रेमाच्या एका वेगळ्याच भावविश्वात जातो, नाही का? आपसुकच आपल्या मनावरचा ताण हलका होतो। अशी कितीतरी गाणी आपल्या मनावर गारूड करतात। अशी गाणी केव्हाही ऐकायला मिळाली तर मन आणि शरीर दोन्हीही थिरकायला लागतात। अगदी वेगवेगळ्या पद्धतीची गाणी, वेगवेगळ्या विषयाची गाणी शांताराम नांदगावकरांनी आपल्याला दिली आहेत। त्याचंच एक उदाहरण म्हणजे हे गीत।

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 0206701900।

0: श्रोते आशा भोसले यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांची ही रचना ऐकलीत. श्रोते मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या गीतलेखनाच्या समृद्ध ठसा उमटवला शांताराम नांदगावकरांनी. आणि फक्त मराठी चित्रपटसृष्टीतच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही ते सक्रिय होते. ते हिंदी चित्रपटसृष्टीसाठीही लिहित होते आणि त्यांच्या प्रतिभेची किरणं महाराष्ट्रातच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यात पोचत होती. शब्दांची दुनिया सजवणारी ही लाखात अशी लेखणी आहे शांताराम नांदगावकरांची. 11 जुलै 2009 रोजी मुंबईमध्ये ती लेखणी कायमची शांत झाली. पण त्यांची गीतं, त्यांच्या कवितांमधली जादू आणि त्यांच्या लेखणीचा सुवर्ण स्पर्श अजूनही रसिकांच्या मनात जिवंत आहे, आपल्या सगळ्यांच्या मनात जिवंत आहे. शांताराम नांदगावकर यांना विनम्र अभिवादन करून हा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत.
1: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ट्यून केलंय पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, 9:30 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत पुना आय केअर प्रस्तुत मर्मबंधातली ठेवही हा नाट्य संगीताचा कार्यक्रम.
1: पुना आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.

0: श्रोतहो, सुमती टिकेकर यांच्या स्वरात डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेली गदिमांची ही रचना आपण ऐकलीत. नाटक वरदान.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेव ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.

0: पुना आयकेअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेजर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आयकेअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आयकेअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
1: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
2: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.
3: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुना गाडगीळ आणि सन्स मधूनच.
4: पुना गाडगीळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम आपल्या सेवेत. कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.
5: मी करता एक चांगली इंजिनियर झाली आहे. माझे बाबा लग्नाचं पाहतायत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
6: अहो, माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
7: माझी हाईट 6 आहे, कमावली दणकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
8: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
9: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
10: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95-95-24-25-59.
11: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: श्रोते हो, सत्तेचे गुलाम या नाटकातील बकुळ पंडित यांच्या स्वरात मामा वरेरकर यांची ही रचना आपण ऐकलीत. संगीत वझेबुवा यांचं होतं.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेव ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: कधी असरे कधी गळीरे कधी पाणी डोळे.
3: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73-502-77-77-9. पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
4: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुना आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
5: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

श्रोतेहो, पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात कुसुमाग्रजी यांची ही रचना आपण ऐकलीत. संगीत पंडित जितेंद्र अभिषेकी यांचंच होतं. नाटक ययाती देवयानी. यानंतर ऐकूया अलकनंदा वाडेकर म्हणजेच बकुळ पंडित यांच्या स्वरात हे नाट्यगीत.

0: श्रोतेह, बकुळ पंडित यांच्या स्वरात वझेबू यांनी संगीतबद्ध केलेली यना टिपणीस यांची ही रचना आपण ऐकलीत. नाटक नेक जात मराठा. श्रोतेह, पुढलं गीत ऐकूया काही क्षणात.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेव ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: 10 लाखांची लॉटरी मला.

0: फसव्या ऑफर्स पासून सावधान.
1: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
3: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
4: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
3: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: श्रोतहो, राधामाई या नाटकातलं गोनी दांडेकर यांनी रचलेलं हे नाट्यपद आपण ऐकलं अर्चना कान्हेरे यांच्या स्वरात आणि संगीत स्नेहल भाटकर यांचं होतं. श्रोतहो, या नाट्यपदाबरोबरच नाट्यसंगीताचा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत.
1: पुन्हा ऐके. पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
0: आपण ट्यून केलंय पुणे विविध भारती 101 FM. श्रोते हो, 9:58 मिनिटं झाली आहेत. ऐकूया ठळक बातम्या काही क्षणात.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
3: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. न्यूझीलंडच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्यात ऑकलंड इथं झालेल्या चर्चेनंतर उभय देशांनी आपल्या संबंधांना धोरणात्मक भागीदारीचा दर्जा दिला आहे. वस्तू आणि सेवांमधला वार्षिक द्विपक्षीय व्यापार आगामी 5 वर्षात दुप्पट करून 35,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचं उद्दिष्टही निश्चित करण्यात आलं आहे. या बैठकीत पुढील 4 वर्षात संबंधांचा विस्तार करण्यासाठीचा आराखडा, आशिया प्रशांत सागरी सहकार्य वाढवण्यासाठीची रुपरेषा आणि भारतीय नौदल तसंच न्यूझीलंडचं संरक्षण दल यांच्यातल्या परस्पर संबंधांना ठोस स्वरूप देण्याचं निश्चित करण्यात आलं आहे. चर्चेनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात या बाबी नमूद करण्यात आल्या आहेत. राज्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शिक्षकांची बदली प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण व्हावी यादृष्टीनं शासन नियमावली तयार करेल असं आश्वासन मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत काल एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिलं. महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये आता प्राथमिक स्तरावरील पेट स्कॅनचा समावेश करण्यात येणार असून कर्करोगासंदर्भातले उपचार करण्यासाठी अधिकची रक्कम या योजनांमध्ये दिली जाईल अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनीही दिली आहे. विधान परिषदेतल्या 5 आमदारांचा कार्यकाळ येत्या 6 डिसेंबरला संपणार असल्यानं काल त्यांना विधिमंडळामध्ये निरोप देण्यात आला. यामध्ये छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांच्यासह शरदचंद्र पवार गटाचे 1, काँग्रेसचे 2 आणि एका अपक्ष आमदाराचा समावेश आहे. शेगावच्या संत गजानन महाराजांच्या पालखीचं काल बीड जिल्ह्यातल्या आंबेजोगाई इथं भाविकांनी पुष्पवृष्टी करत स्वागत केलं. आज ही पालखी केज तालुक्यातल्या बोरी सावरगावकडे प्रस्थान करणार आहे. पैठणच्या संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं पहिलं रिंगण काल अहिल्यानगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यामधल्या मिडसावंगी इथं पार पडलं. त्यानंतर पालखी बीड जिल्ह्यात दाखल झाली. भारत आणि इंग्लंड पुरुष संघामध्ये आज अखेरचा 20 षटकांचा सामना खेळला जाणार आहे. 5 सामन्यांच्या या मालिकेत 3 सामने जिंकून इंग्लंडनं विजयी आघाडी घेतली आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58
4: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
6: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क्स. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
2: ठळक बातम्यांची अभिमान

0: संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट, सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य, अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट।
1: पुणे विविध भारती 101 FM श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम
2: सूचना। या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। ऑल इंडिया रेडिओ आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही। धन्यवाद।
3: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक प्रोलाइफ क्लिनिक।
4: नमस्कार श्रोते हो, प्रोलाइफ क्लिनिक प्रस्तुत होमिओपॅथीवर बोलू काही या कार्यक्रमात मी प्रियांका गोगटे
5: आणि मी दीपक रेगे
4: तुमचं मनापासून स्वागत करतोय। श्रोते हो, डॉक्टर विकास कराळे यांच्या प्रोलाइफ क्लिनिक मधून होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेतलेले अनेक पेशंट्स चे चांगले अनुभव आपल्याला ऐकायला मिळतात। आज आपण ऐकणार आहोत इनफर्टिलिटी म्हणजेच वंध्यत्व या विषयासंबंधी होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेतलेल्या काही जोडप्यांचे अनुभव।
5: प्रियांका, आपल्याला पहिलं पत्र आलंय ते मिस्टर अँड मिसेस साळवेकर यांच्याकडून। मिस्टर साळवेकर 43 वर्षांचे आणि मिसेस साळवेकर 40 वर्षांचे आहेत। त्यांचं लग्न उशिरा झालं आणि 7 वर्ष इनफर्टिलिटी अशी त्यांची केस होती। प्रोलाइफ क्लिनिक मध्ये कुठल्याही सर्जरी किंवा केमिकल औषधांशिवाय त्यांना गर्भधारणा झाली, त्यामुळे त्या खुश आहेत। त्यांनी गर्भधारणा होत नसलेल्या जोडप्यांना असा मेसेज सांगितलाय की वय, उशिरा लग्न या गोष्टींनी पॅनिक न होता प्रोलाइफ क्लिनिक मध्ये या, इथे यावर सोल्युशन आहे। धन्यवाद मिस्टर अँड मिसेस साळवेकर।
4: दीपक, पुढचं पत्र आपल्याला आलेलं आहे मिस्टर अँड मिसेस अडसूळ यांचं।
5: अच्छा।
4: मिस्टर 32 वर्षांचे आहेत आणि मिसेस अडसूळ 30 वर्षांचे आहेत। लग्नानंतर 4 वर्ष इनफर्टिलिटी म्हणजे वंध्यत्वाचा त्यांना त्रास होत होता आणि मागच्या 2 वर्षात त्यांची 3 अबॉर्शन्स झाली। लॅप्रोस्कोपी करून पण काही उपयोग झाला नाही। गायनेकॉलॉजिस्टनी त्यांना टेस्ट ट्यूब बेबी सुचवलं, पण त्यांनी डॉक्टर विकास कराळे यांच्या प्रोलाइफ क्लिनिकची ट्रीटमेंट घ्यायचं ठरवलं आणि त्यांना त्यात यश आलं। आता त्या 8 महिन्यांच्या प्रेग्नंट आहेत आणि लवकरच त्यांना बाळ होईल। आता त्यांनी असं सांगितलंय की मिसकॅरेजेस होत असले तरी खचून जाऊ नका, प्रोलाइफ क्लिनिकची मदत घ्या। श्रोते, वंध्यत्व म्हणजेच इनफर्टिलिटी या गंभीर आजाराबद्दल तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्यांपैकी कोणालाही माहिती करून घ्यायची असेल तर जरूर संपर्क करा 95 95 95 59 58 28 95 95 95 59 58 28 9595955928। तसंच डॉक्टर विकास कराळे यांच्या युट्यूब चॅनलला पण तुम्ही व्हिजिट करू शकता।
5: प्रियांका, पुढचं पत्र आपल्याला आलंय मिस्टर अँड मिसेस देवकर यांचं। त्यांच्या लग्नाला 8 वर्ष झाली आहे। त्यांचा प्रॉब्लेम असा होता की बीज चांगलं नव्हतं, पण त्यांची आर्थिक परिस्थिती सुद्धा त्यावेळी चांगली नव्हती। तरीही त्यांनी लॅप्रोस्कोपी IUI केलं तरी फायदा झाला नाही, पण त्यांनी प्रोलाइफ क्लिनिक मध्ये ट्रीटमेंट घेतली डॉक्टर विकास कराळे यांच्याकडे। आर्थिक गोष्टीत सुद्धा डॉक्टर विकास कराळेंनी त्यांची अडचण समजून घेतल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानलेले आहेत। धन्यवाद देवकर।
4: दीपक, पुढचं पत्र आपल्याला आलंय मिस्टर अँड मिसेस मोरे यांचं। मिस्टर मोऱ्यांचं वय 30 आणि मिसेस मोऱ्यांचं वय 28 वर्ष आहे। लो एंडोमेट्रियम असा त्यांना त्रास होत होता। सगळे उपाय झाले पण काहीही फरक पडला नाही त्यांना। मग मिस्टर अँड मिसेस मोऱ्यांना टेस्ट ट्यूब बेबी सुचवलं गेलं, पण त्यांनी तो ऑप्शन न निवडता डॉक्टर विकास कराळे यांच्या प्रोलाइफ क्लिनिकची ट्रीटमेंट घेतली आणि 4 महिन्यात त्यांना गर्भधारणा झाली। मिस्टर अँड मिसेस मोरे, तुमचं अभिनंदन।
5: पुढचं पत्र आपल्याला पाठवलं आहे ते मिस्टर अँड मिसेस जाधव यांनी। मिस्टर जाधव 38 वर्षांचे तर मिसेस जाधव 37 वर्षांचे आहेत। त्यांनी 3 वेळा IVF सायकल केली, तिन्ही वेळा ही सायकल फेलच झाली आणि या सगळ्यामुळे आर्थिक, मानसिक, शारीरिक नुकसान पण झालं त्यांचं। त्यानंतर ते डॉक्टर विकास कराळेंच्या प्रोलाइफ क्लिनिक मध्ये आले आणि त्यांना 11 महिन्यात गुण आला। त्यामुळे मिस्टर अँड मिसेस जाधवांचं सगळ्यांना सांगणं की हिम्मत सोडू नका, प्रोलाइफ क्लिनिक मध्ये जा, ट्रीटमेंट घ्या आणि यशस्वी व्हा।
4: पुढचं पत्र आपल्याला आलंय मिस्टर अँड मिसेस नडियाल यांचं।
5: अच्छा।
4: मिस्टर 34 आणि मिसेस 30 वर्षांच्या आहेत। त्यांच्या इन्फर्टिलिटी म्हणजे वंध्यत्वाचं कारण होतं की त्यांच्या ट्यूब्स ब्लॉक झालेल्या होत्या। मग डॉक्टरांनी त्यांना IVF सुचवलं होतं, पण आर्थिक अडचण त्यांची असल्यामुळे त्यांनी प्रोलाइफ क्लिनिक मध्ये जायचं ठरवलं आणि 6 महिन्यात त्यांना गुण आला। आणि ते असं सांगतात की संपूर्ण हार मानण्याच्या आधी डॉक्टर विकास कराळे यांच्या प्रोलाइफ क्लिनिक मध्ये जाऊन होमिओपॅथिक ट्रीटमेंट घ्या, त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल।
5: प्रियांका, पुढचं पत्र आपल्याला आलंय ते मिस्टर अँड मिसेस पांढरे यांच्याकडून। त्यांचं वय दोघांचंही 35 वर्ष आहे। मिसेस पांढरेंना PCOD त्रास होता म्हणून त्यांची गर्भधारणा होत नव्हती। दोघेही 6 वर्ष प्रयत्न करत होते, पदरात फक्त त्यांच्या अपयशच येत होतं। मग त्यांनी डॉक्टर विकास कराळे यांच्या प्रोलाइफ क्लिनिक मध्ये ट्रीटमेंट घेतली 3-8 महिने आणि त्याचा त्यांना उपयोगही झालेला दिसतोय।
4: वा, श्रोते, वंध्यत्व म्हणजेच इनफर्टिलिटी या गंभीर आजाराबद्दल तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्यांपैकी कोणालाही माहिती करून घ्यायची असेल तर जरूर संपर्क करा 95 95 95 59 58 25 95 95 95

0: 9595959559928 तसंच डॉक्टर विकास कराळे यांच्या युट्यूब चॅनलला पण तुम्ही व्हिजिट करू शकता.
1: नमस्कार. ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक होते प्रोलाइफ क्लिनिक. ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक सूचना. ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: ते।
1: नमस्कार श्रोते हो, बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात सगळ्यांचं मनापासून स्वागत। बेडेकर मसाले यांचे संचालक अजित बेडेकर आपल्या बरोबर आहेत। नमस्कार अजित सर।
2: नमस्कार
1: अजित सर, बेडेकर मसाल्याची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा लोणचं तुम्ही म्हणालात की लिंबाचं लोणचं केलं होतं आणि 200 लिंब आणलेली होती। आता सध्या बेडेकरांची किती लोणची उपलब्ध आहेत आणि ती जगभरात कुठे कुठे उपलब्ध आहेत याबद्दल आम्हाला सांगा।
2: खरंय, आमच्या लोणच्याची सुरुवात ही लिंबाच्या लोणच्यानी झाली, परंतु सर्वात जास्त विकलं जाणारं आजच्या घडीला आंब्याचं लोणचं किंवा कैरीचं लोणचं हे सगळ्यात जास्त विकलं जातं। जी प्रमुख लोणची आहेत ती म्हणजे कैरीचं लोणचं, लिंबाचं लोणचं, मिरचीचं लोणचं, आणखीन ह्या तिघांचं मिश्रण असलेलं मिश्र लोणचं। ह्या मिश्र लोणच्यामध्ये आम्ही एक आमचं वैशिष्ट्य म्हणून त्याच्यामध्ये आम्ही करवंद सुद्धा घालतो। अशी एकूण आमच्याकडे वेगवेगळ्या मिश्र व्हरायटीज, गोड लिंबाचं लोणचं किंवा आंब्याच्या लोणच्याच्या गोड व्हरायटीज, अशा सगळ्या व्हरायटीज धरल्या तर जवळजवळ 14 प्रकारची लोणची बनवतात। त्याच्यामध्ये दोन दाक्षिणात्य पद्धतीची पण लोणची आहेत। एकाला अवाकाई लोणचं असं म्हणतात की जे तीळ तेलात बनवलं जातं आणि त्याचा मसाला पूर्ण वेगळा आहे, आणि दुसरं एक वडू लोणचं म्हणून बनवलं जातं, ते म्हणजे छोट्या बाळ कैऱ्यांचं लोणचं असतं, त्याचा सुद्धा मसाला पूर्णपणे वेगळा असतो। 14 प्रकारची लोणची आम्ही बनवतो आणि ती जगभर उपलब्ध आहेत। अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इंग्लंड इथे आमची स्वतःचे डिस्ट्रीब्युटर आहेत, पण त्याच्या बाहेर जवळजवळ 25 ते 30 देशांमध्ये बेडेकर लोणची उपलब्ध आहेत।
1: क्या बात है। श्रोते हो, बेडेकरांची खास चविष्ट उत्पादनं आता आपल्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध। कैरी, लिंबू यांसह 14 प्रकारची लोणची, गोडा मसाला, संडे मसाला यासह 15 प्रकारचे मसाले, लसूण चटणी, शेंगदाणा चटणी यासह इतरही चटण्या, याशिवाय गौरी, गणपती, नवरात्र, दिवाळी, फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणारी उकडीचे मोदक, उपवासाचे पदार्थ अशी खास बेडेकर उत्पादनं, 114 वर्षांची परंपरा। ऑनलाइन ऑर्डर साठी संपर्क करा 99-877-98-747, 99-877-98-747, 9987-9874। वेबसाईट www.vpbedekar.com। अजित सर, मी असंही ऐकलं होतं की बेडेकरांच्या व्यवसायाला राजमान्यता मिळाली होती, तर ही गोष्ट खरी आहे का?
2: हो, खरं आहे। म्हणजे राजमान्यता म्हणजे आपण भारत सरकारतर्फे मिळणाऱ्या बक्षिसाबद्दल बोलूया। भारत सरकारच्या कृषी मंत्रालयातर्फे आंब्यावरचं एक प्रदर्शन भरवलं जायचं। तिथे वेगवेगळ्या प्रकारचे आंब्याच्या व्हरायटीज डिस्प्लेला असायच्या। त्याचबरोबर त्यांच्याकडे कॅटेगरी होती की आंब्यापासून बनवलेलं कमर्शियल उत्पादन। ह्या कॅटेगरीमध्ये आम्ही आमचं उत्पादन म्हणजे कैरीचं लोणचं हे तिथे डिस्प्लेला ठेवलं 1959 साली पहिल्यांदा। आणखीन भारतभरातनं आलेल्या सर्व उत्पादनांमध्ये सर्वश्रेष्ठ आंब्याचं उत्पादन म्हणून आम्हाला पहिलं बक्षीस मिळालं, आणि ते 60 सालापासून 2002 सालापर्यंत सातत्याने आम्हाला आंब्याच्यासाठी असो किंवा लिंबाच्यासाठी असो पहिलं पारितोषिक हे जवळजवळ दरवर्षी आम्हाला मिळालेलं आहे। 2002 नंतर अशी प्रदर्शनं भरण्याचं बंद झाल्यामुळे पुढे ही परंपरा चालू राहिली नाही।
1: नाही, काही हरकत नाही, पण मला इथे हे अगदी सांगायला आवडेल की लोकमान्यता मिळालेल्या बेडेकर मसाल्यांच्या लोणच्यांना राजमान्यता मिळाली असं म्हणण्यात काहीच वावगं ठरणार नाही। आणि जरी अवॉर्ड्स बंद झाले असले तरी लोकमान्यता अजूनही तशीच आहे। श्रोते हो, पुन्हा भेटूयात। बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात अजित बेडेकर यांच्यासह। तोपर्यंत नमस्कार।
2: नमस्कार।

0: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर, ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक तयार मसाला। सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रोझलीना क्लिनिक.
2: गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, रोझलीना क्लिनिक प्रस्तुत नर्चरिंग वुमनहुड या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मैत्रिणींनो, अस्थेटिक गायनेकोलॉजी आणि मेनोपॉज या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर कल्याणी इंगळे आजही आपल्या बरोबर आहेत. त्यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार डॉक्टर कल्याणी.
3: नमस्कार.
2: आपल्या बऱ्याच मैत्रिणी असतात ज्यांच्याकडनं आपण असं ऐकतो की करावंसं वाटतं पण इच्छाच होत नाही. त्यावेळेला ज्या वेळेला आपला पार्टनर आपल्या बरोबर असतो तो आपल्याला फोर्स करत असतो पण आपली त्यावेळेला इच्छा नसते की आपण त्याच्याबरोबर कोणत्याही प्रकारे शारीरिक संबंध ठेवावे. ही स्टेज खरंच आयुष्यात येते का? याला काही मेडिकल रिझन आहे का? आणि असं खरंच असतं का? याबद्दल आज बोलूयात.
3: खरंच असतं का? हो, ही कंप्लेंट अनेक स्त्रियांकडून ऐकायला मिळते. बेसिकली त्या कंप्लेंट म्हणून आल्या तर मला आवडेल, कारण की स्त्रियांना आपली इच्छा कमी झालेली आहे याची जाणीव खूप उशिरा होते.
2: बरं.
3: बरेचदा हे त्यांच्या शरीरात होणारे हॉर्मोन्समुळे होतं. बाळाच्या जन्मानंतर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे बदल शरीरात झाल्यामुळे होतं. एक कुठेतरी न्यूनगंड शरीरात निर्माण झालेला असतो, तो मनामध्ये उतरलेला असतो, त्यामुळे त्या स्त्रियांची शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा ही कमी झालेली असते.
2: बरं.
3: त्यामध्ये प्रकर्षाने हॉर्मोन्सचा जो परिणाम आहे हा त्यांना डिप्रेशन साईडला नेऊ शकतो, आणि आधी न केलेल्या संबंधांमुळे जी त्यांना न्यूनगंड निर्माण झालेला आहे त्यामुळे त्यांना जाणीव होणे की यामधून आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळू शकतं, आनंद मिळू शकतो, हे त्यांना खात्री राहत नाही.
2: बरं.
3: त्यामुळे लॉस ऑफ लिबिडो किंवा लॉस ऑफ डिझायर अशा प्रकारे त्या आपल्याला सांगू शकतात.
2: अच्छा.
3: हॉर्मोनच्या कमतरतेमुळे या भागातला ब्लड फ्लो हा कमी होतो, त्वचा पातळ होते, क्लायटोरसचा ब्लड फ्लो कमी झाल्यामुळे त्याची सेन्सिटिव्हिटी कमी होते.
2: बरं.
3: आणि म्हणून या स्त्रियांना सेक्शुअल सॅटिस्फॅक्शन मिळत नाही.
2: ओके.
3: त्यामुळे त्यांची इच्छाही कमी होत जाते.
2: अच्छा. म्हणजे बऱ्याचदा आपण असं ऐकतो की अरे मला इंटरेस्टच वाटत नाहीये, सेक्स करण्याची इच्छा होत नाहीये, तर ही कारण नसतात. ऍक्च्युली शरीरामध्ये काही बदल झालेले असतात आणि ज्यामुळे या गोष्टी होतात. तेव्हा मैत्रिणींनो, या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. तुम्हीही या गोष्टीमध्ये सॅटिस्फाय होऊ शकता यावरती लक्ष केंद्रित करा आणि त्यासाठी योग्य ट्रीटमेंट घ्या किंवा योग्य डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. मार्गदर्शनासाठी तुम्ही संपर्क करू शकता रोझलीना क्लिनिकच्या डॉक्टर कल्याणी इंगळे यांना. संपर्क 93-25-63-53-53 9325-63-5353. डॉक्टर कल्याणी, मग ज्या मैत्रिणी अशा कंप्लेंट करतात की इच्छाच होत नाही, सेक्स करावंसच वाटत नाही, तर त्यांच्यासाठी काही ट्रीटमेंट उपलब्ध आहेत का? त्याबद्दल आधी सांगा.
3: नक्कीच ट्रीटमेंट उपलब्ध आहे आणि त्यांनी याचा फायदा घेतला पाहिजे. स्त्रीला जर का शरीर संबंध करू नये असं वाटत असेल किंवा तिला त्याच्यामधला इंटरेस्ट कमी झालेला असेल तर कारणीभूत असलेले जे हॉर्मोन्स कमी झालेले आहेत ते आपण रिप्लेस करू शकतो.
2: बरं.
3: सो हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. दुसरी गोष्ट, ह्या त्वचेचा, क्लायटोरसच्या त्वचेचा, वजायनल पॅसेजचा ब्लड फ्लो इम्प्रूव्ह केला पाहिजे, तिथलं मॉइश्चरायझेशन वाढलं पाहिजे. सो डिस्चार्ज वाढण्यासाठी आपण ज्या विनाशस्त्रक्रिया ट्रीटमेंट म्हटल्या त्या फायदेशीर ठरतात, ज्याच्यामध्ये आपण लेझर, पीआरपी आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा वापर करतो. त्याच जोडीला मी हे सांगू इच्छिते की जर का स्त्रीला डायबिटीस आहे, रिपीटेड इन्फेक्शन होत असतील किंवा कुठल्याही प्रकारे ती थोडीफारही ओव्हरवेट असेल किंवा कुठल्या कारणाने तिचा स्वतःचा कॉन्फिडन्स कमी झालेला असेल तर या सगळ्या गोष्टींवरती लक्ष केंद्रित करून तिने स्वतःच्या शरीराकडे व्यवस्थितपणे लक्ष द्यावं.
2: बरं.
3: आणि त्यावर काम करावं,
2: नक्की,
3: जेणेकरून कॉन्फिडन्सही वाढेल आणि तिची ऍक्टिव्हिटी करण्याची इच्छा सुद्धा वाढेल.
2: अगदी. तेव्हा मैत्रिणींनो, जर का सेक्स करण्याची इच्छा होत नाही अशी कंप्लेंट तुमची देखील असेल तर त्यामागे काहीतरी मेडिकल किंवा शारीरिक कारण असू शकतं हे समजून घ्या आणि त्याच्या योग्य मार्गदर्शनासाठी तुम्ही संपर्क करू शकता रोझलीना क्लिनिकच्या डॉक्टर कल्याणी इंगळे यांना. संपर्क 93-25-63-53-53 9325-63-5353. पुन्हा भेटूयात रोझलीना क्लिनिक प्रस्तुत नर्चरिंग वुमनहुड या कार्यक्रमात डॉक्टर कल्याणी इंगळे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
3: नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रोझलीना क्लिनिक.
0: निर्मिती संकल्पना अमेय जोगळे.

0: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन म्युच्युअल फंडात.

0: AMFI registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार वाणी सर.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो, गुड मॉर्निंग.
1: सर आपण बोलत होतो फायनान्शियल डेट या विषयावरती आणि खरंच हा इतका चांगला विषय आहे ना, म्हणजे यामुळे अनेक प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात असं वाटतं. किंवा कदाचित या आधी जेव्हा ही कन्सेप्टच लोकांना माहिती नव्हती त्यावेळेला बऱ्याचदा लग्नानंतरचे वाद हे पैशांमुळे होत होते असं वाटत होतं, पण तसं नाहीये. पैशांबद्दल न बोलल्याने किंवा आर्थिक गोष्टींवरती डिस्कशन न केल्याने गैरसमज होतात आणि म्हणून वाद होतात, म्हणून डिवोर्सचं प्रमाण वाढतं. याबद्दलही आता एक डेटा आपल्याकडे उपलब्ध आहे, याबद्दल तुम्ही अजून काय सांगाल?
2: सो बेसिकली कसं आहे मॅडम, आपण म्हणतो ना की अनेकदा लग्नानंतरचे वाद हे पैशांमुळे नसतात, तर पैशांबद्दल न बोलल्यामुळे होतात. ओके, आता हे पैशांवर न बोलल्यामुळे काय होतं किंवा काय आपण स्वतःला अडचणीत आणतो, म्हणजे बघा, एक आता आमच्याच क्लायंटचं एक तुम्हाला उदाहरण देईल की चर्चा अनेकदा घरात झाली इन्व्हेस्टमेंट बद्दल, म्हणजे मी पॉझिटिव्ह अँगलने सांगतोय, आणि कसं त्या लेडीने स्वतःच्या नवऱ्याला आणि ओव्हरऑल कुटुंबाला सेफगार्ड केलं, म्हणजे केस स्टडी आपण याला म्हणूयात.
3: ओके,
2: तिने नवऱ्याला न सांगता म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंटला सुरुवात केली, SIP कुठल्या तरी मैत्रिणीकडून ऐकलं आणि SIP ला सुरुवात केली. अगदी 1000 रुपयांपासून SIP ची सुरुवात झाली. हळूहळू नवऱ्याकडून जसे महिन्याला पैसे मिळत होते आणि त्याच्या पगारांमध्ये जशी वाढ होत होती तसं तसं तिने इन्व्हेस्टमेंटमध्ये वाढ करायला सुरुवात केली. 2-3 वर्षांनंतर तिला थोडं प्रॉडक्टचं अंडरस्टँडिंग आल्यानंतर मॅक्झिमम SIP कसे पैसे जातील, घर खर्च पूर्ण भागवून ओके याच्याकडे ती कटाक्षाने लक्ष द्यायला लागली. आणि साधारण ना 12 वर्षांनंतर मॅडम अशी परिस्थिती आली की अचानक तिच्या नवऱ्याची नोकरी गेली, 27 लोकांना MNC कंपनीने पत्र दिलं आणि गेटवरूनच लॅपटॉप हँडओव्हर करून कंपनीकडे त्या लोकांना बाहेर काढलं. तो माणूस घरी आला, प्रचंड प्रेशरमध्ये होता, 2 मुलं पदरात होती, वडील होते, वडिलांचं औषध पाणी, मुलांची शिक्षण किंवा त्यांचे करिअर आणि एकंदरीत त्यांना ट्रॅव्हल करायला आवडायचं, तर ट्रॅव्हल प्लॅनिंग हे सगळंच आता पणाला लागणार होतं किंवा इथे सगळीकडेच क्वेश्चन मार्क उभा राहणार होता. आता या लेडीने त्या जी घरकाम करणारी आहे, कुटुंब सांभाळणारी आहे, होम मेकर तिला आपण म्हणतो, तिने 11-12 वर्ष सलग SIP मध्ये गुंतवणूक केल्यामुळे त्या कुटुंबाचा पुढच्या साधारण 3-4 वर्षाचा खर्च हा भागणार होता, इतका व्हॉल्यूम किंवा इतकी चांगली ऍसेट तिथे क्रिएट झालेली होती. हे जेव्हा त्या मिस्टरांना कळलं ते भारावून गेले आणि त्यांना व्यवसाय सुरू करायचा होता, तर त्यांनी स्वतःची ट्रॅव्हल एजन्सी सुरू केली. सो असा हा केस स्टडी आहे. म्हणूनच मी असं म्हणतो की जेव्हा आपलं लग्न होणार आहे तेव्हाच जर आपण फायनान्शियल डेट किंवा फायनान्शियल प्लॅनिंग हे त्या नवरा बायकोंचं कसं असलं पाहिजे, कुटुंब प्रति कसं असलं पाहिजे, स्वतःसाठी कसं असलं पाहिजे, स्वतःच्या स्वप्नांसाठी कसं असलं पाहिजे, याच्याबद्दल व्यवस्थित मनमोकळ्या गप्पा मारा, पैशांबद्दल बोला. ओके, घर खर्च, ट्रॅव्हल प्लॅन, गाडी, घर व इतर स्वप्न पूर्ण करण्यासाठी कुठे, कशी, कधीपासून गुंतवणूक करावी याचं डिटेल डिस्कशन, याची पूर्ण समरी कुठे आपल्या बुकमध्ये, डायरीमध्ये ज्याची नोंद करून जर आपण ठेवली तर वेळोवेळी आपल्याला आपलेच गोल रिडिफाईन करता येतील, नवरा बायकोमध्ये वाद टाळता येतील, किंबहुना पैशांमुळे वाद होणार नाहीत ओके याची काळजी घेतली जाईल. आणि जरी एकटा व्यक्ती कमवणारा असला किंवा दोघेही कमवणारे असले तरी ते प्लॅनिंग उत्तमरित्या पुढे नेता येईल. सो म्हणूनच फायनान्शियल डेटला तितकं महत्व आहे.
1: अगदी खरं आहे, खूप छान मुद्दा आपल्याला आताच वाणी सरांनी सांगितलाय, म्हणून मलाही सगळ्या पुणेकरांना, नाशिककरांना, सातारकरांना सांगायचंय की तुम्ही सुद्धा लग्न करत असाल तर त्याआधी एकदा फायनान्शियल डेटवर जरूर जा. जर तुमचं लग्न झालेलं असेल, 2-5 वर्ष लग्नाला झाली असतील आणि अजूनही तुम्ही तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंग बद्दल बोलला नसाल तर त्यासाठी या फायनान्शियल डेटवर जा आणि याच्या अनुषंगाने कुठल्याही मार्गदर्शना

0: साठी तुम्हाला गरज वाटत असेल तर क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला नक्की संपर्क करा. संपर्क 97-64-12-55-33 97-64-12-55-33 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. आणि सर, आपण बोलत होतो की फायनान्शियल डेटवरती जाण्याबद्दल. आता एखादं सक्सेसफुल मॅरेज आपलं जर का म्हणलं किंवा ते जर लग्न टिकवायचं असेल तर त्यासाठी या गोष्टी कशा मदत करतात याबद्दलही सांगा.
1: वा, काय प्रश्न आहे बघा. म्हणजे सक्सेसफुल मॅरेज टिकवायला किंवा सक्सेसफुल मॅरेज लाईफ आपण जेव्हा म्हणतो तेव्हा विचारांची योग्य देवाणघेवाण गरजेचीच आहे. आनंद हा तितकाच गरजेचा आहे आणि तो आनंद अबाधित ठेवण्यासाठी योग्य फायनान्शियल प्लॅनिंगही तितकंच गरजेचं आहे. म्हणजे मी इथे म्हणेल बघा, लव प्लस ट्रस्ट प्लस फायनान्शियल कम्युनिकेशन तर ते सक्सेसफुल मॅरेज असेल असं मला वाटतं. आणि फायनान्शियल अवेअरनेससाठी त्या फायनान्शियल डेटला तितकंच महत्व आहे. म्हणजे सुंदर नात्याची सुरुवात ही फक्त होकाराने नाही तर एकमेकांना समजून घेण्याने होते. पण त्यात आर्थिक विषय जर आधीच मांडला गेला तर ते नातं चिरकाळ टिकतं आणि त्याला बिकॉज ऑफ पैसे यामुळे अडचण येत नाही. आता हे सगळं करताना जेव्हा आपण फायनान्शियल डेटवर जातो, जसं आपल्याला अभ्यास करताना किंवा कुठल्याही नवनवीन गोष्टी शिकताना काही नोंदी करायची सवय आहे किंवा आपल्याला शिकवलं गेलंय किंवा आपण त्या पद्धतीने स्वतःला मोल्ड करत जातो म्हणजे आपल्याला त्या नोट भविष्यात देखील वापरता येईल, त्याचा आढावा घेता येईल. तसं जेव्हा आपण फायनान्शियल डेटवर जाणार आहोत तेव्हा जे जे विषय चर्चिले गेलेले आहेत आणि जे मुद्दे आपण छेडले त्या प्रत्येक मुद्द्याचा तपशील हा जर आपल्या डायरीमध्ये आपल्या वहीमध्ये नीट लिहून ठेवला आणि मे बी असं झालं की आपल्याला एक नाही दोन वेळा फायनान्शियल डेटला जायला लागलं कारण चर्चा ही विस्तृत होणं अपेक्षित आहे, तीन वेळा जायला लागलं तर डेटनुसार त्या नोट्स काढून ठेवल्या तर त्या आपल्याला कदाचित 3 वर्षानंतर कदाचित 5 वर्षानंतर परत रिव्हिजिट करता येतील की आपले गोल्स आपण काय ठरवलेले होते, आपल्या इन्व्हेस्टमेंटचं प्लॅनिंग आपण काही ठरवलेलं होतं का, आपल्या लायबिलिटीज बद्दल आपण काही ठरवलेलं होतं का, आपण घर घेणार आहोत त्याच्यासाठी आपण कर्ज करणार आहोत का, अनफॉर्सिन इव्हेंट मध्ये आपण फायनान्सचा वापर कसा करणार आहोत किंवा पैसा कसा उभा करणार आहोत, हे तुझ्या इन्कम मधून होणार आहे की माझ्या इन्कम मधून होणार आहे, तुझं इन्कम फक्त घर खर्चासाठी असणार आहे माझ्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट होणार आहेत का, असे कुठलेही विषय असतील याची जर डिटेल नोंद असेल तर कदाचित ते आपल्याला प्लॅन सुखकर करण्यात मदत करेल आणि भविष्यातल्या सगळ्या गोष्टी म्हणजे ज्या निगेटिव्ह घडणार आहेत त्या टळतील विथ दॅट फायनान्शियल डेट आणि योग्य नोंदणीतून.
0: म्हणूनच पुन्हा एकदा सगळ्या तरुण वर्गाला सांगायचंय, पुणेकर, नाशिककर, सातारकर तरुणांनो, तुम्ही ऐकताय ना, जर तुम्ही सुद्धा फायनान्शियल डेटवर जाण्याचा विचार करत असाल तर त्यासंबंधीतल्या कुठल्याही मार्गदर्शनासाठी तुम्ही संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 97-64-12-55-33 97-64-12-55-33 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात भूषण वाणीसर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते. नमस्कार यंग जनरेशन. फायनान्शियल डेटला नक्की जा. धन्यवाद.
2: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन म्युच्युअल फंडात.

0: Limited. AMFI Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: श्रोतेहो नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी चित्रा खरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहंदळे आपल्यासोबत नेहमीप्रमाणेच गप्पा मारायला आणि अर्थातच फिटनेस बद्दल बोलायला. गुड मॉर्निंग विक्रम.
4: गुड मॉर्निंग चित्रा. श्रोतेहो नमस्कार.
3: चला फिटनेसच्या गप्पा सुरू करायच्या म्हणजे अर्थातच तुझ्या वेगवेगळ्या

0: केसेस आपण बघत असतो. ही पहिली केस आहे, यांचं नाव आहे मिसेस गोडबोले. 49 वर्षांच्या आहेत. जास्त वजनामुळे त्यांना गुडघेदुखीचा त्रास सुरू झाला म्हणून खरं तर त्या डॉक्टरांकडे गेल्या होत्या. त्यांची वजन वाढायची टेंडन्सी होतीच, म्हणजे आधीही त्यांचं वजन काही फार कमी नव्हतं, 90-95 दरम्यान होतं. आणि मेनोपॉज नंतर हे जास्त वाढलेलं आहे. इथे फाईलमध्ये लिहिलंय की 2-3 वेळा वजन कमी करण्यासाठी बरेच प्रयत्न करून झालेत.
1: गोडबोले मॅडमची केस बघायची झाली तर पहिल्यापासूनच त्या हेल्दीच साईडला होत्या. जेव्हा भेटायला आल्या होत्या, एनरोल करायला आल्या होत्या, तर तेव्हा त्यांच्याशी चर्चा करताना मला कळलं की इव्हन त्या जेव्हा कॉलेजमध्ये होत्या तेव्हा सुद्धा त्यांचं वजन उंचीच्या मनाने 10-12 किलो जास्तच होतं. नंतर मग लग्न झालं, प्रेग्नन्सी ते झाल्यानंतर मग ते बेसिकली वाढतच नंतर त्यांचं वजन गेलं. बाय द टाइम त्यांचा मेनोपॉज कम्प्लिटली सेटल डाऊन झाला होता तेव्हापर्यंत त्यांचं वजन 100 पुढे गेलं होतं. आणि त्यांना भीती वाटायला लागली होती की आपल्या वाढत्या वजनाचं आपण करायचं काय, आणि हे थांबलं नाही तर खूप पुढे बेसिकली प्रॉब्लेम्स होतील. आणि ऑफकोर्स हे मेनोपॉजमध्ये रॅपिडली जे त्यांचं वजन वाढलं तर त्यामुळे त्यांना गुडघेदुखीचा त्रास हा चालूच झाला होता. आणि त्यांच्या गुडघ्याच्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की डिजनरेशनची सुरुवात झाली आहे, पण जर का तुम्ही वजन नाही कमी केलं तर ह्याचे सिरियस रिपरकशन्स तुम्हाला भोगावे लागतील. इन ऍडिशन टू दॅट, त्यांनी आतापर्यंत 2-3 पद्धती वेगवेगळ्या पद्धतीने वजन कमी करण्याचा प्रयत्न केला होता, पण नंतर ते क्रॅश डायट त्यांच्यानी सस्टेन नाही झालं आणि मग ते सोडून दिल्यानंतर त्यांचं वजन अजून वाढलं. आणि अजून एकदा प्रयत्न केला होता तर तेव्हा त्यांचं वजन कमी झालं होतं, पण जे डायट दिलं होतं ते इतकं इनएडिक्वेट होतं
0: की मेंटेन
1: नाही करता आलं. आणि त्यांना असा एक सस्टेनेबल मार्ग पाहिजे होता की ते घरचंच नॉर्मल आपण जे रोजच्या व्यवहारात खातो अन्न तेच खाऊ आणि वजन कमी करू. आणि ते आपल्या रेडिओचा प्रोग्राम ऐकत होते त्यामुळे ते आपल्याकडे हे करायला आल्या होत्या.
0: तू त्यांना काय काय सांगितलंस हे ऐकूच यात, पण त्याआधी श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता आपला रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड, लेन नंबर 5, पुणे. विक्रम्स फिटनेसची ब्रांच कोथरूडकरांसाठी मृत्युंजय मंदिरासमोर, बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर, कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011325000. 90-111-32-500. 90-111-32-500. विक्रम, ब्रेकवर जाण्यापूर्वी तू गोडबोले काकूंची केस सांगतोयस आणि तू म्हणालास तसं की इनएडिक्वेट डाएट, म्हणजे 2-3 वेळा जो वजन कमी करायचा प्रयत्न झाला
1: तो फेल गेला आणि मग ते परत कमी झालं वजन, पण कमी झालेलं वजन परत वाढलं आणि ते सस्टेनेबल त्यांच्यासाठी काही ठरलं नाही. आता मी तेव्हा त्यांची लाईफस्टाईल जेव्हा मी स्टडी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला 2-4 गोष्टी अशा आढळल्या की पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्या व्यायामामध्ये कुठल्याही प्रकारची कन्सिस्टन्सी नव्हती. म्हणजे त्यांनी आयुष्यभरात मेजॉरिटी दिवस केलेला जो एकच व्यायाम आहे तो म्हणजे चालणं. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की त्या हाऊसवाईफ होत्या, पण त्यांच्याकडे सगळ्याच गोष्टींना कामाला माणसं असल्या कारणाने त्यांना कुठल्याही शारीरिक कष्टाचं काम कधीच पडलं नाही. तिसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या बाबतीत अशी की त्यांना गोड खायची, म्हणजे प्रत्येका जेवणानंतर गोड खायची एक सवय होती आणि त्यामुळे त्यांचा अनवॉन्टेड शुगर इनटेक हा बराच पोटामध्ये जास्त जात होता. चौथी गोष्ट त्याच्यामध्ये अशी की लॉकडाऊन नंतर त्यांची झोपेची टायमिंग जरा गडबडली होती, म्हणजे 12:30-1 रोज कंपल्सरी होतच होते झोपायला आणि मग उठल्यानंतर मग सगळंच त्यांचं गडबडत होतं. तर असे सगळे इश्यूज होते. आता मी त्यांना पहिली गोष्ट म्हणजे त्यांची झोपेची टायमिंग सॉर्ट करायला सांगितली. नंबर 2, जो एक्सरसाइज दिला होता त्यांना तो घरच्या घरीच करायचा होता, त्यामुळे त्यांना कुठेही जिमला वगैरे जायला लागलं नाही आणि तो एक्सरसाइज ते इझिली करत होत्या. डाएट त्यांना सर्वात जे आवडलं की डाएट हे नॉर्मल आपलं घरी बनणाऱ्या पदार्थांचं डाएट होतं आणि मग त्या सगळं फॉलो करत गेल्या. आज आपण त्यांचा रिझल्ट जर का बघितला, 4 महिन्यात आज त्यांचं 14 किलोनी वजन बेसिकली कमी झालेलं आहे, त्यामुळे 107 किलोवरनं आज त्या 93 किलोला आहेत. ऑफकोर्स त्यांचं वजन अजून बरंच कमी करण्याची गरज आहे, पण ह्याच्यात त्यांना एक गोष्ट आवडलेली म्हणजे हे घरचं खाऊन आणि सस्टेनेबल पद्धतीने आणि व्यायाम करून वजन कमी झालंय आणि ह्याच्याबरोबर त्यांचा गुडघेदुखीचा त्रास बऱ्याच प्रमाणात कमी झालाय आतापर्यंत तरी.
0: या केस बरोबरच आज वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड, लेन नंबर 5, पुणे. विक्रम्स फिटनेसची ब्रांच कोथरूडकरांसाठी मृत्युंजय मंदिरासमोर, बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर, कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी सुद्धा संपर्क 9011-32500. 9011-32500. 90-111-32-500. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत अशाच गप्पा उद्या सुद्धा. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना मेसर्स बाळ एम जोगळेकर. सूचना ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
4: नमस्कार.
3: आज आपण जी केस बघणार आहोत ती 41 वर्षांच्या गृहस्थांची आहे. त्यांना खूपच वेट लॉस होत होता आणि चेकिंग केल्यानंतर डायबेटीस डिटेक्ट झाला.

0: मेडिसिन्स त्यांनी सुरू केले, त्याच्यानंतर शुगर कंट्रोल झाली, पण वेट लॉस काही थांबला नाही, वेट लॉस हा होतच राहिला. त्याचं बघायला गेलं तर डायबिटीस हा जाड माणसांमध्ये जास्त होतो असं बघितलं जातं. मग ज्यांना डायबिटीस होतो त्यांच्यामध्ये वेट लॉस का होतो?
1: नाही, कसं आहे की डायबिटीस ची आता जी कॉमन व्याख्या आहे त्याच्यापेक्षा वेगळ्या प्रकारचे डायबिटीस खूप वाढत चाललेले आहेत. म्हणजे यांच्या बाबतीत जर का बघायला गेलं तर कुठलीच फॅमिली हिस्ट्री त्यांना नव्हती, आणि ज्या वेळेला असा प्रकार होतो तर प्रत्येक वेळेला कसं आहे की बाबा डायबिटीस म्हणलं की लगेच शुगर चेक केली जाते. पण खरं असं इतर गोष्टी पण तपासणं फार गरजेचं असतं, आणि त्याच्यामध्ये बेसिकली इन्सुलिन तपासणं गरजेचं असतं. म्हणजे जर का शरीरामध्ये इन्सुलिन नसेल तर रक्तातली साखर काय होणार नाही, सेलमध्ये जाणार नाही, आणि सेलला जर का एनर्जीच नाही मिळाली किंवा शुगर जी आहे ती फॅटमध्ये कन्वर्ट होण्यासाठी सुद्धा इन्सुलिन लागतं. मग त्याच्यामुळे जर का एनर्जीमध्ये कन्वर्जनच होणार नसेल जर का साखरेचं, तर मग प्रॉब्लेमॅटिक पार्ट होतो की वेट लॉस व्हायला सुरुवात होते. मग त्यामुळे इन्सुलिन बरोबर आहे की नाही, पॅनक्रियाज इन्सुलिन तयार करतोय की नाही, इथून सुरुवात करावी लागते. मग त्यांच्या बाबतीत आम्ही आल्यानंतर पहिल्यांदा हेच केलं, त्यांचं इन्सुलिन चेक केलं, सी पेप्टाइड नावाची टेस्ट तिथे ती केली, म्हणजे पॅनक्रियाज बाबा काम करतोय की नाही, आणि आम्हाला लक्षात आलं की पॅनक्रियाज काम नीट करत नाहीये, म्हणजे बऱ्याच प्रमाणात कमी झालेलं आहे, पूर्णपणे बंद झालेला नव्हता पण कमी झालेला होता. आता ह्याला लाडा म्हणतात. लाडा म्हणजे लेटंट ऑटोइम्युन डिसीज, बरोबर. म्हणजे आता कसं आहे की आजकाल ऑटोइम्युन म्हणजे आपलीच प्रतिकार शक्ती आपल्याला मारण्याचे प्रकार खूप वाढत चाललेले आहेत. म्हणजे पहिल्यांदा असं व्हायचं की लहान मुलांमध्ये बाबा टाईप 1 डायबिटीस होतो किंवा जन्मतःच पॅनक्रियाज काम करत नाही किंवा डेव्हलपमेंट होत नाही. त्यानंतर लक्षात आलं की लहान मुलं जी असतात त्यांच्यामध्ये व्हायला लागलेलं आहे. नंतर मग थोडस 11-12 म्हणजे 15-20 वर्षांमध्ये, आणि आता हल्ली कुठल्याही वयामध्ये ऑटोइम्युन डिसीज होतोय, म्हणजे तुमचीच प्रतिकार शक्ती तुम्हाला मारायला लागते. आणि मग ती जर का पॅनक्रियाजवर अटॅक झालं तर डायबिटीस होतो, थायरॉइडवर झाला तर थायरॉइड सारखा आजार होतो, किंवा म्हणजे आर्थरायटिस होतो, वेट गेन होतो, अनेक प्रकारचे जे आजार आहेत आजकाल ते ऑटोइम्युन डिसीज मध्ये यायला लागलेले आहेत. तर ह्यामागे नक्की काय कारण आहे याचाही विचार करणं गरजेचं आहे.
0: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वंध्यत्व यावरच्या आयुर्वेदिक उपचारांसाठी तुम्ही संपर्क करू शकता डॉक्टर विद्याधर गिरी यांच्या ऍडव्हान्स आयुर्वेदाला. डॉक्टर गिरी गुरुवारी करिष्माजव कोथ रोड आणि ढोले पाटील रोड रुबी हॉल जवळ इथे, शुक्रवारी काळेवाडी पिंपरी चिंचवड इथे आणि इतर दिवशी हडपसर इथे भेटू शकतील. संपर्क 84-84-05-1025, 84-84-05-1025, 8484-05-1025. डॉक्टर गिरी, मग आयुर्वेद याबद्दल काय सांगतं, हे कसं मेंटेन होऊ शकतं?
1: कारण कसं आहे की आजकाल अनेक आजार असे आहेत म्हणजे अनुवंशिक नसतात, त्यांना काहीच बॅकग्राऊंड नसतं आणि अचानक उद्भवतात अनेक मुलांमध्ये, म्हणजे लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत कुठल्याही वयात उद्भवतात. त्यामध्ये हा डायबिटीस सुद्धा आहे. आणि मग असे केसेस मग आमच्याकडे येतात की बाबा त्याला काही ऑटोइम्युन आहे, काही करताच येत नाही, यानुसार मॅनेज करायचं आहे. मग मॅनेज करायचं म्हणजे कशावर करायचं, तर ते डायटरी आणि प्लस मेडिकेशन. आणि डायटरी जर का बघितलं तर आयुर्वेदामध्ये डायटचं जेवढं डीपली नॉलेज दिलेलं तेवढं कुठल्या शास्त्रामध्ये नाहीये. तर त्या हिशोबाने जर का बघितलं तर मग यांच्या बाबतीत आम्ही बघितलं, त्यांना पहिल्यांदा आम्ही समजावून सांगितलं की बाबा पॅनक्रियाज आता काम करत नाहीये प्रॉपरली, त्यामुळे प्रायमरी लेवलला थोडं तरी इन्सुलिन आपल्याला घेणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेला तुम्ही पेशंटचं प्रॉपर म्हणजे म्हणतो ना की म्हणजे समजावून सांगता, त्यावेळेला तो काउन्सिलिंग नीट केलं जातं, त्यावेळेला तो ऐकतो आणि मग त्याप्रमाणे प्रायमरी लेवलला इन्सुलिन चालू केलं, त्याचं वेट गेन व्हायला सुरुवात झाली, आणि हळूहळू एक प्रॉपर डायटरी चेंजेस, प्रॉपर म्हणजे आयुर्वेदिक मॅनेजमेंट, ओव्हरऑल बॉडी मॅनेजमेंट आम्ही करायला सुरुवात केली, आणि हळूहळू त्यांचं इन्सुलिन सुद्धा काय करून टाकलं आम्ही, बंद करून टाकलं, डायबिटीस मॅनेज केला, वेट मॅनेज केलं. त्यामुळे ऑटोइम्युन डिसीज सुद्धा रिव्हर्स करता येतात, त्याचंही रेमिशन आपल्याला नक्कीच करता येतं. पण त्याच्यासाठी एक प्रॉपर मॅनेजमेंट लागतं आणि शरीर पूर्णपणे बॅलन्स करावं लागतं. आणि ही बॅलन्सिंग मेकॅनिझम जी आहे ती आयुर्वेदाशिवाय दुसऱ्या कुठल्या शास्त्रात नाहीये. त्यामुळे ऑटोइम्युन डिसीज जर का असेल तर आयुर्वेदाला पर्याय नाही.
0: म्हणूनच श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वंध्यत्व यावरच्या यशस्वी आयुर्वेदिक उपचारांसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता डॉक्टर विद्याधर गिरी यांच्या ऍडव्हान्स आयुर्वेदाला. डॉक्टर गिरी गुरुवारी करिष्मा चौक कोथ रोड आणि ढोले पाटील रोड रुबी हॉल जवळ इथे, शुक्रवारी काळेवाडी पिंपरी चिंचवड इथे आणि इतर दिवशी हडपसर इथे भेटू शकतील. संपर्क 84-84-05-1025, 84-84-05-1025, 8484-05-1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक बाळम जोगळकर ऍड एजन्सी अँड प्रोडक्शन हाऊस.
4: 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.

0: क्लीन। सौ स्मृती आणि श्री संदीप पोद्दार यांचे बापूज सर्व्हिसेस हायजीन 1992 पासून क्लिनिंग इंडस्ट्री मधलं विश्वासार्ह नाव बापूज सर्व्हिसेस हायजीन। संपर्क 98 22 19 13 20 9822191320।
1: नमस्कार श्रोते हो, मन मोकळ्या गप्पा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। श्रोते हो, या कार्यक्रमात आज आपल्या बरोबर गप्पा मारणार आहेत बापूज सर्व्हिसेस हायजीनच्या संचालिका स्मृती पोद्दार। नमस्कार स्मृती मॅम।
2: नमस्कार।
1: आपण म्हणत होतो की पावसाला छान सुरुवात झालेली आहे आणि त्याचबरोबर शाळा सुरू झालेल्या आहेत। अगदी लहान मुलांच्या बालवाडी अंगणवाडी प्ले ग्रुप पासून ते अगदी कॉलेजेस पर्यंतच्या मोठमोठ्या इन्स्टिट्यूट सुद्धा सुरू होतात। आणि यावेळेला कसं झालेलं असतं म्हणजे काही जणांना फेब्रुवारीत सुट्टी लागते, काहींना मार्च मध्ये लागते, नंतरचे जे 3-4 महिने आहेत त्यामध्ये त्या इन्स्टिट्यूट मध्ये जसा पाण्याचा वापर व्हायला पाहिजे तसा होत नाही, त्यामुळे ते पाणी साठून राहिलेलं असतं।
2: बरोबर।
1: आणि अचानक ज्यावेळेला शाळा सुरू होते त्यावेळेला पहिली येणारी बॅच किंवा पहिल्यांदा वापरलं जाणारं पाणी याचा कदाचित त्या मुलांच्या आरोग्यावरती परिणाम होऊ शकतो का आणि मग तो आपण कसा दूर केला पाहिजे याबद्दल बोलूया।
2: खूप छान प्रश्न आहे हा। शाळा सुरू झाल्यानंतर जे पाणी टाकीमध्ये असतं, तुम्ही जसं म्हणालात की ते साठलेलं पाणी असतं आणि ते स्वच्छ करणं अतिशय गरजेचं असतं। आता काय आहे, लहान मुलं किंवा कॉलेजला जाणारी मुलं म्हणा यांची इम्युनिटी, शाळेतल्या मुलांची बालवाडी म्हणा अंगणवाडी, त्यांची इम्युनिटी आपल्यासारखी नसते किंवा कमी असते, त्यामुळे त्यांची काळजी घेणं अधिक गरजेचं आहे। मग त्या ज्या टाक्या आहेत तिथल्या ज्या टाक्या आहेत त्यांनी आधीच त्या स्वच्छ करणं खूप गरजेचं आहे। कारण आता कसं पावसाळा सुरू झालेला असतो, ऑलरेडी मॉइश्चर तयार व्हायला सुरुवात होते, शेवाळ असतं टाक्यांमध्ये आणि बऱ्याच टाक्या तुम्ही जर बघितलात तर त्याच्यामध्ये जे त्याची जी झाकणं असतात त्या झाकणांना छोटासा जरी क्रॅक असेल तरी त्यातून बाहेरचं जे पाणी असतं, जसं आता पाऊस कोसळतोय तर ते पाणी वाहतं आणि मग ते त्या क्रॅक्स मधनं ते उतरतं आणि ते त्या टाक्यांमध्ये सुद्धा शिरू शकतं।
1: ओके, म्हणजे जे फिल्टर होऊन पाणी येतं त्याच्याही व्यतिरिक्त हे बाहेरचं पाणी सुद्धा टाक्यांमध्ये जातं।
2: आणि काय होतं, तुम्ही जर आता कसं टाकी वर असते, ओव्हरहेड टाकी असते आणि एक अंडरग्राऊंड टाकी असते, वरच्या टाकी काय आहे किंवा कशी आहे ती काही प्रत्येक जण जाऊन बघत नसतं, त्यामुळे त्या टाकीला झाकण आहे का झाकण नाही आहे का हे आपल्याला काहीच त्याची कल्पना नसते। त्यामुळे अशा ज्या संस्था आहेत ज्या टाक्या स्वच्छ करतात जेव्हा ते येतात तेव्हा ते ही सगळी पाहणी करतात, ते उतरतात टाक्यांमध्ये, ते बघतात की अरे टाकीला झाकणच नाहीये, झाकण नसेल तर मग ते सांगतात की याला अमुक या पद्धतीचं झाकण तुम्ही बसवून घेऊ शकता। आणि टाकीमध्ये उतरल्यानंतर लक्षात येतं काही ठिकाणी असं असतं की खूप झाडं असतात मोठी मोठी आणि त्याची जी मुळं असतात ती त्या टाकीमधून आत आलेली असतात, उतरलेली असतात। आता ती जी मुळं असतात ती काढणे गरजेची असतात कारण त्याच्यामधनं बॅक्टेरिया आत येऊ शकतो आणि पाणी दूषित होऊ शकतं, सो ते काढून नियमित ते काढणं गरजेचं आहे। आणि हे सगळं कधी कळतं, जेव्हा तुम्ही एका टायअप करता ज्यांच्याशी, जे टाक्या स्वच्छ करतात नियमित अशा संस्थांशी जेव्हा कराल तेव्हा ते येऊन तुम्हाला सांगतात की तुमच्या टाकीची कंडिशन काय आहे, बरं तिथे गंजलेले आहेत का काही पाईप्स, तेही देखील ते सांगतात कारण तो गंज जर पाण्यात उतरला तर पुन्हा त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो। त्यामुळे ह्या सगळे हे जे प्रॉब्लेम्स आहेत ह्याच्यापासून जर आपल्याला मुक्ती हवी असेल तर नियमित टाकी स्वच्छ करणं हे गरजेचं आहे।
1: म्हणूनच श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाणी साठ ठेवण्याच्या जागेबद्दलची माहिती, त्याचबरोबर स्वच्छतेसाठी लागणाऱ्या सगळ्या सर्व्हिसेस आणि कमर्शियल जागांसाठी हाऊस किपिंगच्या सगळ्या सर्व्हिसेस यासाठी संपर्क करा बापूज सर्व्हिसेस हायजीन यांना। संपर्क 98 221 91 320 98 221 91 320 9822191320 आणि वेबसाईट www.bapujservices.com। स्मृती मॅम, जसं आता आपण म्हणलं की या इन्स्टिट्यूट असेल, मग जसं शाळा झाल्या महाविद्यालय झाली, ऑफिसेस मधल्या सुद्धा टाक्या ज्या आहेत त्या स्वच्छ करणं गरजेचं आहे, किंवा काही एल्डरली पीपलसाठीच्या संस्था असतात तिथे सुद्धा जे वृद्ध लोक राहतात तर त्या टाक्या साफ होणं सुद्धा खूप गरजेचं आहे। आणि

0: या सगळ्याचा परिणाम कळत नकळत आपल्या आरोग्यावरती सुद्धा होत असतो, कारण पाणी स्वच्छ आहे की नाही हे डोळ्याला बघून कळत नाही. मग त्याबद्दल तुम्ही काय सांगाल की अशा काही गोष्टी बघणं गरजेचं असतं का, त्यासाठी काही टेस्ट असतात का?
1: मी तेच तुम्हाला म्हणतेय की तुम्ही जे तुमची टाकी आहे, आता प्रत्येक संस्था, कुठलीही संस्था असू दे, ती बँक असू दे किंवा कमर्शियल ऑफिस असू दे किंवा टाउनशिप असू दे किंवा एखादी सोसायटी असू दे, या सगळ्यांना पाणी स्टोअर करणं गरजेचंच आहे. मग ते स्टोअर करणं कुठे, तर ते टाकीमध्येच आपण स्टोअर करू शकतो. आता जसं जसं पुणे, आपली लोकसंख्या जशी जशी वाढतीये, तशी तशी तुम्ही बघताय की पाणी पुरवठा कमी पडतोय आपल्याला. जरी पाऊस खूप झाला तरी पाणी टंचाई असतेच, पाणी हे आपल्याला साठवून ठेवावंच लागतं, ते पुरत नाही. तर जे पाणी साठवायचं ठिकाणच मुळात जर स्वच्छ नसेल, तर मग तुम्हाला त्याचा त्रास होणार, तुमच्या आरोग्याला त्याचा त्रास होणार. आणि या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी मग ती बँक असू दे किंवा तुम्ही जसं म्हणालात की वृद्धाश्रम असू दे किंवा कमर्शियल प्रेमाईस असू दे, त्या ठिकाणी ज्या टाक्या आहेत त्याची स्वच्छता करणं हे गरजेचं आहे. कारण तिथे कायम पाणी साठलेलं असतं, पूर्ण पाणी ड्रेन आउट करून एकदा तरी तुम्ही टाकी स्वच्छ कोरडी करून घेणं गरजेचं आहे.
0: अगदी. श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाणी साठवण्याच्या जागेबद्दलची माहिती, त्याचबरोबर स्वच्छतेसाठी लागणाऱ्या सगळ्या सर्व्हिसेस आणि कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व सर्व्हिसेस, यासाठी संपर्क करा बापूज सर्व्हिसेस हायजिनला. संपर्क 98221 91 320, 98221 91 320, 9822191320, आणि आमची वेबसाईट आहे www.bapujservices.com.
1: आणि आता आपला उन्हाळा संपलाय आणि आता पावसाळ्याची सुरुवात झाली आहे, तर काय होतं उन्हाळ्यामध्ये कसं होतं की पाणी नसल्यामुळे आपण वेगवेगळ्या रिसोर्सेसमधनं पाणी अवेलेबल करतो सोर्सेसमधनं. आता हे जे सोर्सेस आहेत ते कशा प्रकारचं पाणी असतं, कुठून येतं, त्याची आपल्याला शहानिशा करता येत नाही. जे काही पाणी असेल ते आपण वापरतो, पण त्याच्यामुळे समजा काही कंटॅमिनेशन झालं असेल किंवा ते पाणी कसं असेल, तळागाळातलं असेल, तर ते स्वच्छ असेलच असं नाही. त्यामुळे तुमची टाकी जर घाण झाली असेल त्याच्यामुळे, तर तीही तुम्ही स्वच्छ करणं गरजेचं आहे.
0: अगदी खरंय. म्हणूनच श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाणी साठवण्याच्या जागेबद्दलची माहिती, त्याचबरोबर स्वच्छतेसाठी लागणाऱ्या सर्व सर्व्हिसेस आणि कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व सर्व्हिसेस, यासाठी संपर्क करा बापूज सर्व्हिसेस हायजिन यांना. संपर्क 98221 91 320, 98221 91 320, 9822191320, वेबसाईट www.bapujservices.com. पुन्हा भेटूयात मन मोकळ्या गप्पा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: लता, कशी भांडी घासलीस, खरकट सुद्धा नीट निघालं नाही, जरा स्वच्छ काम कर.
3: बाई साहेब, साफसफाई वरून एवढं बोलताय, पर तुमच्या नळाचं पाणीच गढूळ येतंय की
2: काय?
3: मग आता 6 महिने झाले बंगल्यात राहायला येऊन, पर एकदा बी पाण्याच्या टाक्या साफ केल्या नाहीत. किती गांड झाल्या असतील टाक्या.
2: हो ग, म्हणून तर ओम आणि आरोही सारखे आजारी पडतात. अगं पण कोणाला बोलवायचं, शिवाय मी एकटीच असते ना बंगल्यात.
3: अहो, इथल्या समध्या बंगल्यांमध्ये बापूज सर्व्हिसेस हायजिनची माणसं टाक्या साफ करतात, त्यांना बोलवा. लई खात्रीशीर माणसं आहेत. स्मृती पोद्दार वहिनी तर स्वतः जातीनं लक्ष घालत्यात.
2: बापूज सर्व्हिसेस हायजिन का? बरोबर बोलावते. पण तू भांडी स्वच्छ घास आधी.
3: घासते ओ घासते.
4: स्मृती आणि संदीप पोद्दार यांचे बापूज सर्व्हिसेस हायजिन. संपर्क 98221 19 13 20, 98221 19 13 20.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक बाळेम जोगळकर ऍड एजन्सी अँड प्रोडक्शन हाऊस.
6: 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
7: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
8: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
9: श्रोते हो, नमस्कार. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमामध्ये मी शिबानी जोशी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर सत्येन गुजर आपल्या या कार्यक्रमामध्ये आपल्याला वेगवेगळ्या विकारांवर असलेले आयुर्वेदिक उपचार यांची माहिती देत असतात. या भागातही आपण गुडघेदुखीबद्दलच बोलणार आहोत. गेल्या भागामध्ये डॉक्टरांनी आपल्याला वयोमानानुसार होणारी झीज आणि त्यामुळे होणारी गुडघेदुखी याबद्दलची खूप चांगली माहिती दिलेली. या भागात आपण आम वात आणि वातरक्त यामुळे होणारी गुडघेदुखी यावर डॉक्टर सत्येन गुजर यांच्याकडून माहिती घेणार आहोत. नमस्कार डॉक्टर.

0: गुजर आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत.
1: नमस्कार.
0: आता मला सांगा, आम वात आणि वातर रक्त म्हणजे काय नेमकं आणि त्याचा गुडघेदुखीवर कसा काय परिणाम होतो?
1: जसं आपण बघितलं की गुडघेदुखी होण्याची वेगवेगळी कारणं आहेत. त्यातला कॉमनली असणारा संधिवात म्हणजे 60% रुग्ण ज्याच्यामुळे गुडघेदुखी हा त्रास होत असतो त्याच्याबद्दलही आपण डिटेल माहिती बघितली की शस्त्रक्रिया कशी आपण टाळू शकतो. गुडघे बदलण्यासाठीच आपलं ऑपरेशन सांगितलं असेल तर योग्य आयुर्वेदिक उपचार आणि पंचकर्म उपचार घेतल्यानंतर ही शस्त्रक्रिया टाळून फक्त आयुर्वेदिक औषधांनी सुद्धा त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट होऊ शकते. आता कॉमनली संधिवातानंतर ज्या आजारांमध्ये गुडघेदुखी हे लक्षण दिसणार असतात ते कॉमनली दिसणारे आजार म्हणजे आमवात आणि वातरक्त. यात फक्त गुडघे ह्या सांध्यांवरच परिणाम होतो असं नाही तर गुडघ्यांबरोबर इतर सांधे सुद्धा याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झालेले असतात किंवा त्यांचा सुद्धा त्रास जाणवत असतो. पण प्रामुख्याने दिसत असतो तो गुडघेदुखी हाच त्रास दिसत असतो. आता लहान मुलांपासून आपण सुरुवात करायची म्हणली, बऱ्याच वेळेला असं होतं की संधिवात किंवा सांधे दुखणं हे 40 नंतरच वय झालं म्हणूनच होत आहे, वार्धक्याच्या काळातच होते अशी गोष्ट नाही. 7-8 वर्षाच्या मुलाला सुद्धा गुडघेदुखी किंवा सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. वयाच्या 7-8 वर्षापासून कोणत्याही वयामध्ये हे आजार होऊ शकत असतात. रुमॅटिझम नावाचा जो प्रकार असतो ज्याला आमवात असं म्हणलं जातं, लहान मुलांमध्ये 8-10 वर्षी ताप जास्त प्रमाणात आला आहे, सर्दी खोकला जास्त प्रमाणात आहे आणि एकदम सांधे धरलेत, सांध्यांना सूज आली असे कितीतरी पेशंट दिसत असतात. आणि अशा पेशंटमध्ये ज्या वेळेला आपण पुढे टेस्ट करतो त्यावेळेला तो आमवात आहे, रुमॅटिझम आहे अशा प्रकारचं हे लक्षात येत असतं किंवा त्या पद्धतीने निदान होत असतं. अशा पेशंटमध्ये सांध्यांना सूज खूप असते, दुखावा हा तीव्र प्रमाणात असतो. मग कधी हातांचे बोट दुखतात, कधी मनगट दुखतात, कधी कोपर दुखतात तर कधी गुडघे दुखत असतात. अशा पद्धतीने संचारी वेदना असतात म्हणजे आज हा सांधा दुखतोय तो उद्या दुसरा सांधा दुखतोय. लहान मुलांनाच हे होतं असं नाहीये, 25-30 काळामध्ये 40 काळामध्ये आमवात वातरक्त हे कोणत्याही वयामध्ये होऊ शकतात. लहान मुलांनाच होतं असं नाही पण लहान मुलांमध्ये सुद्धा हा दिसू शकतो म्हणून त्याच्याबद्दल आपण स्पेसिफिक बोललो. सो ताप असणं, कणकण असणं, सांधे आखडणं हे कॉमनली दिसणारं लक्षण असतं आमवात आणि वातरक्तामध्ये. आता वातरक्त ह्याचा स्पेक्ट्रम खूप मोठा आहे. आयुर्वेदाने जो वातरक्त सांगितलं आहे त्यात अलोपॅथिक नुसार सांगितलेलं रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणजे आरए फॅक्टर पॉझिटिव्ह आहे असणारे पेशंट जास्त प्रमाणात दिसतात. ऑटोइम्युन डिसीज ज्यांना आहे म्हणजे एसएलई सारखे आजार आहेत, ल्युपस सारखा आजार आहे, स्क्लेरोडर्मा सारखा आजार आहे, अशा पेशंटमध्ये अँटीजेन अँटीबॉडी रिएक्शन करते, शरीरातल्या पेशींवरच हल्ला करतात म्हणजे सांध्यांच्या पेशींवरच हल्ला करतात आणि त्याच्यामुळे जे आजार दिसतात त्याला ऑटोइम्युन डिसीज हे म्हणत असतात. आणि त्याचा होणारा त्रास हा मोठ्या प्रमाणात असतो. अँकलोजिंग स्पॉन्डिलायटिस त्यातलाच प्रकार आहे. गुडघे दुखतात, मानपाट कंबर दुखते, खुबे जास्त प्रमाणात दुखत असतात. बऱ्याच पेशंटमध्ये ज्यांना वातरक्ताचा त्रास असते अशा पेशंटमध्ये हातांची बोट दुखणं, हातांची बोट सुजणं, मनगट दुखणं, कोपर दुखणं, खांदे दुखणं, हात सरळ पण करता येत नाही असा त्रास होतो. आता आमवात आणि वातरक्त ह्याच्यामध्ये नक्की काय होतं? यात सांध्यांमध्ये रचनात्मक विकृती अगोदरपासून नसते. शरीरात नको असणारे विषारी पदार्थ असू देत, मग तो आम असू देत किंवा इतर टॉक्सिन्स असू देत, ते शरीरात साठून राहणं, ते रक्तामध्ये येणं, रक्ताला अशुद्ध करणं, रक्ता थ्रू ते सांध्यांच्या मध्ये येऊन अडकून राहणं आणि सांध्यांमध्ये आल्यानंतर मग त्याचा परिणाम हा सांध्यांवर होतो म्हणजे तिथल्या हाडांवर होतो, आवरणावर होतो, वंगणावर होतो, तिथे इन्फेक्शन व्हायला सुरुवात होते, आवरणाला सूज येते आणि त्याच्यामुळे ठणका असतो, विंचू चावल्याप्रमाणे वेदना त्याच्यामध्ये होत असते. झोपलेला असलो पेशंट बसला असला तरी तीव्रता वेदनाची खूप जास्त असते, तो सहन करू शकत नाही, गुडघे आखडून जातात, सकाळी उठल्या चालू शकत नाही इतका गुडघा आखडलेला असतो, हातांचे बोटे आखडून गेलेले असतात, घोट्यांना सूज असते, घोटे दुखत असतात, अशा पद्धतीचे त्रास पेशंटला खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असतात. सो ह्याच्या मागची कारण एक तर तो आमवात आहे का, वातरक्त आहे का, ऑटोइम्युन डिसीज आहे का हे बघणं गरजेचं आहे की गाउट आहे. गाउट पण तसाच प्रकार आहे, ज्यावेळेला युरिक ऍसिड खूप वाढतं तेव्हा त्याचे क्रिस्टल्स रक्तात थ्रू जेव्हा सांध्यांच्या मध्ये येऊन अडकून राहतात, जनरली ते पायांची बोट किंवा हातांचे बोट, नंतर गोठे आणि मग गुडघे, अशा पद्धतीने त्रास वाढत जाणार असतो.
0: अच्छा.
1: सो आमवात आणि वातरक्तामध्ये ज्या वेळेला आपण चिकित्सा करतो संधिवातामुळे होणारी गुडघेदुखीची चिकित्सा ही पूर्ण बदलत असते. आमवात आणि वातरक्त ह्याचं कोणतं निदान होते त्यानुसार होणारी चिकित्सा खूप बदलत असते. पेशंटमध्ये जर आमवात असेल तर तिथं पाचन चिकित्सा खूप महत्वाची आहे. आधी पाचन करून नको असणाऱ्या ज्या गोष्टी सांध्यांमध्ये अडकून राहिलेल्या आहेत त्या बाहेर काढून टाकणं, त्याचं पाचन करणं ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तो आम कसा तयार होणार नाही ह्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. रक्तातला वात असेल तर ते नको असणारे टॉक्सिन्स जे शरीरात तयार होत आहेत, रक्तामध्ये येतात आणि सांध्यांच्या मध्ये येत आहेत, ते टॉक्सिन्स सांध्यांच्या मधून कसे बाहेर पडतील ते बघणं गरजेचं आहे. ते जोपर्यंत बाहेर पडत नाही तोपर्यंत ठणका कमी होणार नाही, सूज कमी होणार नाही. बऱ्याच पेशंटमध्ये तिथं हात लावू शकत नाही इतका गरमपणा असतो किंवा बोट लावलं तरी ठणका जास्त प्रमाणात असतो, इतक्या पद्धतीचे त्रास अशा पेशंटमध्ये जास्त असतात. सो ह्याच्यामध्ये सुद्धा पंचकर्म महत्वाचे आहेत. पण तिथं बस्ती करायचं झालं तर तिथं वैतरण बस्ती, पाचन बस्ती आवश्यक आहे. इथं नको असणाऱ्या गोष्टी कांद्यांमध्ये जे येत आहेत

0: त्या बाहेर काढून टाकण्यासाठी आपल्याला पाचन वैतरण बस्ती असू देत. जळवा लावण्याचा उपयोग सुद्धा याच्यामध्ये खूप चांगला होतो. जळू लावून तिथलं अशुद्ध रक्त काढून घेणं, त्यामुळे तिथनं टॉक्सिन्स बाहेर काढून घेणं, ह्याचा उपयोग खूप चांगला होतो. पत्रपोटली स्वेद असू देत, पिंडस्वेद असू देत, ह्याचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होत असतो. वेगवेगळे लेप असू देत, त्याचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होत असतो. सो अशा पद्धतीने आपण आमवात आणि वातरक्त ह्याचा नक्की विचार करून, निदान करून, त्यानुसार आपल्याला पंचकर्म आणि आयुर्वेदिक उपचार हे ज्या वेळेला आपण एकत्रितपणे करत असतो तर ते त्रास बरे व्हायला पूर्ण मदत होत असते.
1: बरोबर. म्हणजे थोडक्यात आमवात किंवा वातरक्त या आजारामुळे सुद्धा आपल्याला गुडघेदुखी इतकी जाणवते ही अशी माहिती दिली तुम्ही. तर श्रोते हो, तुम्हालाही जर डॉक्टर सत्येन गुजर यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओंकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिवपेठ पुणे इथे संपर्क साधू शकता. आणि त्यासाठीचा संपर्क क्रमांक आहे 83 90 90 20 45, 83 90 90 20 45, 8390902045. आणि वेबसाईट आहे www.omkarayurved.in. डॉक्टर, लिगामेंट इंजुरी असा नेहमी शब्द सगळेजण म्हणतात, तर त्याच्यामुळे सुद्धा गुडघेदुखी होते, तर ते म्हणजे काय आणि त्याच्यावर आयुर्वेदात उपचार आहेत का?
0: कुडच्यांचं काम हे सांध्यांमध्ये अतिशय महत्वाचं असतं. तो सांधा धरून ठेवणं आणि सांध्यांची कोणतीही हालचाल असू देत, मुवमेंट असेल, ही कुडच्यांमुळेच होत असते. स्वाभाविक आहे, गुडघा हा सांधा असा आहे की तुमच्या शरीराची हालचाल कशाही पद्धतीने होत असते त्या पद्धतीने गुडघ्याची हालचालही होत असते, त्या पद्धतीने लिगामेंटची हालचाल होत असते. त्यामुळे बऱ्याच वेळेला स्पोर्ट्स इंजुरीमध्ये जनरली जे जनरली रोज खेळणारे असतात, म्हणजे बॅडमिंटन असू देत, टेनिस असू देत, बास्केटबॉल असू देत, किंवा कोणताही खेळ खेळताना कशाही पद्धतीने ज्या वेळेला मुवमेंट्स होत असतात, एखादा जर्क बसतो किंवा आघात झालाय, ऍक्सिडेंट झालाय, चालत आहे मनुष्य आणि कोणी टू व्हीलरने मागून येऊन आघात केलेला आहे, धडकलेला आहे, असं असेल तर बऱ्याच वेळेला हे कॉमनली होत असतं. त्यावेळेला लिगामेंट इंजुरी होते, म्हणजे लिगामेंट तुटतो किंवा सरकतो किंवा फक्त त्या ठिकाणी सूज येते. बऱ्याच वेळेला आत पाणी साठायला सुरुवात होते आणि त्यावेळेला दुखावा खूप जास्त प्रमाणात असतो. जिने चढणं उतरणं ही प्रोसेस होत नाही. लॅटरल मुव्हमेंट म्हणजे कोणतीही गुडघ्याची मुव्हमेंट करतानाही त्रासदायक होत असते. त्या ठिकाणी सूज जास्त प्रमाणात होत असते. अशा पद्धतीने लक्षणं पेशंटला दिसत असतात. मग बऱ्याच वेळेला लिगामेंटच्या ऑपरेशन केले तरी त्रास कमी होत नाही. जसं हाड हे भरीव स्ट्रक्चर आहे, फ्रॅक्चर तुम्हाला झालं तर तुम्ही प्लॅस्टर ऑफ पॅरिस लावलं की लगेच ते हाड भरून येतं, शरीर भरून आणण्याचं काम करतं. पण लिगामेंट हे थिक स्ट्रक्चर नसल्यामुळे, ते कार्टिलेज सारखं स्ट्रक्चर असल्यामुळे ते लवकर भरून आले अशी गोष्ट होत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळेला लिगामेंट इंजुरी असेल त्यावेळेला ऑपरेशनचा सल्ला सुद्धा दिला जातो किंवा ऑपरेशन करून सुद्धा फरक पडत नाही. तर अशा पेशंटमध्ये आयुर्वेदिक उपचारांमध्ये जळवा लावणं, रक्त मोक्षणाचा उपयोग खूप छान होत असतो. कोणतीही लिगामेंट इंजुरी असेल, जितक्या लवकर तुम्ही जळवा लावताल तितक्या लवकर तिथे साठणारं अशुद्ध रक्त हे बाहेर पडायला मदत होते. आणि त्याच्याबरोबर रक्तप्रसादन चिकित्सा, वातशमन करणारी चिकित्सा आणि भ्रूण चिकित्सा या सगळ्या गोष्टी एकत्रित झाल्या तर लिगामेंट इंजुरीमध्ये सुद्धा आपल्याला रिझल्ट आयुर्वेदिक खूप छान मिळतात. लिगामेंट टेअरच पूर्ण झालेला असेल तर स्वाभाविक आहे तो पूर्ण कधीच भरून येऊ शकत नाही. पण त्याच्यामध्ये सुद्धा तुमचे 60-70% दुखणं आणि लक्षणं आपण आयुर्वेदिक उपचारांनी करू शकतो. टेअर असेल तर मे बी काही काही वेळेस शस्त्रकर्माची आवश्यकताही लागू शकते.
1: बरोबर आहे. तर श्रोते हो, तुम्हालाही जर डॉक्टर सत्येन गुजर यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओंकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिवपेठ पुणे इथे संपर्क साधू शकता. आणि त्यासाठीचा संपर्क क्रमांक आहे 83 90 90 20 45, 83 90 90 20 45, 83 90 90 20 45. आणि वेबसाईट आहे www.omkarayurved.in. डॉक्टर, या भागामध्ये तुम्ही आमवात, वातरक्त आणि लिगामेंट इंजुरी याबद्दल गुडघेदुखी कशी होते यामुळे हे सांगितलं. पुढच्या भागात मला वाटतं एकूणच सगळ्या गुडघेदुखीवर पंचकर्मांचा उपयोग काय आहे याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल. तर या भागात वेळ संपली म्हणून इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते ओंकार आयुर्वेद.

0: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, रोज सकाळी 6:45 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
0: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ.

0: प्रेमात पडावे अशीच कलाकुसर।
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
3: भारत का गम एक्सपर्ट।
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 वाजता नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून। या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पेरंगुट आणि देहू।
0: दररोज संध्याकाळी 6:15 वाजता जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम। डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक। आरोग्यम नमोस्तुते, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
5: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। श्रोते हो, सकाळचे 10:58 झाली आहेत, ऐकूया ठळक बातम्या।
6: विविध भारती पुणे, ठळक बातम्या। भारताच्या INS महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्र वाहू नौकेचं जलावतरण आणि भारतीय नौदलासाठीचा लोकार्पण समारंभ आज सकाळी विशाखापट्टणम इथं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत पार पडला। या नौकानिर्मितीसाठी वापरण्यात आलेली 75%-हून अधिक उपकरणं स्वदेशी बनावटीची असून या नौकेमुळे भारतीय नौदलासाठी एक सामर्थ्यसंपन्न आणि शत्रूंसाठी घातक असा अध्याय जोडला जात आहे असं राजनाथ सिंह यांनी यावेळी नमूद केलं। अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनानं आज इराणवरचे आणखी नवे निर्बंध लादले आहेत। या आठवड्याच्या सुरुवातीला होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये व्यापारी जहाजांवर तेहराननं केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून देशाच्या नेतृत्वाशी संबंधित व्यक्ती आणि आर्थिक भागीदार संस्थांना लक्ष्य करण्यात आलं आहे। अमेरिकेनं इराणी लक्ष्यांवर केलेले हल्ले आणि तेहरानला तेल विकण्याची परवानगी देणारी निर्बंधांमधली सवलत मागे घेणं यासारख्या सूडबुद्धीनी उचललेल्या पावलांनंतर वॉशिंग्टनच्या इराणविरोधी मोहीम आणखी तीव्र झाल्याचं यावरून स्पष्ट होत आहे। मात्र अमेरिकेच्या कोणत्याही कृत्यांना आपण घाबरणार नाही आणि आत्मसमर्पण करणार नाही असं इराणनं निक्षून सांगितलं आहे। अमरनाथ यात्रा आजपासून स्थगित करण्यात आली आहे। जम्मू आणि काश्मीर भागात मुसळधार पर्जन्यवृष्टी होत आहे, त्यामुळे पिठोरागड भागामध्ये अनेक ठिकाणी भूस्खलन झालं असून सखल भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे सध्या सुरू असलेल्या अमरनाथ यात्रेमध्ये बाधा निर्माण झाली असून त्यामुळे आज पहाटेपासून ही यात्रा अनिश्चित काळासाठी संस्थगित करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे। आज जागतिक लोकसंख्या दिन आहे। दरवर्षी 11 जुलै रोजी हा दिवस पाळला जातो। वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणारी आव्हानं आणि संधी याकडे लक्ष वेधण्यासाठी हा दिवस पाळण्यात येतो। लोकसंख्येशी संबंधित समस्यांकडे लक्ष देणं आणि शाश्वत भविष्याच्या दिशेनं वाटचाल करणं याची आठवण करून देणारा हा दिवस संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या तत्कालीन नियामक परिषदेनं 1989 पासून पाळायला सुरुवात केली। यावर्षीच्या जागतिक लोकसंख्या दिनाची संकल्पना तरुणांच्या आशा आणि आकांक्षा पूर्ण करणं आज आणि भविष्यासाठी अशी आहे। अभिनेते प्रशांत दामले यांची बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठानच्या व्यवस्थापकीय विश्वस्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे। मुंबईच्या महापौर आणि प्रतिष्ठानच्या अध्यक्ष रितू तावडे यांच्या हस्ते प्रशांत दामले यांना काल याबद्दलचं नियुक्तीपत्र प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला। या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या। यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58।
5: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। सकाळचे 11 वाजलेत, ऐकूया हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम चंदू काका सराफ मधुमालती।
0: चंदू काका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदू काका सराफ ज्वेल्स। 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे।
5: श्रोते हो, कार्यक्रमातील हे पहिलं गीत उदित नारायण आणि अलका याग्निक यांच्या स्वरात, समीर यांची ही रचना, संगीतबद्ध केली आहे जतीन ललित यांनी कुछ कुछ होता है या चित्रपटासाठी।

परंपरेची ही मॉडर्न स्वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून.

0: डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखी वर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन, अधिक कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: पुण्यनगरीत आलेल्या सर्व वारकरी भाविकांचं राजर्षी शाहू बँकेतर्फे हार्दिक स्वागत।
2: सदैव लोककल्याणाचा ध्यास घेतलेली सक्षम आणि सुदृढ राजर्षी शाहू बँक पुणे, अत्याधुनिक डिजिटल बँकिंगद्वारे सदैव तत्पर सेवा देणारी राजर्षी शाहू बँक पुणे,
3: कराड, सासवड आणि मोशी या ठिकाणी ही लवकरच आपल्या सेवेत। राजर्षी शाहू बँक, मुख्य कार्यालय बाजीराव रोड पुणे।
4: परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स से संपूर्ण ऑटोमॅटिक ऑटो लेक्चर बेल आणि ऑटो राष्ट्रगीत प्लेअर सिस्टीम शाळा कॉलेज साठी अत्यंत उपयुक्त उत्पादक परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स MIDC वाई। फ्री डेमो साठी संपर्क 98 222 41 255।
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
6: श्रोतहो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया अभिजित आणि अलका याग्निक यांच्या स्वरात चलते चलते या चित्रपटातील ही रचना। बोल आहेत जावेद अख्तर यांचे, संगीतबद्ध केले आहेत जतीन ललित यांनी।

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.
1: मी खरं एक चांगली इंजिनियर झालीय. माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
2: अहो, माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
3: माझी हाईट 6 आहे, कमावलेलं दणकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
4: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदनारहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087 8087 97.
5: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
6: अहो, ऐकलत का? तथास तुझा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
7: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट? जोक नको मारू सर.
6: अहो, तथास तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते, आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अशोर्ड डिस्काउंट आहे.
7: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
6: तथास्तु मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तु प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तु कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
7: ऑनलाइन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाइट tathastu.fashion.
8: हर रोज सुबह 7 सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
9: भारत का गम एक्सपर्ट.
8: हर रोज रात 10 सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
10: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी

0: श्री मनमहागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणकेतील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा. पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95 95 24 25

0: 59.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
0: इष्ट देवताभ्यो नमः, कुल देवताभ्यो.

0: रमेश डाईंग, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट छत्री जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: महागाईचा वाढतोय गुंता,
2: विश्वेश्वर बँक असता कशाला करता चिंता।
1: विश्वेश्वर बँकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा, 13 ते 24 महिने कालावधीच्या मुदत ठेवींवर 7.25% एवढं घसघशीत व्याज, तसंच शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोलर खरेदी कर्ज अशा विविध कर्ज योजना, अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक
2: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे।
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
4: आणि स्वामिनीचा मान्सून इशा सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठे करोड, डिझीलँड बिल्डिंग, पुणे।
5: उशिरा आलेला पावसाळा आणि निसर्गासोबत कला संस्कृतीचा एकत्र आनंद घ्यायला जरूर या जपूर झाला। जुन्या काळात घेऊन जाणाऱ्या जाहिराती, घराघरात वापरल्या गेलेल्या आणि गतकाळातील वैभवाच्या स्मृती जपणाऱ्या, नाजूक आणि कलाकुसरीची भुरळ पाडणाऱ्या, चांदीच्या 200 वर्ष जुन्या वस्तू आणि या महिन्यातील खास आकर्षण म्हणजे ज्येष्ठ सिने दिग्दर्शिका आणि लेखिका सई परांजपे यांचा दरवळ हा एकपात्री कार्यक्रम, दिनांक 19 जुलै 2026 ला। चुकवू नका हा प्रयोग, जुळवून आणा जपूरचा भेटीचा योग।
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
7: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर अरिजित सिंग यांच्या स्वरात गुलजार यांची रचना, या रहमान यांचं संगीत ओके जानू या चित्रपटासाठी।

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कोंदण.
1: जेवणात उकडीचे मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार म्हणजे भोजनाची आणि आपल्या सेलिब्रेशनची खरी श्रीमंती.
2: हा तृप्तीचा आनंद घ्या दुर्वांकूर डायनिंग हॉल मध्ये अस्सल पुणेरी उकडीच्या मोदकानी.
1: उकडीच्या मोदकासह रोज आनंद घ्या 3 अमर्यादित स्वीट्सच्या दुर्वांकूरच्या थाळीचा. दुर्वांकूर, पुण्य नगरीला लाभलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद.
2: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच.
1: दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अधिक कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
7: श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर आनंद बक्षींची ही रचना अनुराधा सीताराम, सुजाता, सोनू निगम आणि AR रहमान यांच्या स्वरात, ताल चित्रपटातील हे बोल AR रहमान यांचं संगीत.

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून।
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या, 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 9595924259।
2: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले।
3: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना। त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत।
2: हो,
3: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय।
2: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो। मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना।
3: घे ना, 8800551878। भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे।

0: रमेश दाईं आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुना गाडगिळ आणि सन्स मधूनच.
2: पुना गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम्स आपल्या सेवेत, कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
3: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
4: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
3: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
4: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात.
3: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे.
4: संपर्क 9689911240.
3: 9689911240.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
6: श्रोतेहो, सोनू निगम यांच्या स्वरात, फैज अनवर यांची रचना, साजिद वाजिद यांचं हे संगीत दिवाना या चित्रपटासाठी.

परंपरेची ही मॉडर्न स्वारी चंदूकाका सराफ ज्वेल्सची, दागिन्यांची वारी चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.

0: प्रत्येकीलाच प्रतिमास मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमास मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, टिळक रोड, पुणे.
3: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची.
4: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुड आणि देहू.

0: कांदा लसूण मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला,
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले।
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
3: श्रोतेहो, सोनू निगम आणि सुनिधी चौहान यांच्या स्वरात फना चित्रपटातील हे गीत, प्रसून जोशी यांची ही रचना, जतीन ललित यांचं संगीत।

0: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अधिक कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
3: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव. ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:00 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
5: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
6: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
7: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
8: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम डॉक्टर परीक्षित भेगडे बेला के फूल. प्रायोजक डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
9: श्रोत्या, कार्यक्रमातील हे शेवटचं गीत बॉम्बे जयश्री यांच्या स्वरात समीर

हृदय रहना है तेरे दिल में या चित्रपटातील या गीताबरोबरच आजचा आपला चंदूकाका सराफ मधुमालती हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत. नमस्कार.

0: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक होते चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून परंपरा तीच रूप नवे.
1: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, सकाळचे 11:58 झाले आहेत. ऐकूया ठळक बातम्या.
2: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे त्यांचे समकक्ष ख्रिस्तोफर लक्सन यांनी उभय देशांमधल्या संबंधांना धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधानांच्या न्यूझीलंड भेटीबाबत आयोजित एका विशेष पत्रकार परिषदेत बोलताना पूर्व विभागाचे सचिव रुद्रेंद्र टंडन यांनी आज ही माहिती दिली. पुढील 4 वर्षांसाठी संयुक्त कार्यवाही करता मार्गदर्शक आराखडा म्हणून दोन्ही पंतप्रधानांनी भारत न्यूझीलंड धोरणात्मक भागीदारी 2030 साठीचा रोडमॅप तयार करून त्याला मान्यता दिली आहे, असंही त्यांनी नमूद केलं. पूर्वोत्तर क्षेत्रविकास मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांच्या हस्ते आज राजधानी दिल्लीमधल्या दिल्ली हाटमध्ये आयोजित मेघालय अननस महोत्सव 2026 चौथ्या आवृत्तीचं उद्घाटन करण्यात आलं. हा महोत्सव म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्होकल फॉर लोकल आणि लोकल टू ग्लोबल या दूरदृष्टीला दिलेलं मूर्तस्वरूप आहे. यामुळे मेघालयमधल्या शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनांसाठी नवीन बाजारपेठ मिळेल आणि त्यातून त्यांची जागतिक ओळख मिळवणंही शक्य होईल, असं शिंदे यांनी यावेळी सांगितलं. आषाढी वारीनिमित्त मुक्ताईनगर इथून पंढरपूरकडे निघालेल्या संत मुक्ताबाईंच्या पायी पालखी सोहळ्याचं आज बीड शहरामध्ये अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणामध्ये आगमन झालं. गोदावरी नदीत पवित्र स्नान केल्यानंतर ही पालखी जालना रोड आणि सुभाष रोडमार्गे शहरात दाखल झाली. यावेळी बीडकरांच्या वतीनं पालखीचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. आज आणि उद्या पालखीचा मुक्काम बीड शहरातल्या नामलगाव फाटा, हनुमान मंदिर माळवेस आणि बाजार बालाजी मंदिर परिसरामध्ये असणार आहे. त्यानंतर पालखी पुढील मुक्कामासाठी पालीच्या दिशेनं प्रस्थान करेल. गेल्या वर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातल्या 1400 अधिक पाझर तलाव आणि कोल्हापुरी बंधाऱ्यांचं नुकसान झालं होतं. त्यातल्या 452 कामांना प्रशासकीय मान्यता दिली असल्याची माहिती मंत्री दादा भुसे यांनी काल विधान परिषदेत दिली. 452 पैकी 258 कामं पूर्ण झाली असून 109 कामं सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. दहशतवाद विरोधी पथकानं काल छत्रपती संभाजीनगर तसंच जालना इथून प्रत्येकी 6 जणांना ताब्यात घेतलं. धाराशिव तसंच बीड इथूनही काही जणांना ताब्यात घेण्यात आलं असून पाकिस्तानी गँगस्टरशी संबंधित कथित संपर्काच्या संशयावरून ही कारवाई केली जात असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.
3: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
4: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
5: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
4: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
3: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
4: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
3: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59.
5: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
3: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
6: अहो ऐकलत का, तथास्तूचा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
7: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारूसा.
6: अहो तथास्तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अश्युअर्ड डिस्काउंट आहे.
7: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
6: तथास्तू मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तू प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तू कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हा.

0: नागपूर।
1: ऑनलाइन शॉपिंग चा लाभ घ्या। आमची वेबसाइट tathastu.fashion।
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
3: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। श्रोते हो, दुपारचे 12 वाजलेत। प्रसारित करत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ।

0: वनिता मंडळ, या कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं, सगळ्या मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, सुरुवात करूया स्त्री आरोग्याची बावन्नी या कार्यक्रमानं.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे.
2: सादर आहे जनता बँकेची वैयक्तिक चारचाकी वाहन कर्ज योजना आणि इलेक्ट्रिक दुचाकी वाहन कर्ज योजना. कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण. जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, नियम व अटी लागू.
3: नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्याशी पुरुषांच्या सर्वसामान्य लैंगिक समस्या याबद्दल बोलणार आहे. माणसाच्या जीवनामध्ये लैंगिकता हा महत्वाचा भाग असतो. अनेक पुरुषांना विशेषतः आजच्या काळातल्या तणावाच्या आयुष्यामुळे आणि वेगवेगळ्या मेडिकल कंडिशनमुळे अनेक प्रकारच्या लैंगिक समस्या जाणवत असतात, ज्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व, आत्मविश्वास आणि पर्यायाने वैवाहिक नातं या सगळ्यांमध्ये दुष्परिणाम जाणवतात. पण अनेकदा अज्ञान, पुरुषी अहंकार आणि नातेसंबंधातल्या इतर समस्या यामुळे त्याविषयी वैद्यकीय उपचार घेण्याऐवजी आपल्या मनानेच अनेक जण त्यामध्ये मार्ग काढायचा प्रयत्न करतात, जाहिरातींना बळी पडतात आणि त्यातूनच पुढे शारीरिक आणि मानसिक अशा अनेक समस्या, त्याचबरोबर सामाजिक समस्या सुद्धा उद्भवतात. विविध अभ्यासांमध्ये असं आढळलंय की जवळपास 30% पुरुषांना आयुष्यात कधी ना कधी कुठल्या तरी प्रकारची लैंगिक समस्या अनुभवायला लागली असते. या समस्या अर्थातच वयानुसार वाढतात. विशेषतः 40 नंतर सर्वसाधारणपणे पुरुषांच्या बाबतीमध्ये कॉमन समस्या कुठल्या दिसतात, तर त्याच्यामध्ये लो लिबिडो किंवा कामेच्छा कमी होणं, इरेक्टाईल डिस्फंक्शन ईडी किंवा ताठरपणाला अडथळा येणं, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन किंवा जलद स्खलन होणं, शारीरिक थकवा, मानसिक ताण अशा प्रकारच्या अनेक समस्या अनुभवायला येतात. शारीरिक कारणांबद्दल बोलायचं तर मधुमेह, उच्च रक्तदाब, हॉर्मोनचं असंतुलन, हृदयविकार, वाढलेल्या वयामध्ये प्रोस्टेटचा आजार, दैनंदिन फिटनेसचा किंवा सक्रियतेचा अभाव अशा प्रकारची कारणं असतात. तर मानसिक कारणांमध्ये ताणतणाव, चिंता, बिझनेसमधली टेन्शन्स किंवा व्यसनं अशी कारणं असतात. लैंगिक समस्यांमध्ये पुरुषांमध्ये वैद्यकीय आजारांमुळे उद्भवणाऱ्या समस्या या खूप जास्ती प्रमाणावर दिसतात. स्थूलपणा, हॉर्मोनची कमतरता, असंतुलन यामुळे लैंगिक क्रियेबद्दल एकूणच अनुत्सुकता, शुक्रजंतूंची कमतरता, त्यामुळे गर्भधारणेला अडचण येणं, या व्यतिरिक्त कधीकधी जननेंद्रियाच्या रचनेशी संबंधित सुद्धा काही अडचणी हे कारण असू शकतं. पुरुषांच्या या सगळ्या समस्यांवरती कधी कधी त्याची परिणती ही समलिंगी संबंध किंवा काही विकृत प्रकारचे संबंध अशामध्ये सुद्धा घडते आणि ते सामाजिक दृष्ट्या सुद्धा खूप असुरक्षित असतं. मग पुरुषांच्या समस्यांवर नेमके उपचार असतात का? मैत्रिणींनो, 100% असतात. आपण जर योग्य उपचार दिले तर या समस्या वेळेवर ओळखणं आणि त्यांचा इलाज करणं हे शक्य असतं. अर्थातच या सगळ्या गोष्टींसाठी तज्ज्ञांचा सल्ला खूप महत्वाचा असतो. अनेक वेळेला काही प्रकारच्या गोळ्या घेऊन ह्या तपासणी किंवा सल्ल्याशिवायच घेतल्या जातात. जाहिराती बघून काही प्रयोग केलेला असतो आणि त्याचा मात्र त्या व्यक्तीच्या जीवाशी सुद्धा खेळ होऊ शकतो. उदाहरणार्थ मधुमेहामुळे जर इरेक्शनला प्रॉब्लेम येत असेल तर अर्थातच नुसता ताठरपणा वाढवण्याच्या गोळ्यांनी इलाज होणार आहे का? तर आपली साखर आपल्याला पहिली नियंत्रणात आणायला हवी आणि त्यासाठी औषधं, व्यायाम

0: आहार सगळ्याच गोष्टी महत्वाच्या असतात आणि म्हणूनच कारणाचा इलाज हा खूप महत्वाचा असतो. या व्यतिरिक्त इतर उपचारांमध्ये जीवनशैलीतलं मार्गदर्शन तसंच तांत्रिक कारणामुळे जर समस्या असेल तर त्या ठिकाणी कधीकधी शस्त्रक्रिया अशासारखे पर्याय सुद्धा उपलब्ध असतात. वर्तन आधारित थेरपी, ताण कमी करण्याचा सल्ला, मनोचिकित्सा, त्याचबरोबर मराइटल काउन्सिलिंग म्हणजे जोडीदाराबरोबर सुसंवाद वाढवण्यासाठी जी थेरपी, या सगळ्या गोष्टी तुमच्या लैंगिक समस्येचं समाधान तुम्हाला देऊ शकतात. म्हणूनच समुपदेशन किंवा योग्य त्या तज्ज्ञांकडनं तपासणी आणि उपचार ही खूप महत्वाची गोष्ट असते. जाता जाता मी एवढंच सांगेन, पुरुषांच्या लैंगिक समस्या या खूप कॉमन आहेत आणि त्यावर योग्य वेळेत आणि योग्य उपचार घेतले तर त्याचे परिणाम सुद्धा चांगले येतात. म्हणूनच समस्या लपवण्यापेक्षा तज्ज्ञांचा सल्ला घ्या, त्याच्यावर योग्य उपचार करून घ्या. लैंगिक समस्या असलेल्या प्रत्येक जोडप्यासाठी मला शेवटचं एवढंच सांगायचं आहे की तुम्ही एकटे नाही आहात, तुमच्यासाठी मदत उपलब्ध आहे. फक्त आपली समस्या ओळखा, योग्य त्या तज्ज्ञाची मदत योग्य वेळेला घ्या आणि आपलं जीवन आणि आपलं लैंगिक आयुष्य जास्तीत जास्त आनंददायी करायचा प्रयत्न करा. नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक.
2: डॉक्टर वैजयंती पटवर्धन यांनी दिलेली माहिती आताच आपण ऐकली स्त्री आरोग्याची 52 या कार्यक्रमात. मैत्रिणींनो, आता ऐकूया रूपकुमार राठोड यांच्या स्वरातलं हे छानसं गीत.

0: मैत्रिणींनो, पांडुरंग भेटीची आस मनात ठेवून पंढरपूरच्या दिशेनं अनेक वारकरी निघालेले आहेत. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी आणि संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुण्यात दाखल झालेली आहे. त्यानिमित्त ऐकूया कार्यक्रम पाऊले चालती पंढरीची वाट.
1: जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम.
0: मैत्रिणींनो, आपल्या भारत देशाला संतांची ईश्वरी अंशाचा वास असलेली पुण्यभूमी असं म्हटलं जातं. अभिमानाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात अनेक तीर्थक्षेत्र आहेत. अष्टविनायक, साडेतीन शक्तीपीठ, ज्योतिर्लिंग, संतश्रेष्ठांची देवस्थानं असलेला महाराष्ट्र पुण्यभूमी, साधू संतांची कर्मभूमी म्हणून ओळखला जातो. इथल्या मातीला भक्ती आराधनेचा सुगंध आहे. महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर हे तीर्थक्षेत्र, दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तीर्थक्षेत्राची महती आणि महात्म्य अपरंपार आहे. भीमा नदीच्या तीरावर वसलेलं पंढरपूर हे अत्यंत प्राचीन तीर्थक्षेत्र, श्री विठ्ठल रखमाईचं वास्तव स्थान. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, नामदेव महाराज, चोखामेळा, जनाबाई, सखुबाई, कान्होपात्रा, गोरा कुंभार, दामाजी पंत, सावतामाळी, भानुदास, निवृत्तीनाथ, मुक्ताई, चांगदेव अशा अनेक संतांनी पंढरीच्या विठुरायाचा महिमा वर्णिला आहे. भक्तिरसप्रधान अभंगातून त्यांची थोरवी सांगितली आहे.

जुनी आहे. 13व्या शतकात ही परंपरा असल्याचा उल्लेख सापडतो. संत श्रेष्ठ ज्ञानदेवांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती. नंतर हैबत बाबा यांच्या प्रेरणेनं या सोहळ्याला विशेष महत्व प्राप्त झालं. आधुनिक संगणक युगातही वारीची ही परंपरा समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांचा आस्थेचा विषय झालाय. वारीला जाण्यासाठी संपूर्ण भारतातून वारकरी पालखी सोहळ्यात सहभागी होतात. चंद्रभागेच्या वाळवंटात वारकरी सगळे जातीभेद विसरून राग अभिमान सगळं टाकून निर्मळ मनानं एकमेकांच्या पायासुद्धा पडतात. टाळ मृदुंगाच्या गजरात सगळे वारकरी विठुमय होऊन जातात, त्याचंच हे वर्णन.

एक पवित्र आणि शुद्धेय संकल्पना आहे. मोकळ्या मैदानात वारकरी परस्परांचे हात धरून गोलाकार उभे राहतात. त्यातल्या मोकळ्या जागेतून ज्ञानेश्वर महाराजांचा घोडा धावतो. याला आदरानं माऊलीचा अश्व म्हणतात. या अश्वावर स्वतः ज्ञानेश्वर महाराज आरूढ होतात अशी वारकरी संप्रदायाची धारणा आहे. त्यानंतर होतो धावा. धावा म्हणजे धावण असं मानलं जातं. पंढरपूरला पायी जात असताना संत तुकाराम महाराज यांना वेळापूर इथल्या छोट्याशा टेकडीवरून विठ्ठलाच्या देवळाच्या कळसाचं दर्शन झालं आणि विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीनं ते तिथून पंढरपूरपर्यंत धावत गेले. याचं स्मरण म्हणून वारकरी वेळापूरपासून पंढरपूरपर्यंतचा शेवटचा टप्पा धावत जातात. विठ्ठल भेटीचा हा आनंद तो काय वर्णावा.

मैत्रिणींनो, वारीकडे का नाही एक शिस्त, व्यवस्थापन, वेळापत्रक याचा अभ्यास म्हणून सुद्धा बघायला हवं. खूप गोष्टी यातून शिकायला मिळतात. एका मागनं एक जाणाऱ्या प्रत्येक दिंडीला नंबर दिला जातो. वारीतल्या वारकऱ्यांचा पेहराव ठरलेला. सर्वांच्या भाळी बुक्का, तुळशी डोक्यावर घेऊन जाणाऱ्या अनवाणी वारकरी स्त्रिया, हातात एकतारी, टाळ, मृदुंग घेतलेले हे वारकरी, त्यात बायका, मुलं, पुरुष सगळे समान, असं सगळं चित्र वारीत बघायला मिळतं. वारीच्या दरम्यान होणारं रिंगणही तितकंच महत्वाचं बरं का. कडूस फाटा, वेळापूर आणि वाखरी इथंही रिंगणं होतात. रिंगण

0: मैत्रिणींनो, आताच आपण पाऊले चालती पंढरीची वाट हा कार्यक्रम ऐकला.
1: जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम.
2: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59.
5: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
2: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
6: अहो ऐकलत का, तथास तुझा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10 ते 30% डिस्काउंट आहे.
7: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारूस.
6: अहो तथास तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते, आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10 ते 30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10 ते 30% अश्युअर्ड डिस्काउंट आहे.
7: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
6: तथास्तु मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तु प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तु कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
7: ऑनलाईन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाईट tathastu.fashion.
8: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: मैत्रिणींनो, आता ऐकूया संस्कृतीच्या पाऊल खुणा. या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत प्राचीन भारतीय संस्कृती याविषयी ज्येष्ठ विद्वान डॉक्टर गो बम देगलूरकर यांची डॉक्टर अंबरीश खरे यांनी घेतलेली मुलाखत.

नमस्कार. आज या ठिकाणी डॉक्टर देगलूरकर सर आपल्याकडे आले आहेत, ज्यांच्याशी आपण संस्कृतीच्या विविध पैलूंवर गप्पा मारणार आहोत, त्यांच्याकडून या विषयाची माहिती घेणार आहोत. डॉक्टर गोबम देगलूरकर यांचा वेगळा परिचय खरं तर करून द्यायची गरज नाही. ज्येष्ठ पुरातत्वशास्त्रज्ञ आणि मूर्तीविज्ञानाचे गाढे अभ्यासक म्हणून आपल्याला त्यांचा परिचय आहे. पुण्याच्या डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे कुलपतिपद सरांनी भूषवले.

0: आहे. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक खात्याची अतिशय मानाची अशी टागोर नॅशनल फेलोशिप सरांना काही वर्षापूर्वी बहाल करण्यात आली होती. सरांचं प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती, पुरातत्व ह्या शास्त्रातील सखोल संशोधन आणि त्यांचा गाढा व्यासंग पाहून पुण्यभूषण सारखे पुरस्कार सरांकडे चालत आले असं म्हणावं लागेल. सर, तुमचं आजच्या कार्यक्रमात स्वागत. संस्कृतीच्या पाऊलखुणा ह्या कार्यक्रमाचा विचार करता आपण वेगवेगळ्या पैलूंनी संस्कृतीचा विचार करतो, ज्याच्यामध्ये काही भौतिक पैलू असतात, ज्याच्यात इतिहास, पुरातत्व, पुरातत्वातून मिळणाऱ्या ज्या वेगवेगळ्या साधनांचा विचार होतो, मग त्याच्यामध्ये खापरं असतील, नाणी असतील, शिलालेख असतील, त्यांचाही आपण कुठेतरी मागोवा घेत असतो. आणि त्या व्यतिरिक्त आध्यात्मिक पातळीपर्यंत आपल्याला घेऊन जाणारी धर्म, तत्वज्ञान यासारखी हे अंग असतात. प्राचीन भारतीय इतिहास ह्याचबरोबर विज्ञान, तंत्रज्ञान यासारख्या गोष्टींचा मागोवा सुद्धा आपण या कार्यक्रमामध्ये घेतला. सर, तुमच्या ह्या सगळ्या वाटचालीची जी सुरुवात झाली ती डेक्कन कॉलेजमध्ये येण्यापूर्वीही झालेली होती. तुम्हाला सांकलिया सरांसारख्या ज्येष्ठांचं मार्गदर्शन लाभलं, देव सरांसारखे तुम्हाला मार्गदर्शक लाभले आणि त्यांच्या ट्रेनिंगमध्ये तयार होऊन तुम्ही अनेक उत्खननं सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये केलीत, ज्याच्यामध्ये भोकरदन, रायपूर जिथलं महापाषाण युग आपण सविस्तरपणे पुढे आणलं, त्याचप्रमाणे मांढळला तुम्ही उत्खनन केलं. या सुरुवातीच्या तुमच्या कारकिर्दीविषयी थोडीशी माहिती आम्हाला घ्यायला आवडेल.
1: अगदी प्रारंभी मी शासकीय महाविद्यालयात इतिहासाचं प्राध्यापक म्हणून काम केलं, पण माझ्या असं लक्षात आलं की तोच इतिहास दुसऱ्यांनी लिहिलेला खरा खोटा आपल्याला माहिती नसतो आणि तो आपण विद्यार्थ्यांना शिकवतो, याच्यापेक्षा आपण मुळात जाऊन भारतीय संस्कृतीच्या संदर्भात काही करता येतं का, अभ्यास करता येतो का याचा विचार मी करत होतो. तेव्हा मला डेक्कन कॉलेजची अर्थातच आठवण झाली आणि मी मराठवाड्याच्या संस्कृती संबंधात जेव्हा PhD करत होतो तेव्हा डॉक्टर देव यांच्या मार्गदर्शनाखाली मला ते काम करता आलं, पण सांकल यांच्या अनुज्ञेने मी आणखी काही गोष्टी पुरातत्वाच्या संदर्भात करायला लागलो. हे करताना माझ्या असं लक्षात आलं की आधी उत्खननातून मिळतात का गोष्टी ते आपण पाहिलं पाहिजे. त्याचं कारण असं की त्या गोष्टी एका अर्थाने अनाघ्रात असतात, आपल्याला त्या सुरुवातीपासून अभ्यासता येतात आणि इतिहासात नसलेल्या गोष्टीसुद्धा त्यात आपल्याला मिळतात. तेव्हा उत्खननाकडे माझं अर्थात जास्त लक्ष गेलं. प्रारंभी आम्ही गुरुवर्य डॉक्टर देवांच्या मार्गदर्शनाखालीच उत्खनन करत असोत, ते जिथं उत्खनन करत असत त्याच्यात सहभाग घेत असोत, म्हणजे मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला काही शिकता येतं ह्या नवीन शास्त्राच्या संदर्भात असा विचार झाला. पहिलं उत्खनन आम्ही ते केलं भोकरदनला. ते मराठवाड्यात असं चांगलं ठिकाण, तालुक्याचं ठिकाण आहे आणि तिथं 8व्या 9व्या शतकाच्या लेणी पण आहेत. त्या लेणीमध्ये आपल्याला इतरत्र त्या काळामध्ये न मिळणाऱ्या गोष्टीसुद्धा कोरलेल्या आपल्याला दिसतात. उदाहरणार्थ अर्जुन तपश्चर्या करतो, किरात अर्जुनीय त्याला ज्याच्यावर संस्कृत काव्य रचलं गेलं,
0: अच्छा
1: ते पाहता आलं, ते शिल्पाकृती त्याची. बलराम रेवती एका अर्थाने दुर्मिळ आहेत त्यांची शिल्प, पण ती सुद्धा आम्हाला पाहता आली. जुन्या काळासंबंधात मी बोलतो, 12-13व्या शतकात बलराम रेवती तुम्हाला मिळतात नाही असं नाही, पण हे 8व्या 9व्या शतकातल्या गोष्टी आहेत
0: खरे.
1: त्या भूकर्दनला आम्हाला सातवाहन काळातली पूर्ण वस्ती मिळाली, त्यांची घरं, त्या घरातल्या स्वयंपाकघराची माहिती, बैठकीची माहिती, त्यांच्या खाण्यापिण्याच्या संबंधातली माहिती आणि नाणी अशी खूप त्या काळातल्या भौतिक संस्कृती आपण ज्याला म्हणू अशा गोष्टी भरपूर मिळाल्या आम्हाला. पण महत्वाची एक त्यात गोष्ट अशी आली की हस्तिदंती एक भावली आम्हाला मिळाली.
0: अच्छा.
1: आणि ती भावली अभ्यासताना माझ्या असं लक्षात आलं की अशीच भावली पॉम्पीला मिळालेली होती. पॉम्पीला

0: 1878 साली मोठा ज्वालामुखी उद्रेक झाला आणि ते बंदराचं शहर सगळं असं लावा रसाखाली गेलं. उत्खनन तिथं सुरू झाली 19व्या शतकामध्ये आणि खूप वर्ष ती चालली. तेव्हा एका उत्खननामध्ये एक चांगली पेटी मिळाली, छानपैकी सजवलेली चंदनाची, आणि त्याच्यात पुन्हा एक वस्तू ठेवलेली मखमलीमध्ये. ती पाहिली तेव्हा असं लक्षात आलं की ती भारतीय बनावटीची आहे. त्याच्यावर पहिल्यांदा ज्यांनी लिहिलं तो फोगेल म्हणून जर्मन शास्त्रज्ञ होता, त्यांनी असं म्हटलं की ही भारतातनं आलेली आहे हे खरंय, भारतीय आहे, पण कुठून आली हे काही कळत नाही. पण आम्हाला भोकरदनला तिची जुळी बहीण शोभावी अशी असती नंती भावली मिळाली, थोडी तुटक्या अवस्थेत मिळाली, पण ती भावली आणि पॉम्पीला मिळालेली अत्यंत साधर्म्य असलेली, म्हणजे ती जुळीच आहे असं म्हणावं लागेल इतकं साम्य त्या दोन्हीत आहे. तेव्हा मी असा विचार मांडला की पॉम्पीला मिळालेली भावली ही भोकरदनहून तिथे गेलेली आहे. त्याला आणखी एक कारण असं की उज्जैन, भोकरदन, तेर, पैठण असा व्यापाराचा मार्ग त्या काळात होता आणि रोमशी भारताचे व्यापारी संबंध भरपूर होते त्या काळात. आम्हाला भोकरदनला रोमन वस्तू मिळाल्या, होटिव टँक्स मिळाले, त्यांची नाणी मिळाली. तेव्हा असं लक्षात आलं की हे सहज शक्य आहे. आणि मी जेव्हा नापोलीला गेलो तेव्हा तिथल्या म्युझियममध्ये ती मूर्ती पाहिली मी. तेव्हा तिथल्या डायरेक्टरबाईंनी मला म्हटलं की आपण देगलूरकर आहेत का, कारण तुम्ही इतकं उत्साहाने इथे आलात आणि तुम्हीच तो लेख लिहिलाय का, म्हणजे इतकं त्यांचं लक्ष होतं असं दिसतं. पण अशा रीतीनं उत्खननामध्ये आम्ही काम केलं आणि मूर्तीशास्त्राच्या दृष्टीनं विचार केला तर मांढळ हे अत्यंत समृद्ध ठिकाण आम्हाला मिळालं. 5व्या 6व्या शतकातल्या किंवा कदाचित थोडा आधी अशा आम्हाला 12 मूर्ती त्या उत्खननात मिळाल्या. त्या काळातल्या मूर्ती ज्या आम्हाला मिळाल्या तशा मूर्ती भारतात कुठेही मिळालेल्या नाहीत.
1: बरं सर, मला असं या संदर्भात म्हणा असं वाटतं की भारताशी संबंधित बोलताना जेव्हा आपण सातवाहन काळापासून सुरुवात करतो, गुप्त काळापर्यंत विचार करतो, ज्याच्यातलं हे सगळं संशोधन होतं, ते म्हटलं तर महाराष्ट्राच्या पातळीवरच आहे, पण तुमच्या संशोधनाने ते राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर हे सगळं प्रकरण नेलं आणि भारताचा इतर देशांशी असलेला व्यापार आणि त्या शी असलेला महाराष्ट्राचा संबंध हा खरं तर या तुमच्या सगळ्या संशोधनामुळे उजेडात आला. महापाषाण संस्कृतीकडे तुम्ही जे वळलात त्याविषयी काही माहिती द्याल का?
0: ज्याला आपण उत्खननाच्या संदर्भात विचार करतो ते सामान्यतः जिथं वस्ती होती प्राचीन काळामध्ये, अगदी मोहंजोदाडो हडप्पा पासून सुरुवात केली तरी चालेल, तशी उत्खनन तर भारतात सगळीकडे होतात आणि डेक्कन कॉलेज त्याच्याकरता अगदी प्रसिद्धच आहे.
1: हो,
0: नाशिकला, जोरवेला अनेक ठिकाणी उत्खनन डेक्कन कॉलेजने केली. पण पाषाण युगाकडे फारसं लक्ष गेलं नाही, विशेषत बृहदाश्मयुगीन काळातलं. त्याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत, म्हणजे ज्याला आम्ही सर्कल म्हणतो, म्हणजे मोठमोठे दगड असे गोल वर्तुळाकृती ठेवलेले असतात, किंवा केर्न म्हणतो, म्हणजे जी एका लांबच्या टेकडीसारखी हे केलेली असते, किंवा पॅरल्स म्हणतो, मॅनहिर्स म्हणतो, माणसाच्या आकाराचा दगड तिथे ठेवलेला असतो साधारणत आकाराचा. तो लक्षात येतं की इथं महापाषाणयुगीन संस्कृती होती. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी जेव्हा उस्मानिया विद्यापीठात एम ए करत होतो तेव्हा आम्हाला आमचे प्रोफेसर, ते डायरेक्टर होते आर्किओलॉजीचे, ते आम्हाला विद्यापीठाच्या बिल्डिंगच्या 4-6 किलोमीटर दूरवर घेऊन जात असत त्यांच्या गाडीने. आणि हे सगळे प्रकार महापाषाण युगातले तिथं होते. मग मला विद्यार्थी दशेत ह्याची आवड निर्माण झाली आणि सुदैवाने डॉक्टर देवांच्याकडे मला काम करता आलं त्या संदर्भात. त्यांनी अनेक ठिकाणी विशेषतः विदर्भामध्ये उत्खनन

0: केली, माहूरदरीला केलं, बोरगावला केलं, इकडे मी जे म्हटलं रायपूरला केलं, भागीमोरीला केलं, आणि त्या संस्कृतीवर नवा प्रकाश काही टाकता येतो का असं पाहता आलं. नैकुंडला तसंच एक उत्खनन झालं आणि त्या उत्खननामध्ये आम्हाला एक भट्टी मिळाली की ज्याच्यामुळं लोखंड शुद्ध करता येईल अशा स्वरूपाची ती योजना होती. तसंच घोड्याचे सगळे दागिने आम्हाला तिथं मिळाले, काही वेळात कढया मिळाल्या, त्यांची शस्त्र म्हणून बाण मिळाले, अशा अनेक गोष्टी उत्खननात महापाषाण युगाच्या मिळाल्या. आणि हे इसवी सनाच्या पूर्वी 9व्या 10व्या शतकापर्यंत जातात. कर्नाटकाच्या करता प्रसिद्ध आहे या योगा करता. विदर्भात म्हणजे महाराष्ट्रात सुद्धा ती संस्कृती एकेकाळी नांदली हे लक्षात आलं उत्खननामुळे.
1: हे सर काम तुमचं खूपच महत्वाचं आहे, कारण मुख्यत्वे करून ज्या दोन गोष्टींचा तुम्ही उल्लेख केलात की या महापाषाण संस्कृतींचा काळ जो इसवीसनपूर्व 1000 किंवा इसवीसनपूर्व 14व्या शतकापर्यंत सुद्धा जो मागे जातो, त्याच्यातून मिळणारे लोखंडाचे पुरावे, घोड्याचे पुरावे हे एवढे महत्वाचे आहेत की भारतामध्ये या गोष्टी कधी उपयोगाला आल्या ह्याविषयीची जी जुनी मतं होती ती बदलायला आणि नवीन संशोधन पुढे येऊन नवीन सिद्धांत प्रस्थापित व्हायला खरं तर या सगळ्या गोष्टींची मदत झालेली आहे. सर आता ह्या इतिहासपूर्व काळातील सगळ्या संस्कृतींचा अभ्यास करताना, पुरातत्वशास्त्राचा अभ्यास करताना, हे सगळं उत्खनन होत होतं, त्यातून मिळणारे पुरावे बाहेर येत होते, त्याच्या थोडं पुढे येऊन मूर्तीविज्ञानाकडे तुम्ही जे वळलात, किंवा विशेष अगदी नुकत्या काही गोष्टींचा उल्लेख करायचा झाला तर मंदिर पाहावं कसं ह्यासारखा जो तुमचा ग्रंथ आहे की ज्याच्यामध्ये फक्त मूर्ती नाही तर मंदिर म्हणजे एक प्रकारे स्थापत्य म्हणूया आपण, त्याचा परिचय तुम्ही अतिशय सुलभतेनी आणि लोकांना समजेल अशा प्रकारे करून दिला, तर त्या बाजूकडे तुम्ही कसे वळलात?
0: असं झालं की एकूणच साकल्याने भारतीय संस्कृतीचा विचार करताना संस्कृतीचे दोन अंग आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, भौतिक वाढ संस्कृतीची आणि आध्यात्मिक,
1: हो
0: ज्याला मनोमय संस्कृती असं आपण म्हणू. त्याचा विचार करताना माझ्या असं लक्षात आलं की अधिभौतिक म्हणा, भौतिक मटेरियल कल्चर ज्याला आपण म्हणतो, ते थोड्याफार प्रमाणात मागे पुढे थोडं असलं तरी जगात सगळीकडे पाहायला मिळतं, तसंच ते भारतातही आहे. भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य काय असा विचार एकदा माझ्या मनात आला आणि मग असं लक्षात आलं की घरं आहेत, आधी झोपडी होती, मग विटांचं घर झालं, मग आणखी दगडाचं झालं, एक मजली झालं, चार मजली झालं, त्याच्यात वाढ होत गेली. रस्तेही कदाचित आश्चर्य वाटेल की मोहनजोदारोचा रस्ता, मुख्य रस्ता हा 34 फूट रुंदीचा होता.
1: खरंय, हो
0: टार रोड झाले, मग सिमेंटचे रोड आले, वापरातल्या वस्तू निर्णया प्रकारच्या आल्या, वस्त्रप्रावरण आले, दागदागिने आले. ही भौतिक संस्कृती आहे, ही जगात तुम्हाला कमी जास्त प्रमाणात सगळीकडे मिळते. कुणाची आधी सुरुवात झाली असेल, कुणाची नंतर झाली असेल. भारतीय संस्कृतीचं दुसरं अंग जे आहे मनोमय संस्कृती आपण म्हणू, म्हणजे ज्याच्यामध्ये अध्यात्म, तत्वज्ञान, कला या सगळ्यांचा समावेश होतो, त्याबद्दल विचार करताना मूर्तीशास्त्र आणि मंदिर स्थापत्य या दोन गोष्टी ठळकपणे माझ्या मनात आल्या. आणि मी असं पाहिलं की अशा गोष्टी इतरत्र जगात तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाहीत, ज्या आज भारतात मिळतात. महत्वाची एक गोष्ट सांगायची ती अशी की इजिप्तमध्ये मंदिरं बांधली होती, मूर्ती पण होत्या, त्या मूर्तींची मिरवणूक निघत असे, पण त्या मूर्ती आपल्या ज्या मूर्ती आहेत त्याच्यापेक्षा वेगळ्या, विशेषतः प्राण्यांची तोंड असलेल्या वगैरे अशा त्या मूर्ती होत्या. अस्वान डॅम जेव्हा अमेरिकेच्या साह्याने इजिप्तने बांधला तेव्हा जी देवळं मिळाली त्यातलं एक मंदिर दगडी त्यांनी अमेरिकेला कृतज्ञता म्हणून भेट दिली.
1: बर,
0: ते न्यूयॉर्कच्या मेट्रोपॉलिटन म्युझियम मध्ये जसंच्या तसं उभं केलेलं आहे, मी ते पाहिलेलं. मग हे कुठं गेलं हे सगळं? ग्रीसमध्ये, बॅबिलोनियामध्ये, मेसोपोटोमियामध्ये म्हणजे इराणमध्ये मूर्ती होत्या, त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं केलेले, ते कुठं गेले? इराणच्या म्हणजे तेहरानच्या वस्तू संग्रहालयाला मी जेव्हा

0: गेलो पाहायला, तर तिथं सूर्याची मूर्ती होती आणि सूर्याची मूर्ती जी गंबूट घातलेली असायची ती इराणवरनं आपल्याकडे आली.
1: बरं.
0: आणि उत्तरेकडे कोणार्क घ्या किंवा अन्य ठिकाणच्या मूर्ती घ्या सूर्याच्या मोढेरा पर्यंत, त्या सगळ्या बूट घेतलेले, पावसाळी बूट घेतले, ती इराणहून आपल्याकडे त्या आलेले, ती एक मोठी वेगळी गोष्ट आहे. पण मूर्ती तिकडेही होत्या, त्या आता तिथं नाही. भारतात मात्र तुम्हाला अगदी प्राचीन काळापासून, म्हणजे तुम्ही सिंधू संस्कृतीच्या किंवा सरस्वती संस्कृतीच्या काळापासून ते आजपर्यंत मूर्ती मंदिर तुम्हाला पाहायला मिळतात. मंदिर अजून निर्माण होतात. आत्ताच उदाहरण मी रामाचं, प्रभू रामाचं मंदिर अयोध्येला उभं राहत आहे, मूर्ती तिथं घडवली जात आहे. तेव्हा भारतीय संस्कृतीचं हे एक मोठं लक्षण आहे असं मला वाटतं. व्यवच्छेदक लक्षण ज्याला आपल्याला म्हणता येईल असं लक्षण आहे असं माझं म्हणणं आहे.
1: हा खूपच महत्वाचा विचार तुम्ही सांगितलात. आपल्याकडच्या प्राचीन परंपरा ह्या पुढे चालू ठेवणे किती आवश्यक आहे त्यांची एक प्रकारची ही नोंद अशा संशोधनामधून होत असते. दुसरी, धर्माच्या दृष्टिकोनातून विचार करताना मला जाणवलेली गोष्ट अशी आहे की एकदेवता किंवा बहुदेवतावाद, म्हणजे पॉलिथेइझम किंवा मोनोथेइझम असा जो विचार होतो की काही पाश्चात्य किंवा अशा संस्कृतीमध्ये उदयाला आलेले धर्म आहेत की जे एकेश्वरवादी आहेत, ते एकच ईश्वर मानतात, आणि आपल्याकडे मात्र अनेक देवता, अगदी वैदिक संस्कृतीपासून जी परंपरा सुरू होते आणि त्याच्यामुळे बहुदेवता आपल्याकडे कायम प्रचलित होत्या, पण त्याच्यातून प्रगती करून आपण त्याच्याही पुढे गेलो, एकेश्वरवादी झालो नाही पण एकत्ववादी झालो, ज्याच्यामध्ये मोनोथेइझम म्हणजे ब्रह्म हे एकच आदितत्व आहे आणि ह्या सगळ्या देवता काय, माणसं काय किंवा सृष्टी काय ही त्या ब्रह्मापासूनच उत्पन्न झालेली आहेत, हा त्या एकेश्वरवादाच्याही पुढे जाणारा मोठा सिद्धांत आपल्या संस्कृतीने खरं तर आपल्याला दिलाय असं मला वाटतं. तुमचं महत्वाचं योगदान मला या संदर्भात असं वाटतं की ह्या कलेच्या ज्या नमुन्यांचा आपण विचार करतो, ज्याच्यामध्ये मूर्ती असतील किंवा मंदिरं असतील, ह्या केवळ भौतिक पातळीवर न ठेवता किंवा धार्मिक पातळीवर न ठेवता ती आपल्याला तत्वज्ञानाच्या पातळीवर पण नेता येतात हे तुम्ही दाखवून दिलं, त्याविषयी थोडंसं आपण बोलावं.
0: काय आपण जो आता विचार मांडला त्याच्याबद्दल रामतापनीय उपनिषदामध्ये एक श्लोक आलाय, चिन्मयस्या द्वितीयस्य निष्कलस्या शरीरिणाम उपासकानाम कार्यार्थम ब्रह्मणो रूप कल्पना.
1: बर,
0: म्हणजे ब्रह्म जे आहे अद्वितीय आहे, निष्कल आहे वगैरे वगैरे, उपासकाला असं वाटलं की आपण आपल्याला उपयोगी पडेल आपल्या ऐहिक जीवनाकरता म्हणून आपण काही मूर्ती निर्माण कराव्यात, म्हणून मग कोणी गणपतीची केली, कोणी विष्णूची, कोणी शिवाची. उपासकानाम कार्यार्थम ब्रह्मण रूप, ब्रह्माला आम्ही आमच्या कार्याच्या उपयोगी पडेल असं रूप दिलं म्हणून मूर्ती आपल्याकडे बऱ्याच आल्या. मी असा विचार करत होतो की हे मूर्तीशास्त्र जेव्हा प्रारंभिक अवस्थेत होत तेव्हा ठीक आहे की काय करायचं, तर एक प्रतिकृती निर्माण करायची. घोसंडी म्हणून एक ठिकाण आहे राजस्थानमध्ये, तिथे एक असा अनखड असा दगड ठेवलाय आणि त्याच्या भोवती कंपाऊंड वॉल आहे. प्रयोजन काय त्याचं, तर तो देव आहे त्याला पूजायचा.
1: बर,
0: ही अगदी सुरुवात झाली.
1: अच्छा.
0: मग आमच्या असं लक्षात आलं की ह्याच पाषाणाला रूप द्यायला काय हरकत आहे, म्हणून आम्ही त्याला मानवी रूप दिलं. आता ही प्रगती मूर्तीशास्त्रातली झाली, अर्थात दोनच हात आले, डोळे दोन, माणसासारखंच त्याचं स्वरूप आलं. त्यामुळं अगदी प्राचीन काळामध्ये तुम्ही जर पाहिलं, म्हणजे ज्याचे उल्लेख अर्थशास्त्रात आहेत, पातंजलीमध्ये आहेत, ते आपल्याला पाहायला मिळत नाहीत देव, पण जेव्हा मूर्ती दिसायला लागली माणसासारख्याच होत्या, दोन हात दोन पाय दोन डोळे वगैरे अशा, पण केव्हा तरी मनुष्य हा विचारी प्राणी आहे, त्याच्या असं लक्षात आलं की आपल्यात आणि मग देवात फरक काय. देव तर आपल्याहून मोठा आपण मानणार, तेव्हा त्यांनी त्याला दोन हाताच्या म्हणजे चार हात दिले.
1: बरं,
0: कालांतराने त्याची डोकी म्हणा किंवा तोंड

0: आधी कमी दिली. काय होतं, जेव्हा हात जास्त करायची इच्छा झाली माणसाची, त्याच्या मागे एक हेतू होता, प्रचोदना होती म्हणू आपण. तो म्हणतो की देवाला अनेक कामं करायची असतात, माणसाचं की थोडीच एक दोन कामं होतील, मग काय केलं पाहिजे. म्हणून त्यांनी जास्त हात करपिले. साहजिकच त्याच्यात जास्त वस्तू आल्या, काही आयुध आली, ती कालाप्रमाणे येत गेली. अर्थात तेव्हा अशा रीतीनं त्याची वाढ होत गेली. आता विष्णू आम्हाला चतुर्भुज दिसतो, शिवाला तृतीय नेत्र आहे, हे आम्ही आता त्या मूर्तीशास्त्राच्या प्रगतीच्या दृष्टीनं आम्ही हे पाहिलं. त्याच्यामध्ये वेदामध्ये किंवा पुराणामध्ये मूर्तींची जी वर्णनं आलेली आहेत, त्या वर्णनाला आम्ही दृश्य केलं.
1: खरं
0: मूर्तींच्या दृष्टीनं म्हणायचं झालं तर मग आता असं बाकी सूर्य त्याचं वर्णन उरुगाय उरुक्रम असं केलं. मग असं कोण असेल, कारण सूर्याचा आणि विष्णूचा संबंध आपल्याला माहिती आहे. तेव्हा विष्णूचं जे वाहन दिलं आम्ही ते गरुड दिलं. त्याचं कारण असं की इतका मोठा या टोकापासून त्या टोकापर्यंत जाणारा मोठा पक्ष कोणता असेल ज्याला उरुगाय उरुक्रम आम्हाला म्हणता येईल, तर तो गरुड आहे. अशा पद्धतीनं काही वाहनं देवाच्या मूर्तीच्या बरोबर आमच्या पर्वतकडे आली, आम्ही निर्माण केली माणसाने. समजा मी केशवसुतांचं देव दानवांना रे निर्मिले हे मत लोका कळू द्या, याचा अर्थ मी असा घेतो की माणसांनी हे मूर्ती निर्माण केली. आणि मग असं लक्षात आलं की मूर्ती आता झाली, त्याचे मग भिन्न भिन्न प्रकार आपलं हित साध्य करण्याकरता म्हणून माणसांनी त्या मूर्तीचे प्रकार निर्माण केले. मग विष्णूचे प्रकार आले, शिवाचे प्रकार आले, देवीचे प्रकार आले, त्यांच्या विविध मूर्ती आम्ही सुरुवातीला करायला लागलो. आपल्याला आश्चर्य वाटेल की सामान्यतः माहीत नसलेल्या अशा प्रकारच्या कितीतरी मूर्ती वेगवेगळ्या प्रकारच्या एका देवाच्या निर्माण कराव्या लागल्या आम्हाला. म्हणजे पहा, विष्णू साधारणत जगाचं कल्याण करणारा, स्थिती निर्माण करणारा असं आम्ही मानतो, पण कालप्रसंगी त्याला युद्धही करावी लागलेली आहे. मग तशा मूर्ती आम्ही समोर करायला पाहिजेत. आता उदाहरणार्थ मधुकैठभरी आहे, तर त्याची मूर्ती विष्णूची आम्ही केली. किंवा एखाद्या राक्षसा मोहिनीचं रूप घेऊन राक्षसाचा वध करणं, या गोष्टी त्या त्या काळामध्ये पुराणामध्ये ज्या प्रकारे रचल्या गेल्या त्या आम्ही समूर्त करण्याचा प्रयत्न केला. मग आम्हाला जेव्हा असं वाटतं की दुष्टाचा संहार केला पाहिजे, तेव्हा आम्ही तशा मूर्तीचा उपयोग करतो. मूर्तीचे साधारण चार प्रकार तुम्हाला माहीत आहे, भोग, वीर, अभिचारक आणि योग. या प्रकाराचं अनुष्ठान आम्हाला करायचं आहे, त्या प्रकारची मूर्ती आम्ही घडवत घेणार. तर उदाहरण द्यायचं झालं तर की आम्हाला ऐहिक संपन्नता पाहिजे, समृद्धी पाहिजे, तर आम्ही भोगमूर्तीची उपासना करणार. त्याचं चांगलं उदाहरण म्हणजे तिरुपती बालाजी आहे, आपल्याला माहिती आहे. मी प्रत्यक्ष अनुभवलेलं सांगतो, तिथं माणसं त्या हुंडीमध्ये जे ठेवतात तसं आणि तेवढं ते पंढरपूरच्या पांडुरंगासमोर नाही ठेवत. मी विचार करत होतो याचं काय कारण असेल, तर अभ्यासांती माझ्या असं लक्षात आलं की पांडुरंगाची मूर्ती ही योग मूर्ती. पण संत ज्ञानेश्वरही सांगतात की आयसा हा योगी राजू तो विठ्ठल माझ उजू, मला आवडतो विठ्ठल का तर तो योगी
1: राजू.
0: त्याला दुसरं म्हणजे आद्य शंकराचार्यांनी पंढरपूरला महायोग पीठ असंच म्हटलेलं आहे. तेव्हा गुणाच्या दृष्टीनं आणि प्राप्तीच्या दृष्टीनं कोणत्या मूर्तीची उपासना करायची हे माणसांनी ठरवलेलं होतं. आता वीरमूर्ती, मारुतीच्या मूर्ती आम्ही घडवल्या, त्या वीरमूर्ती आहेत. किंवा महिषासुर मर्दिनीच्या केल्या, शिवाजी महाराज ज्याची उपासना करत अशी महिषासुर मर्दिनीची मूर्ती, त्या वीरमूर्ती असं आपल्याला म्हणता येईल. अशी मूर्तीची वाढ होत गेली आणि मग आमच्या समोर विष्णूच्या दृष्टीनं विचार केला विश्वरूपाला, ज्याचा उल्लेख आणि वर्णन सगळं हे 11व्या अध्यायात गीतेचे आलेलं आहे. आणि तिथे जेव्हा मी तुला आता

0: दिव्य चक्षु देतो असं भगवान अर्जुनाला सांगतात. त्याच्याशिवाय तुला माझं स्वरूप कळणार नाही विश्वरूपाचं असं म्हणतात. आणि मग विश्वरूपाचं स्वरूप ते समोर ठेवतात. तेव्हा अर्जुन आधी ठीकच त्याला वाटत पण नंतर तो घाबरतो की नको देवा मला आता पूर्वी सरकार तू दिसायला हवास असं ते गीतेमध्ये वर्णन आलेलं आहे. ज्ञानेश्वरीत त्याचं फार छान सुरेख वर्णन झालेलं आहे. तात्पर्य असं की हे गीतेतनं आम्हाला कळलं की विश्वरूप आहे पण ते कसं आहे ते दृश्य करायचं झालं तर कसं करायचं हे मूर्तीशास्त्रज्ञांनी केलं. माझं म्हणणं स्वतःच असं आहे की एक तर त्या शास्त्रातले पंडित हे कलाकार असतील किंवा कलाकारांना समजून देण्याकरता कशी मूर्ती पाहिजे हे सांगण्याकरता पंडितांची तिथे गरज आहे की ज्यांनी या गोष्टीचा अभ्यास केलेला आहे. आणि अशा पद्धतीनं मूर्ती घडवली तर तुम्हाला तो विश्वरूप पाहता येईल ना. आपला उद्देश काय आहे सगुणाचे द्वारे निर्गुण पाहिजे. आपल्याला आश्चर्य वाटेल अनेक तोंडाची साधारणतः 18 हातांची सगळ्या देवांच्या हातातली लांछन आणि शस्त्र ही त्यांच्या हातात असलेली अष्टदिक्पाल नवग्रह अशा सगळ्या मूर्ती त्या एकाच पाषाणामध्ये घडवलेल्या आणि अशी आम्ही एक विश्वरूपाची मूर्ती तयार केली.
1: बर
0: ती आपल्याला अनेक ठिकाणी उत्तर भारतात मिळतातच त्या अगदी कुशीनगर पासून मिळतात तशा मूर्ती. महाराष्ट्रात मात्र माझ्या दृष्टीने एकच तशी मूर्ती आहे जी औंढा नागनाथला परभणी जिल्ह्यातला गावात आता हिंगोली जिल्हा झाला ती त्या देवळावर आहे.
1: तुम्ही खरंच इतका मोठा पट संस्कृतीचा आज उलगडून दाखवलाय की ज्याच्यामध्ये भौतिक गोष्टींपासून खरं तर आपण सुरुवात केली आणि वर जात जात आध्यात्मिक पातळीपर्यंत आपण पोचतोत. ह्याच तुमच्याकडून मिळणाऱ्या ज्ञानगंगेचा प्रवाह आपण चालू ठेवणार आहोत. पण आज आपण इथेच थांबू आणि पुढच्या भागात हेच विषय घेऊन आपण पुढे चर्चा चालू करूया. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: संस्कृतीच्या पाऊलखुणा या कार्यक्रमात आताच आपण प्राचीन भारतीय संस्कृती याविषयी ज्येष्ठ विद्वान डॉक्टर गोपम देगलूरकर यांची डॉक्टर अंबरीश खरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.

बरं तर मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. पुन्हा भेटूच, तोपर्यंत मला संज्ञा कुलकर्णीला आमच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्याबरोबर निरोप द्या. नमस्कार.

0: श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम वनिता मंडळ. श्रोत
1: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
4: अहो ऐकलत का, तथास्तूचा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10 ते 30% डिस्काउंट आहे.
5: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारूसा.
4: अहो तथास्तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा.

0: आणि रास्त किंमतच असते. आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील कथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अश्युअर्ड डिस्काउंट आहे.
1: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
0: तथास्तू मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तू प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तु कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
1: ऑनलाइन शॉपिंग चा लाभ घ्या. आमची वेबसाईट tathastu.fashion.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: श्रोतो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो, दुपारचं ठीक 1:02 झाली आहेत. ऐकूया युवक मित्रांसाठी नवीन गाण्यांचा हा कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह.
4: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह.

0: नीरज श्रीधर आणि कविता सेठ यांच्या स्वरात कॉकटेल चित्रपटातील हे होतं गीत. इर्शाद कामिल यांची रचना, प्रीतम यांचं संगीत.
1: परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्सचे संपूर्ण ऑटोमॅटिक ऑटो लेक्चर बेल आणि ऑटो राष्ट्रगीत प्लेअर सिस्टीम शाळा कॉलेजसाठी अत्यंत उपयुक्त उत्पादक परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स MIDC वाई. फ्री डेमो साठी संपर्क 98 222 41 255.
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
3: भारत का गम एक्सपर्ट.
4: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
5: आणि स्वामिनीचा मान्सून इशा सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठे करोड, बिझिल अँड बिल्डिंग, पुणे.

सुनिधी चौहान आणि शेखर राजीवानी यांच्या स्वरात जावेद अख्तरांची ही रचना हनीमून ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड. बादशाह आणि वेदाल यांच्या स्वरात कपूर अँड सन्स या चित्रपटातले हे गीत.

0: श्रोते हो, श्रेया घोषालच्या स्वरातील ही रचना होती बागी टू या चित्रपटातली. आपण ऐकत आहात पुणे विविध भारती एक शेक एफ एम कार्यक्रम द नेक्स्ट वेव.
1: दहा लाखांची लॉटरी मला. वाव,
2: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
3: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
6: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.
0: श्रेया घोषाल यांच्या स्वरात अमिताभ भट्टाचार्य यांची रचना, अजय अतुल यांचं संगीत, अग्निपथ हा चित्रपट.

0: श्रोते हो, यो यो हनी सिंग आणि नेहा कक्कर यांच्या स्वरातले हे होते यारिया या चित्रपटातील गीत. बोल आणि संगीत होतं यो यो हनी सिंग यांचं. आपण ऐकत आहात कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह, पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातल्या पहिल्या लोकप्रिय FM चॅनलवरून.
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांझ धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
0: श्रोते हो, उदित नारायण आणि अलका याग्निक यांच्या स्वरातील ही मूळ रचना पुन्हा संगीतबद्ध केली आहे तनिष्क बागची यांनी सूर्यवंशी या चित्रपटासाठी.

देव नेगी आणि नेहा कक्कर यांच्या स्वरात जुडवा 2 या चित्रपटातील हे बोल, देव नेगी यांचे हे बोल, संदीप शिरोडकर यांचं संगीत.

0: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
2: अभ्यासाचे गभीर नाटक, शब्दांची टरफले घोकते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते.
3: जरूर ऐका कवयित्री इंदिरा संत यांच्यावर केंद्रित कार्यक्रम इंदिराबाई अनोख्या चरोक्यातून.
2: ग्रीष्माची नाजूक टोपली उद्वावा कच भारतीच्यावर, जर्द विजेचा मत्त केवडा तिरकस माळावा वेणीवर.
3: लेखन आणि वाचन केलंय दीपाली दातार यांनी, सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादर करते आहेत सुमित श्रीवाद.
2: दिस भरलेली ही काय तरी गर्भार, टाकी तपावले चाले रम्य दुपार, टाकी तपावले चाले रम्य दुपार.
3: जरूर ऐका कार्यक्रम साहित्य सौरभ येत्या सोमवारी 13 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
4: श्रोते हो, रोमी यांनी तनिष्क बागची यांच्या स्वरात नीरज राजावत यांची रचना, तनिष्क बागची यांचं संगीत तेरी बातों में, ऐसा उलझा जिया या चित्रपटासाठी.

0: अश्वथ कुमारांची ही मूळ रचना गायली आणि संगीतबद्ध केली होती मीका सिंग आणि यो यो हनी सिंग यांनी वेलकम बॅक या चित्रपटासाठी. आणि या गीताबरोबरच आजचा आपला नवीन चित्रपट गीतांचा हा कार्यक्रम द नेक्स्ट वेव आम्ही इथेच समाप्त करत आहोत. नमस्कार.
1: द नेक्स्ट वेव. द नेक्स्ट वेव.
0: श्रोते हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो दुपारचे ठीक 2 वाजलेत. जुन्या हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात राजा मेहदी अली खान यांची रचना संगीतबद्ध केली आहे मदन मोहन यांनी मेरा साया या चित्रपटासाठी.

0: चित्रपट गीतांचा कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM. कार्यक्रमातील पुढचं गीत ऐकण्यापूर्वी आमच्या कार्यक्रमांविषयी एक छोटीशी आठवण.
1: चल ग सखे पंढरीला.
2: मैत्रिणींनो, ज्येष्ठ आषाढाच्या दिवसात आपल्याला वेद लागतात ते पंढरीच्या वारीचे. कोणीही न बोलवता एका ओढीनं हे लाखो वैष्णव पंढरीकडे जातात ही शेकडो वर्षांची परंपरा. आपल्या मनात वारीची ऊर्जा, त्याचं व्यवस्थापन याविषयी कुतूहल असतं. काही जण वारीत प्रत्यक्ष सहभागी होतात तर काही मनानेच वारीबरोबर जातात. काही जण वारीत प्रसाद वाटतात, काही उपयोगी वस्तू देतात, काही सेवा करून तर काही सामाजिक संदेश देऊन वारीत सामील होतात. तुमचा वारीचा अनुभव काय आहे? तुमच्या मनातली वारी कशी आहे याविषयी अवश्य सांगा. यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमात मंगळवारी 14 जुलैला सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन नंबर 02025 53 1705 आणि 1706. तेव्हा अवश्य फोन करा आणि सांगा वारी मनामनातली याविषयी. आषाढाच्या पहिल्या दिवशी महाकवी कालिदास दिनाच्या निमित्तानं आपण ऐकणार आहोत काव्य त्रिवेणी.
3: आजच्या आपल्या या काव्य मैफिलीतही असाच एक मेघ आपल्याला भेटणार आहे. कधी तो आषाढाच्या उंबरठ्यावर उभा राहील, कधी वारीच्या वाटेवर टाळ मृदंगासोबत चालेल, कधी हिरव्या शिवारावर बरसेल, कधी मनाच्या अतिशय शांत कोपऱ्यात गझल बनून अलगद उतरून बसेल.
2: सहभागी आहेत कविता क्षीरसागर, प्राजक्ता पटवर्धन आणि प्रणिता कुलकर्णी.
4: जरी थंड वाटे तरी ऊब मिळते, हवा थंडवा हे गुलाबी गुलाबी, ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी.
2: तेव्हा अवश्य ऐका बुधवारी 15 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून काव्य त्रिवेणी.
5: भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर, कालिदास आठवतो काळ लोपतो दूर.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा हा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर ऐकूया शैलेंद्र यांची ही रचना, संगीतबद्ध केली आहे सलील चौधरी यांनी, परख या चित्रपटासाठी आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: छोट्या मित्रमैत्रिणींनो, आषाढी वारी सुरू झाली आहे. मग छोटी दोस्त मंडळी मागे कशी राहतील? म्हणूनच यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये मी आपल्याला ऐकवणार आहे बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं कीर्तन गोकर्ण आख्यान.
1: शंकर भगवान प्रसन्न झाले आणि रावणाच्या भक्तीची स्तुती करून तुला हवा तो वर माग असं म्हणाले. त्याचबरोबर रावण म्हणाला,

0: बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं कीर्तन येत्या रविवारी 12 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
1: श्रोतहो, पुणे विविध भारती 101 FM वरून आपण ऐकत आहात कार्यक्रम हिंदी चित्रपट संगीत. या कार्यक्रमातील हे शेवटचं गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात, शकील बदायूनी यांचे हे बोल, नौशाद यांचे संगीत आन या चित्रपटासाठी.

0: नमस्कार तमन्नाजी, या पाचव्या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण मागच्या वेळी वेगवेगळ्या विषयावर बोलताना आजकालच्या नव्या ट्रेंडविषयी बोलत होतो, मंचावरच्या कार्यक्रमाविषयी, रियालिटी शोज मधल्या नव्या ट्रेंडविषयी. प्रमोशनचा एक वेगळाच ट्रेंड आता आपण बघतो आहोत आणि वेगवेगळ्या पद्धतीनं प्रमोशन. अगदी मागच्या भागाचं तुमचं शेवटचं गाणं वेकअप सीड, या चित्रपटाच्या नावातही बघा एक गंमत केली आहे आणि एक आकर्षण निर्माण केलंय वाचणाऱ्यांच्या बघणाऱ्यांच्या मनात. आणि मला म्हणजे गाणे आणि त्याच्यातलं नवीनपण वगैरे आपण सगळं म्हणतोच आहोत. सिनेमाचं नाव एखाद्या लिपीत लिहिणं, एखाद्या स्टाईलनं लिहिणं, हे सीडला आय उलटा केलेलं आहे. म्हणजे पुन्हा तुमचं लक्ष जाण्यासाठी तिथं काहीतरी वेगळं केलंय. हा ट्रेंड तुम्हाला सध्या कसा वाटतो? म्हणजे तुमच्याच नावातलं एखादं स्पेलिंग बदलून टाकणं, तुमच्याच संजय मधला ए उलटा लिहिणं,
1: ते जस्ट फॉर फेम म्हटलं, जसं की पब्लिसिटी म्हणून, की अट्रॅक्शनसाठी जे होत आहे ना. आता ऑफकोर्स सगळ्यांना फेमस व्हायचंय आणि सगळ्यांना पुढे जायचं आहे, सो प्रत्येक जण नवीन काहीतरी शोधतोय, सो काहीतरी वेगळं करता येईल असं याच्या मागे प्रत्येक जण लागतोय.
0: यालाच ऑफबीट म्हणायचं का?
1: ऑफबीट म्हणू शकतो.
0: जो तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने वापरता शास्त्रीय संगीतात.
1: शास्त्रीय संगीतात अगदी वापरतो, चांगल्याच प्रकारे वापरतो ऑफबीट. सो अगदी म्हणू शकतो आपण ऑफबीट याला.
0: तुम्हाला जे प्रत्येकच वेळी आपण मागे पुढे, काळाच्या मागे पुढे जातोय, टाइम मशीन तुमच्या नोबितासारखे की मागे पुढे जात आपण बोलतो आहोत, तर पुन्हा एकदा मागे जात, आईंनी ज्या गोष्टी तुम्हाला नृत्यातून शिकवल्या म्हणा, गाण्यातून शिकवल्या म्हणा, आणि त्या पुढे एक त्याचा एक स्वतंत्र प्रकार, जसं एक मोठा स्पॅन गायनामधला त्याच्या वेगळ्या हस्की आवाजातली गाणी, हा एक प्रकार झाला. तुम्ही नृत्यामध्ये आणखी पुढे गेला त्यावर आहे, तसा आणखी एखादा प्रकार कॅबरे आहे, त्याचाही कुठे एखादा बेस तुम्हाला मिळालाय का? म्हणजे नृत्याच्या दृष्टीनं म्हणतोय मी किंवा गायनाच्या दृष्टीनं म्हणतोय.
1: येस, मला हे सांगायला खूप आवडेल की मला, मी म्हटलं ना जसं की आधी लहानपणी माझ्या आईच्यात काय कला आहे ही मला माहिती नव्हती, पण जेव्हा वय वाढत गेलं, बघत गेले आईला लहानपणापासून, तर एकदा माझी आई तिच्या ना जुन्या विद्यार्थिनींना हे गाणं शिकवत होती आपलं कॅबरेचं, आणि तेव्हा मी असं, मी म्हटलं माझी आई एकदम अशी छान कंबर हलवते, छान असं, म्हणजे एकदमच सुंदर, आणि ती त्या सगळ्या स्टाईल शिकलेली माझी आई. माझी आई सुद्धा मुळात फिल्मी स्टाईल कडून मग क्लासिकल कडे गेली आहे, तिला त्याच्यात जास्त इंटरेस्ट, आणि तिच्या काळात खूप स्ट्रगल होता. म्हणजे माझी आजी अगदी घुंगरू पदरात लपून वगैरे तिला क्लासला घेऊन जायची, इतकं होतं. मला काही स्ट्रगल करावं लागलं नाही, सगळं तिच्याकडनंच मला आलंय. सो मी जेव्हा तिचं बघितलं ना की ती कॅबरे, म्हणजे अक्षरशः ती

0: हे गाणं जे आपलं आहे जाने जा, आणि तिचं जी कंबर हलवायची पद्धत, त्या एकेका गाण्याचं असं ऑफबीट, त्या ऑफबीट वरती तिच्या जी कंबरची जी म्हणजे ती हलवत होती ना, मी थक्क म्हणजे पूर्ण बघून मला असं झालं की बापरे ही माझीच आई आहे जिला मी रोज बघते स्वयंपाक करताना, क्लासला जाताना, फरताना. इट वॉज अ व्हेरी डिफरंट शॉक फॉर मी. अँड द वे शी वॉज शोईंग, आणि तिने इतकं इतकं ते अप्रतिम परफॉर्म करून दाखवलं, आणि त्या प्रत्येक कंबर हलण्यावरती तिचा अभिनय की तो एक्सप्रेशन कसा असायला पाहिजे. म्हणजे ती हेलनजींची प्रचंड फॅन
1: होते सर,
0: आणि पूर्वीच्या एक डान्सर मधुमती माहित असते तुम्हाला, त्यांच्याकडे माझी आई शिकलेली मधुमती, त्यामुळे ती इतके बारकावे. आणि ती त्या मधु आंटींबरोबर आई जायची सतत शूट्सला वगैरे, तिने ते इतकं वातावरण बघितलं होतं आणि तिला ते इतकं आवडायचं, तिने अगदी बारकावे त्या गाण्यातले बघितले होते आणि ते तिने जेव्हा शिकवले तर इतका आनंद झाला. आणि आम्ही आय एम लकी अँड फॉर्च्युनेट की ते मी तिच्याकडून शिकले.

0: तुमचं उपजत आहे नक्कीच, त्यांच्या जीन्समधनं ते मिळालंय तुम्हाला, पण तरीही त्याच्यावर तुम्ही या पद्धतीनं बघणं आणि हे काहीतरी वेगळं हे मला आलं पाहिजे, मुळात हे मला शिकायचं आहे, हे वाटणं त्यात खूप एक विविधता जी तुम्ही स्वतःमध्ये आणली आहे ती मला वाटतं खूप महत्वाची आहे. याशिवाय हेलन म्हटलं की ही नृत्य, काही आवाज म्हटलं की अशा प्रकारची गाणी, ही ओळख होत असतानाही तुम्ही या सगळ्याच ओळखी आत्मसात करत एक स्वतःची ओळख निर्माण केली, हे जास्त महत्वाचं आहे.
1: अगदी.
0: यात काही विचार होता का की मला यातच अडकायचं नाहीये, मी यातच पुढे नाही जाणार आहे?
1: अगदी होता.
0: जसं तुम्ही भरतनाट्यम मध्ये पूर्ण झोकून दिलंय, पण बाकीच्या वाटत ठिकाणी एक एक टप्प्यावर जाऊन थांबलं, हा काय विचार होता?
1: मी अगदी हा विचार केला की आपण म्हणजे अर्थात प्रत्येकाची नक्कल करतोय, हे करतोय, ते करतोय, ऍक्टिंग करतोय, सगळं करतोय, पण कुठेतरी मला माझं अस्तित्व, माझी ओळख हेही मला निर्माण करायचंय. आणि कुठेतरी माझ्या आईने सुरुवात केलेली ही जी एज अ स्वप्न होतं, तिने 1972 मध्ये आमची संस्था सुरू केली पायल नृत्य नाट्य निकेतन, आणि त्याच्या पुढे ती पूर्ण ती त्याची घडवत गेली. आणि माझी ही इच्छा होती की माझ्या आईचा जसा विचार होता की ही कला अगदी म्हणजे ज्यांना कळत नाही त्यांच्यापर्यंत पण पोचली पाहिजे, आणि ती कशी पोचवायची याचा आपण प्रयत्न करायचा. सो आणि नुसतंच डान्सर म्हणून नाही घडायचं, चांगलं व्यक्ती आचरण चांगलं असायला पाहिजे, डिसिप्लिन. सो मी हे ठरवलं की मी पण एक चांगलं व्यक्तिमत्व घडवणार स्वतःचं, आणि माझ्याकडून जर असे अनेक विद्यार्थी घडले तर तेच माझी जी ही आईची जी पिढी तिने जी सुरुवात केली ती पिढी पुढे चालत राहील, आणि तेच संस्कार पुढे पुढे अजून जात राहतील. जसं आपण बघतो आजकाल जेन झी, जेन अल्फा अशा खूपसे खूपसे आपल्याकडे चालू आहेत गोष्टी, त्यातून जर आपण काहीतरी चांगलं देतोय आणि या समाजातून आज जर आपले विद्यार्थी चांगले घडत आहेत तर हे पुढे आपल्यासाठीच एक पुण्य आहे असं मला वाटतं. सो म्हणून मला एक स्वतःची पर्सनॅलिटी वेगळी बनवायची होती अदर दॅन एव्हरीथिंग एल्स. सो आय केम इन टू दिस.
0: खूप खूप छान. आता तुम्ही म्हणता म्हणता म्हणाला त्याचा ओघ मला दिसत होता की आईंकडे कुठून आलं तर मधुमतींकडनं आलं, आणि आईंकडे जे होतं ते तुम्हाला आणि तुम्ही आता शिष्यांना देत आहात, हे किती छान आहे बघायला की एखादी गोष्ट पुढे पुढे जातीये. जर तुमची एखादी विद्यार्थिनी आज आईच्याही गुरूंसारखे काही वागत असेल तर तो बघण्याचा काय अनुभव असेल?
1: खूप वेगळा.
0: असं झालंय, घडलंय कधी
1: असं? म्हणजे मी बघते तर माझ्या
0: आईचीही गुरु मला माझ्या विद्यार्थिनीत दिसतीये
1: दिसतीये असं खूपदा आहे. माझ्या अशा 2-3 विद्यार्थिनी आहेत ज्यांना मी आता बोलणार नाही, कारण मग बोललं तर मग ते आपण म्हणतो ना की हे एज असं आहे की ते कदाचित हवा जाऊ शकते डोक्यामध्ये. तर ते आहे की त्यांनी अगदी हुबेहूब जी माझ्या आईनी शिकलेली कला म्हणतो आपण, एक स्टाईल म्हणतो ना, ती तिने अगदी परफेक्ट त्यांनी उचललेली आहे. आणि जेव्हा मी त्यांना बघते हे करताना तर मला एक वेगळाच आनंद मिळतो की मला वाटतं की वा वा छान, म्हणजे हे पुढे मी डोळे झाकून विश्वास ठेवू शकते. पण त्यांना जेव्हा ह्या गोष्टीची माहिती करून देणार ते तेव्हा त्यांचं राईट वय असेल तेव्हाच मी ती करून देणार. म्हणजे तो नक्की
0: त्यांना ते कळलंही पाहिजे की आपल्याला काय मिळालं.
1: नक्की देणार. आणि मी त्यासाठीच मी घडवायसाठीच माझं काम केलंय. मला घडवायचंच आहे, मला माझ्याकडे ठेवायचं नाहीये. मी खूप आपण खूपदा ऐकतो ना सर की कला आपल्याकडेच ठेवतात, देत नाहीत. असे माझ्याकडे खूप विद्यार्थी येतात की मॅम हमने 8-8 साल सिखाय लेकिन हमको ये मालूम नहीं वो मालूम नहीं, असे खूप येतात. पण मला आज एक अभिमान एका गोष्टीचा आवडेल सांगायला की माझ्या विद्यार्थ्यांनी कुठे गेले तर त्या याने म्हणत हमको ये नाही मालूम, हमको वो नाही मालूम, हमको सब मालूम आहे क्योंकि हमारे ताईने हमको सब दिया. हे मला आनंदाचं आहे की मी दिलंय त्यांना आणि मी अजून देत राहील जेवढं माझ्याकडे येईल.
0: नक्कीच. आणि फक्त ते एकाच याच्यातलं देणं नाहीये, फक्त नृत्यातलंच देणं नाहीये, तर नृत्याला ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे, तुम्हाला गाणं समजलं पाहिजे, तुम्हाला प्रत्येक स्टेप समजली पाहिजे, तुम्हाला अभिनय कळला पाहिजे, तुम्हाला मिमिक्री करता आली पाहिजे, नाटकही तुम्ही करता, नाचताही, तरीही कुणाच तरी जसेल तसं उतरवता. कृष्ण तुम्ही जेव्हा नाचता तेव्हा तुम्ही कृष्णाची मिमिक्रीच करत
1: असता,
0: अभिनयातून कृष्ण दाखवतच असतं
1: आणि तुम्हाला तो ऍक्ट दाखवायचाच असतो ना. द्रौपदी वस्त्र किंवा एखादी स्टोरी घेतली मग शकुनी कसा असेल, युधिष्ठिर म्हणजे कसे एक्सप्रेशन कसे असतील त्यांचे, हे जरुरीच आहे ना.
0: प्रश्न पण इथं एक थोडीशी आव्हानात्मक गोष्ट मला अशी वाटते की अगदीच कथक जरी घेतलं तरी तुम्हाला तिथं आधाराला शब्द आहेत, एक कथा त्यात आहे. कथक म्हणजे कथा सांगणं, त्याच्यामुळे तिथं शब्द येतात, एक कथा न घेतं. तसं भरतनाट्यमध्ये नसतानाही ती कथा दाखवणं हे थोडं आव्हान किंवा अडचण वाटते.
1: अडचण आधी वाटायची, आता नाही. अडचण म्हणजे कशी, एकतर भाषाच कम्प्लीट वेगळी, तमिळनाडूची कला असल्यामुळे लँग्वेजच कम्प्लीट वेगळी, त्यामुळे मुळात हे पण मी एक सांगते सर की मी मराठी असून मला कौतुक आहे की मी ती गाणी वगैरे शिकले म्हणजे मी प्रत्येक शब्द. आता आपण जसं तमिळमध्ये जो तुम्ही बघितलं PUGAZH हा जर म्हटलं तर कोणी पुगज म्हणून वाचेल, इट्स नॉट पुगज, इट मीन्स पुगळ. सो तो ळ ल

0: व्हर्सटाईल. शी ऑल्सो वॉज व्हेरी व्हेरी व्हर्सटाईल.
1: नक्की नक्कीच. आणि त्या होत्या हे व्हर्सटाईल होत्या हे सत्य आहेच आहे. पण तुम्ही आता म्हणाल तसं की तिनं त्या पद्धतीनं कंबर हरवली आणि मी शॉक झाले. मला वाटतं हे तुमचं शॉक होणं जे आहे आणि ते वेगवेगळ्या गोष्टीवर शॉक होणं जे आहे ते मात्र

0: त्याचा डिफरन्स पण तुम्हाला माहिती पाहिजे,
1: माहिती पाहिजे.
0: सो म्हणून जेव्हा तुम्ही कर्नाटिक गाणं जेव्हा गायला लागले तर मी अनेक भाषांमध्ये गाणी गाते कर्नाटिकच्या. कन्नडा गाते, तेलुगू गाते, तुमचं तमिळ तर गातेच मी, मल्याळम गाते. सो अशा सगळ्या गाण्यांमध्ये गाते आणि मला तशी गाणी पाठ होतात कारण मी ती माझा सवय आहे की मी 10 वेळा ऐकते. सो जे आणि मग मला असं आहे की आपण खूपदा आपण ऑनलाईन बघतो मिनिंग, पण खूपदा ती मिनिंग करेक्ट नसतात. म्हणून मग एखाद्या चांगल्या जो ज्याला माहिती आहे तमिळ लिटरेचर किंवा कुठला माहिती असेल त्याच्याकडनं ती माहिती मी काढून घेते प्रॉपरली, त्याचं मिनिंग काढून घेते आणि मग त्या मिनिंग नुसार त्या मुलांना मी समजवते. कारण आपल्याकडे शिकणाऱ्या मुली सगळ्या वेगवेगळ्या भाषेत असतात. साऊथ इंडियन जरी असेल तरी आजकाल मुलांना स्वतःची भाषाच कळत नाही खूपदा. सो मग त्यांना समजून द्यायला लागतं की ह्या वर्डिंगला तुम्हाला हे असं दाखवायचं आहे, ह्या वर्डिंगला तुम्हाला हा असं दाखवायचं आहे, इथे सॅडनेस आहे, इकडे हॅपीनेस आहे, इकडे तुम्ही उलट सुलट करू नाही शकत, असं आहे. मग इकडे कृष्णाचा काय भाव आहे की कृष्ण काय सांगतोय, नटखट आहे का, मग कृष्ण आशीर्वाद म्हणजे भक्तिभाव आहे का, असं. सो हे डिफरन्सेस त्यांना कळले पाहिजेत. म्हणजे जर एखादं कृष्णाचं भक्तिपद आहे तर मग त्याच्यामध्ये कृष्ण कशी भक्ती, त्या भक्ताला कसा तो खेळवतोय किंवा त्या भक्ताशी कसा वागतोय हे असेल. पण तोच कृष्ण जर यशोदा सोबत असेल तर तो किती नटखट असेल. सो हा डिफरन्स.
1: इतकंच नाही, त्याला पुन्हा भक्ताचं पार्ट पण करायचं.
0: अगदी अगदी
1: कृष्ण संपला की परत भक्त पण करायचं.
0: येस एक्झॅक्टली.
1: तुम्ही एकटेच आहात,
0: एकटेच आहात,
1: सगळे कॅरेक्टर करणार आहे,
0: तेच असतं.
1: वन मॅन शो आहे, वन वुमन शो म्हणताय, वन आर्टिस्ट शो.
0: आर्टिस्ट शो हे खूप चॅलेंजिंग आहे की दोन्ही अभिनय तुम्ही कसे चेंज करता, मग यशोदा मग कृष्ण, मग कृष्ण यशोदा, हे कसं तुमचं चेंजेस होतात. असं
1: खूप छान. परत एक गाणं.
0: येस कुठलं ते एक आहे सवारलू म्हणून एक आहे सवारलू. मी या गाण्याकडे या दृष्टिकोनातून बघते की ओव्हरऑल आयुष्याला तुम्ही कसं आकार द्याल.
1: आकार द्याल.
0: सवार लू इस पूरे जिंदगी को मैं कैसे सवार लू मी हे सोचती हूँ.
1: बरोबर.
0: तो वो हिसाब से मला हे गाणं खूप म्हणजे खूप आवडतं.
1: प्रश्नच नाही. पुन्हा तेच आहे, मला अशा वेळी त्या कार्टूनची म्हणा किंवा त्या संकल्पनेची खूप आठवण होते की तुम्ही स्वतःमधनं एक मूर्ती घडवत आहात. तुमचे एक्स्ट्रा पार्ट तुम्ही स्वतःच तोडून काढतात बाहेर, तोडून एक हाताचा तुमच्या स्वतःच्या हाताचा आकार देत आहे, तुमच्या चेहऱ्याचा आकार देत आहे आणि असं तुम्ही स्वतःला आकार देत आहे. साधारण तेच आहे सवर्ण. आणखी काय नटणं थटणं नाहीच आहे तर अनावश्यक भाग काढून टाकणं हेच मला वाटतं नटणं आहे.
0: अगदी अगदी.
1: आपण नक्की ऐकूया तुमचं.
0: येस येस येस.

0: चला, आता अनेक कलांवर बोलणं झालं पण अनेक शिल्लक पण आहेत. तर पुढचा अभिनय, नृत्यातला अभिनय, याच्यावर तर आपण भरपूर बोललोच आहोत. पण अभिनय पुन्हा एक अशी कला आहे की माध्यम बदललं, ठिकाण बदललं, स्थळ बदललं की अभिनय बदलतो. त्याचं तुमच्याकडनं काय अपेक्षित आहे, त्या सगळे पॅरामीटर्स सगळे बदलतात. या सगळ्यांना पकडून अभिनय म्हटलं की आपण सिनेमा आणि नाटक, सिरियल या गोष्टींकडेच बघतो. या सगळ्या गोष्टीतला प्रवास कसा झाला, सिनेमापर्यंतचा प्रवास अभिनयाचा कसा होता?
1: मुळात सुरुवात झाली बालनाट्यापासून. म्हणजे माझी आई स्वतःच बालनाट्य लिहायची आणि तिने डिरेक्ट केली होती, तर त्या बालनाट्याने मी काम करायला लागले. मग जो आमच्याकडे बालनाट्यामध्ये मेकअप करायला जो आर्टिस्ट होता, त्याने मला जेव्हा बघितलं तर तो म्हणाला की तुम्ही हिला प्रोफेशनल नाटकामध्ये का नाही पाठवत. आईला म्हटलं तर म्हणे आम्हाला अनुभव नाही, आम्ही कधी तिला पाठवलं नाही आहे. तर म्हणे तुम्ही पाठवा ना मॅडम तिला, तिचा चांगलं करेल काम, मी विचारतो. आणि सगळ्यात पहिलं मोठं नाटक आलं ते जाऊबाई जोरात, डायरेक्ट मोठंच, म्हणजे एकदमच हे. आणि त्याच्यात बरं, एक तर मला अशी म्हणजे दष्टपुष्ट पर्सनॅलिटी असल्यामुळे त्यात 8 मंत्रिणींचं कॅरेक्टर होतं आणि 8 त्या बाकीच्या मुली होत्या, पण मला डायरेक्ट मंत्रिणींमध्येच त्यांनी ते दिलं. हा, आणि निर्मिती ताई मेन त्याच्यामध्ये करायची. सो डायरेक्ट ते प्रोफेशनल नाटक मला पहिलंच मिळालं आणि मला पहिला अनुभव म्हणजे खूप टेन्शन. आणि डायरेक्ट पहिला प्रयोग दौरा रत्नागिरी.
0: अच्छा.
1: मला अजूनच खूप असं तडपण होतं. ताई बोलली काही नाही, जा बिंदास कर, याच्यातूनच तू शिकशील, तुला अनुभव आहे हा वेगळा. सो मग ते माझं पहिलं नाटक आणि त्याच्या जवळजवळ मी 175 प्रयोग केले जाऊबाई जोरातचे. म्हणजे मला इतकी मजा यायची की अगदी दिवसाला 3-3 प्रयोग असायचे, म्हणजे खूप मजा. आणि ती माझी, मला मी म्हणू शकते की एक पहिली पैशाची पण कमाईची पण सुरुवात.
0: हो, ते महत्त्वाचं असतं.
1: हा, अगदी म्हणजे कमाईची सुरुवात, म्हणजे अगदी काय काय असतील जे काय थोडे पण पैसे जे मिळायचे, पण तो आनंद की दिवसाला अच्छा 3 शो आपण करतो, मग 3 मग परत वेगळा 40 रुपये भत्ता, मग तो वेगळा आनंद होता. सो ते करून त्याच्यानंतर मग असंच मग 2-3 मला कोणी बघितलं डिरेक्ट ह्यानी. मग एक भाऊ कदम सोबत मी नाटक केलंय. मग नंतर त्याच्या नारी झाल्या भारी म्हणून मग सागर सोबत एक केलंय, सागर करंडे सोबतच नारी झाल्या भारी केलंय. आणि त्यात पण चांगलं कॅरेक्टर होतं माझं, एकदम गाववालीचं कॅरेक्टर होतं, असं मोठं कुंकू वगैरे लावणारी बोलणारी. आणि मग नंतर एक छान ब्रेक मिळाला मोहन काकांसोबत, मला त्यांच्यासोबत मी केला बुड्ढा होगा तेरा बाप, आणि त्यात मी त्यांच्या आईचं कॅरेक्टर करायची. ते तर इतकं चॅलेंजिंग होतं, पण मोहन काका इज लाईक अ ब्लेसिंग टू वर्क विथ. इतकी मजा आली की त्यांनी मला, त्यांच्याकडनं मी खूप शिकले ऍक्च्युली, त्यांनी खूप बारकावे शिकवले, म्हणजे खूप मजा आली त्यांच्याकडनं त्यांच्यासोबत काम करताना. आणि त्याच्यानंतर असं करत करत करत मग मी मूवी साठी आले. मग माझी धावा धाव म्हणून मूवी भरतदादांसोबत मी केली, ऍज अ पोलीस इन्स्पेक्टर म्हणून, आणि अरुण कदम माझ्या बरोबर त्यात होते. आणि त्याच्यानंतर मग मला लीडला जी मिळाली ती निलेश साबळे सोबत ही नवरा झाला भवरा.
0: नवरा झाला भवरा, तो एक खूप मोठा टप्पा म्हणता येईल,
1: मोठा टप्पा,
0: मैलाचा दगड म्हणता
1: येईल. येस
0: येस, त्या टप्प्यावर आपण बोलूच या. मध्ये एक गाणं घेऊया तुमचं.
1: येस बिंदास, येस येस, माझं आवडीचं गाणं क्या यही प्यार है, खूप आवडीचं गाणं. आठवण अशी काही नाही, आवडीचं गाणं आहे.
0: खूपदा मनात येईल.

0: हे खूप असतं की एखादी गोष्ट आपल्याला का आवडते सांगता येत
1: नाही. अगदी
0: जसं एखादी व्यक्ती असते, काय तुमचं नातं आहे माहिती नाही, पण मला ते आवडते, सहवास आवडतो, असं गाण्याच्या बाबतीतही खूपदा असतं. आणि मग एकदा ते अशी सवय लागली, गाणं ऐकायला आपण लागलो, की मग मात्र त्यातले एक एक धागे, जागा ज्याला आपण म्हणतो, त्या कळायला लागतात आणि गाणं जास्तच आवडायला लागतं. पण पुन्हा का आवडतं आम्हाला माहिती
1: नाही. अगदी बरोबर बोलायचं.
0: पण तपनाजी, खरं तर तुमच्या आवडीच्या गाण्याला आपण हात घातला, पण नेमकी आजच्या या पाचव्या भागाची वेळ इथं संपत आली आहे, म्हणून जाता जाता त्या गाण्याची फक्त झलक ऐकूया आणि मग पुढच्या भागात मात्र त्या गाण्याविषयी थोडंसं बोलत पूर्ण गाणं पण आपण ऐकूया. तूर्त झलक.

0: खरं तर या झलकेच्या शेवटी वक्त गुजरता नाही असे शब्द येत आहेत, पण वक्त गुजर चुका है आज के इस एपिसोड का, तर आजच्या भागात इथे आपण थांबूयात आणि या गाण्यासह पुढच्या भागात आपण पुन्हा भेटूया. नमस्कार. तर श्रोतहो, आपण ऐकत होता शास्त्रीय नृत्य गुरु आणि बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेल्या तमन्ना नायर यांच्याशी गप्पा आणि त्यांच्या आवडीच्या गाण्यांचा भाग 5. पुढच्या भागांसाठी ऐकत रहा
1: विशेष गीत गंगा.
0: सादर करते संजय भुजबळ.
2: अरे तुमच्यात सामील हो.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात विशेष गीतगंगा या कार्यक्रमाचा भाग 5. दुपारचे ठीक 3 वाजलेत. सहक्षेपित करत आहोत मन चाहे गीत हा कार्यक्रम काही क्षणात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

0: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल.

0: संध्याकाळचे 5 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट.
1: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 29 30 41 42.

कार्यक्रमात आज प्रसारित करत आहोत ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक डॉक्टर रा. शं. वाळिंबे यांची कल्याणी दिवेकर यांनी घेतलेली मुलाखत.

0: नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: एक प्रथित यश प्राध्यापक, समीक्षक, वक्ते, कलांचे अभ्यासक अशा विविध नात्यांनी डॉक्टर राशम वाळिंबे आपणा सर्वांना परिचित आहेत. त्यांच्या लेखनाची व्याप्ती केवळ साहित्य समीक्षेपुरती मर्यादित नाही. त्यांच्या लेखणीने स्पर्श केला नाही असा विषय शोधूनही सापडायचा नाही, कारण एकीकडे साहित्याचा ध्रुवतारा, बालकवी, गडकर यांचे अंतरंग, ज्ञानेश्वरीतील विदग्ध रसवृत्ती यासारखे साहित्य समीक्षणात्मक ग्रंथ, तर दुसरीकडे महाराष्ट्राची सामाजिक पुनर्घटना, प्राचीन भारतीय कला यासारखे संशोधनात्मक ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत. याशिवाय महाभारतावरील राधेय कर्ण, सीमावृक्ष यासारखे ग्रंथ आणि एकदम अष्टांग योग आणि कुंडलिनी योग यासारखे जटिल वाटणारे ग्रंथ, प्राचीन भारतातील स्वरशास्त्रातील स्वरमंडल यासारखा संगीतात्मक ग्रंथही त्यांनी लिहिलेला आहे. आता असं विपुल लेखन करणारी एक व्यक्ती आपल्या इथे आलेली आहे. नमस्कार सर.
2: बोला.
1: मी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं आणि असंख्य श्रोत्यांच्या वतीनं आपलं स्वागत करते. तुम्हाला सर म्हणताना एक प्रथमच माझ्या मनात प्रश्न आला की ह्या वेगळ्या विविध भूमिका तुमच्या सगळ्यांना माहिती आहेत, त्यापैकी महत्वाच्या दोन भूमिका मला वाटतात, एक अध्यापक आणि समीक्षक.
2: अध्यापक
1: ह्या ज्या दोन भूमिका
2: आणि वक्त्याचं काय?
1: वक्त्या तर आहेत, पण ह्या ज्या दोन प्रधान भूमिका आहेत त्या भूमिका एकातून दुसरी अशा निघाल्यात की तुम्ही व्यवसाय म्हणून सुरू केलात आणि मग त्याच्या बरोबरीने लेखन सुरू केलं, त्याची जरा पार्श्वभूमी
2: सांगतो.
1: मला सांगितलं बरोबर.
2: प्राध्यापक म्हणून मी माझ्या व्यवसायाला सुरुवात केली. प्राध्यापक म्हणूनच मी आयुष्यभर काम केलं.
1: नाही, पण लहानपणी असं काही निश्चित मनात होतं?
2: लहानपणी मनात या प्रकारच्या गोष्टी होतील आणि निश्चितपणे असतील अशा प्रकारची खात्री देता येत नाही, कारण माझं बालपण ज्याप्रमाणे गेलं त्या कालखंडामध्ये भोवतालच्या जीवनामध्ये ज्या अनेक प्रकारच्या गोष्टी घडल्या त्यावरून मी साहित्यामध्ये या प्रकारचं काम करू शकेन किंवा मी प्राध्यापक होईन अशा प्रकारची आशा बाळगण्यासारखं काही एक नव्हतं. तो काळच वाईट होता आणि त्या वाईट काळामध्ये या प्रकारच्या गोष्टी आपल्या हातून घडतील अशी शक्यता मनात निर्माण होण्यासारखं कोणत्याही प्रकारचं जीवनामध्ये काही अद्भुत घडलं नाही. फक्त एकच गोष्ट घडली की माझ्या वडिलांच्या जवळ मी काही दिवस राहिल्यामुळे लहानपणी त्यांचे संस्कार माझ्या मनावरती खूप घडले.
1: कोणत्या प्रकारचे
2: संस्कार? म्हणजे माझे वडील वैयाकरण होते, ते पौराणिक होते, ते वैदिक होते, फार चांगलं पुराण सांगत असत. त्यांना असं वाटायचं की आपल्या मुलाने सुद्धा पुष्कळसं संस्कृत शिकावं, अध्ययन करावं बरंच.
1: मग वैयाकरणी न होता प्राध्यापक
2: वैयाकरण व्हावं असंही त्यांना वाटलं आणि वैयाकरण व्हावं असं वाटल्यामुळे त्यांनी स्वाभाविकच माझ्याकडून त्या प्रकारचे त्यांना जे विशेष महत्वाचे वाटले अशा प्रकारचे पाठ म्हणून घेतले, पाठांतर खूप करून घेतलं.
1: कंटाळा यायचा
2: नाही? नाही, कंटाळा कुठला आलाय? शिस्त होती त्यांची आणि त्या शिस्तीच्या योगाने रघुवंशातले काही सर्ग, भगवद्गीता आणि व्याकरणाची काही सूत्र हे सगळं आपोआप होत गेलं आणि त्यामुळे माझ्या लहानपणी या सर्व गोष्टींचे जे संस्कार घडले त्यामुळे पुढच्या आयुष्यामध्ये.
1: म्हणजे केवळ पारंपरिक असं पाठांतर नव्हतं?
2: पारंपरिक पाठांतर नव्हतं, सर्व प्रकारचं पाठांतर करीत असे मी, परंतु
1: त्यांनी
2: मला माहेश्वरी सूत्र शिकवली लहान असताना वयाच्या 5-5 वर्षी. ते कशा करता की पुढे मग वैयाकरण व्हावं म्हणून. त्यातलं एक सूत्र माझ्या अजून लक्षात आहे, आई उण रुलक एम आई औच आय वर अटल नय यमंगण न मजबय गडदश जब गडदश खप झटत झटत कप यश शसर हल. माहेश्वर आणि सूत्र मला अमरकोश पाठ म्हणून घेतला, रघुवंशाचा दुसरा सर्ग पाठ म्हणून घेतला. म्हणजे संस्कृतची बैठक तयार झाली माझी.
1: व्हॉइस कल्चरचा एक प्रकार झाला.
2: व्हॉइस कल्चरचा
1: एक प्रकार झाला.
2: कशाचा?
1: व्हॉइस कल्चरचा.

0: कल्चर वा तयार झाला. सर्व प्रकारचे उच्चार कसे स्पष्टपणे म्हणावेत, संस्कृत श्लोक कसे म्हणावेत हे सर्व लहानपणी शिकलो आणि नंतर मी मराठी शाळेत गेलो. पण कालांतराने माझं शिक्षण अनेक कारणामुळे बारगळलं.
1: घरच्या परिस्थितीमुळे
0: गावात प्लेग नेहमी यायचा, अडचणी फार आल्या, कसा तरी मॅट्रिक झालो. आणि नंतर मग इंटर मध्ये आल्यावर ज्या
1: वेळेला
0: इंटर मध्ये आल्यानंतर विनायक जगन्नाथ शंकरशेट स्कॉलरशिप मिळाली, वर्जेंद्रदास माधवदास वर्जीवनदास माधवदास स्कॉलरशिप मिळाली आणि संस्कृतच माझं हे पुढचं क्षेत्र तयार झालं.
1: बरं, या काळात असे इतरांचे काही संस्कार झाले?
0: या कॉलेजमध्ये मी ज्या वेळेला शिकत असे त्यावेळेला पुण्यामध्ये भोवतालच्या वातावरणामध्ये नाना प्रकारच्या अतिशय उत्कृष्ट गोष्टी घडत असत. तो काळच वेगळा होता, म्हणजे समाज वेगळा होता, समाजाची धारणा वेगळी होती, ज्ञानाची उपासना करण्याची माणसांची लालसा फार तीव्र होती. आणि या पुणे शहरामध्ये अहिताग्नी राजवाडे नावाचा एक महान विख्यात अहिताग्नी होऊन गेला. त्यांचं कर्तृत्व फार थोर, त्यांचं वक्तृत्व असा मान्य, त्यांची स्मृती केवळ अलौकिक. आणि महिने महिने त्यांच्या त्या ज्ञानसत्रामध्ये व्याख्यान चालत, आम्ही विद्यार्थी त्या व्याख्यानांना जात असो, त्याचे संस्कार झाले. आणि असं वाटायचं की आपण आहित अग्नींच्या प्रमाणे वक्त व्हावं, आपण आहित अग्नींच्या प्रमाणे ज्ञान मिळवावं.
1: वक्तृत्वाची देणगी मिळाली, त्याची तयारी
0: इथे झाली. त्यांच्यासारखं आपण तासन तास बोलायला शिकावं अशा प्रकारची कल्पना मनात निर्माण झाली. आणि हे सगळं झाल्यानंतर मग मी शाळेमध्ये शिक्षक म्हणून व्यवसायाकरता आलो.
1: मग हे याच्यामध्ये काही जाणीवपूर्वकता होती का?
0: कुठेतरी आपण शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये पडायचं हे ठरलेलं होतं. आणि त्याच वेळेला आणायचे नानासाहेब नारळकर नावाचे, त्यावेळेचे जे गाजलेले शिक्षणाचे अधिकारी ग्रस्त, त्यांनी मला बोलावून घेतलं. आणि नूतन मराठी विद्यालय हायस्कूल मध्ये मी संस्कृत शिकवायला मॅट्रिकच्या वर्गाला शिकवून सुरुवात केली.
1: पण मग आता संस्कृतची एवढी मोठी परंपरा असताना मराठीच्या क्षेत्रात पदार्पण
0: सांगतो. यावेळेला काय झालं, मी संस्कृत शिकवित असताना आमच्या कॉलेजमधले एक प्राध्यापक कोलटकर नावाचे इकॉनॉमिक्सचे, ते मला असं म्हणाले की जांभेकरांच्याकडे एक संपादकीय खात्यामध्ये त्यांना मदत करण्याकरता मनुष्य पाहिजे. त्यांचं लोकशिक्षण नावाचं मासिक आहे आणि ते मासिक फार मोठं आहे, अनेक लोकांचं त्यांना सहकार्य आहे, फार जाणते लेखक त्यामध्ये लिहितात, मोठे मोठे लेखक लिहितात.
1: जांभेकर फार कडक
0: शिक्षक, जांभेकर संपादक म्हणजे पहिल्यावरतीचे. संपादनाच्या क्षेत्रामध्ये जांभेकरांच्या सारखा मनुष्य हा सापडणं कठीण आहे. त्यांची शिस्तही जबर होती, अतिशय स्क्रुपुलस मनुष्य होता, फार फार सिन्सिअर मनुष्य. त्याच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळाली,
1: काटेकोरपणा
0: काटेकोर. त्यामुळे या क्षेत्रातल्या पुष्कळच्या गोष्टी समजल्या. पुन्हा जांभेकरांची लायब्ररी मोठी होती, त्यामुळे इंग्रजी मासिक त्यावेळची चांगली, इंग्रजी ग्रंथ भरपूर वाचन झालं, लिहिलं प्रत्येक अंकामध्ये. मुख्य लिहिलं समीक्षात्मक, त्यांच्याकडे जे ग्रंथ यायचे अभिप्रायाकरता त्यावरती अभिप्राय लिहिणं म्हणजे समीक्षा लिहिणं. 20-20 पानाचे लेख मी लिहिलेले लोकशिक्षणामध्ये, म्हणजे लहान लहान नाही, त्यामुळे काही प्रकारची सवय झाली आणि आपल्या हातून समीक्षेचं काम पुष्कळ चांगलं होत आहे त्याची जाणीव झाली.
1: पाश्चात्य ग्रंथांचं
0: पुष्कळ वाचन केलं आणि समीक्षा त्यांच्याकडे कशी करतात हेही बघितलं, रिव्ह्यूज कसे करतात हे बघितलं. लंडन मर्क्युरी आणि बुकमन नावाचं गाजलेलं मासिक होतं स्कॉट जेम्स, त्याचं अगदी काळजीपूर्वक वाचन केलं आणि तयारी केली.
1: पण स्वतंत्र पुस्तक लिहावं हे साहित्याच्या ध्रुवताराच्या वेळेला कसं काय?
0: हे मी करीत असताना आपण समीक्षा लिहितोय ना, त्या समीक्षेच्या क्षेत्रामध्ये काम न करताना काहीतरी स्वतंत्रपणे आपण आपल्या मनातले विचार प्रयत्न करता एखादा ग्रंथ लिहावा ही कल्पना मनात आली. पण आपला ग्रंथ छापणार कोण? त्यामुळे मी तो ग्रंथ हस्तलिखित स्वरूपामध्ये 2 वर्ष जवळ ठेवला आणि 46 साली साहित्याचा ध्रुवतारा प्रसिद्ध झाला. पण या कालखंडामध्ये माझ्यावर पूर्णपणे वर्चस्व जे होतं ते कॉम्युनिस्ट विचार,
1: आणि त्यामुळे एक प्रकारचं तिखटपणा तिकडे
0: कॉम्युनिस्ट विचारसरणी, आणि त्यामुळे बहुतेक त्यातले लेख हे कम्युनिस्टांच्या धाटणीचे. मला स्वतःला कालांतराने ज्या वेळेला मी पुन्हा विचार करायला लागलो तेव्हा त्यातला काही भाग परत घ्यावा, काही भाग मला अमान्य व्हायला लागला,
1: पुनर्लेखन
0: करावं लागलं. ते केलं मी साहित्य मी मावसेमध्ये, पण सुरुवात ही अशी झाली.
1: बरोबर,
0: ही मराठीमध्ये लिहायची सुरुवात यामुळे झाली.
1: मग रोमॅन्टिक क्रिटिसिझम कडे कसे काय वळला?
0: ज्या वेळेला मी कॉलेजमध्ये बालकवी शिकवायला लागलो तर बालकवी हा कवी रोमॅन्टिक, अस्सल रोमॅन्टिक कवी, त्याची कविता ही मराठी कवितेमध्ये वेगळी, सर्व दृष्टीने वेगळी, म्हणजे शब्दाच्या दाटीने वेगळी, विचाराच्या प्रकटीकरणाच्या दृष्टीने, भावनांच्या आविष्करणाच्या दृष्टीने. आणि मग असं वाटायला लागलं की हा रोमॅन्टिक कवी आहे, या रोमॅन्टिक कवीचा अभ्यास आपण करावा, सूक्ष्मपणे करावा आणि याच्यावरती एखादं पुस्तकच

0: म्हणून मी बालकडी पुस्तक लिहिलं. ते करीत असताना पाश्चात्य रोमॅन्टिक अभ्यास करायची त्या वेळेला बुद्धी नव्हती. फक्त त्यांच्याकडे रोमॅन्टिक कधी कोणत्या पद्धतीने काव्य लिहितात आणि आपल्याकडचे कधी कसे लिहितात याच्यामधला एक तरतम भाव समजावा एवढ्या पुरतच ते मर्यादित होतं. पण ज्या वेळेला मी गडकऱ्यांच्यावर लिहायला सुरुवात केली, गडकऱ्यांचा अंतरंग, त्यावेळेला मात्र असं वाटलं की गडकऱ्यांच्या अनेक कवितांसारख्या कविता पाश्चात्य रोमॅन्टिक कवींनी लिहिलेल्या आहेत.
1: मग इथे तुम्हाला गोविंदाग्रज आणि गडकरी याच्यात काही साम्य
0: नाही? गोविंदाग्रज कवी कवी करतात,
1: कवी म्हणून आपले व्यक्तित्व आहे, त्याचा प्रभाव गडकऱ्यांवर म्हणजे गडकऱ्यांच्या नाटकांवर
0: असं एकच मनुष्य तीन चार प्रकाराने काम करू शकतो ना. एकाच माणसाने विनोदी लेखन केलं गडकऱ्यांनी उदाहरणार्थ, त्यांनीच गोविंदाग्रज या नावाने कविता लिहिल्या, त्यांनीच नाटकं लिहिली, त्यांनी बाळकराम या नावाने काही लेख लिहिले, विनोदी लेख लिहिले निरनिराळ्या नावाने. पण माझ्यापुढे दोन गोष्टी होत्या, गडकऱ्यांच्या कविता आणि गडकऱ्यांची नाटक. आणि गडकऱ्यांच्या कवितांचा अभ्यास करता करता गडकऱ्यांच्या नाटकांचाही अभ्यास करावा. गद्य ते पण गद्याचा गडकऱ्यांनी कसा वापर केला, कोणत्या पद्धतीने केला हे समजावून घ्यावं, आणि काव्यामध्ये कोणत्या भावनांचा आविष्कार केला तेही पाहावं, असा दुहेरी विचार मनात आला आणि साईड बाय साईड दोन्ही गोष्टी केल्या.
1: तिथे ज्ञानेश्वरांचा एक संत ज्ञानेश्वरांचा जो प्रभाव होता, त्या प्रभावापासून किंवा ह्या प्रतिमेपासून वेगळा असा कवी ज्ञानेश्वर असा अभ्यास करावा असं तुम्हाला काय
0: सांगायचं? मी ज्ञानेश्वरीचा अभ्यास बालपणापासून ज्ञानेश्वरीचा अभ्यास फार केला.
1: पण तो पारंपरिक पद्धती
0: पारंपरिक पद्धतीने केला, म्हणजे ज्ञानेश्वरीला अध्यात्म समजावून घ्यायचं, ज्ञानेश्वरीला ज्ञानयोग समजावून घ्यायचा, भक्तियोग समजावून घ्यायचा, कर्मयोग समजावून घ्यायचा. कारण भगवद्गीता तयार होती ना, त्यामुळे नॅचरली भगवद्गीतेवरती ते भाष्य आहे मराठीमधलं, त्यामुळे भगवद्गीतेतले विषय आणि हे या तऱ्हेने फक्त अभ्यास करावा ते अनेक वर्ष मनामध्ये होत. परंतु एकदा सहज मनात आलं की ज्ञानेश्वरी आणि महाराष्ट्राची सामाजिक पुनर्घटना या नावाचा ग्रंथ लिहिण्याचा विचार पक्का झाला.
1: ते पुस्तक लिहिताना फार करावं लागले,
0: परिश्रम फार केले. मी 5-10 वर्ष परिश्रम त्यावरती केले. 1800 सालापासून 1919 सालापर्यंत महाराष्ट्रामधल्या सामाजिक जीवनाचा सर्व अगदी सार्वत्रिक अभ्यास करा, सर्वांगीण अभ्यास करावा.
1: नाही असं मी ऐकलं की पानसेच्या पुरामध्ये
0: तो ग्रंथ गेला,
1: म्हणजे लिहून
0: ठेवलेला ग्रंथ गेला आणि तो चिखलात टाकून गेला. कालांतराने 1.5-2 वर्षांनी त्यातला काही भाग मी लिहून काढला. तो किती 270 पानांचा तो एक भाग आज मला बाजारामध्ये उपलब्ध आहे. महाराष्ट्र सामाजिक पुनर्घटना भाग पहिला थांबलं तिथे. पुढे माझी अर्ज गेली, जी पहिली जी त्या वेळेला मनामध्ये उत्सुकता होती ती उत्सुकता कमी झाली, शारीरिक सामर्थ्य थोडस कमी झालं, मानसिक आघात बरेच सहन करावे लागले त्या पुरामुळे आणि त्या मानसिक आघातामुळे असं वाटतं ना की हे सर्व आपण पूर्ण करू शकू.
1: तरी पण आता तो आघात पचवून उभं राहण्याची ताकद तुम्हाला घरातून मिळाली?
0: मिळाली. आताचे आघात पचवले. विद्यार्थ्यांनी पुष्कळ चांगल्या प्रकाराने मदत केली, विद्यार्थी अतिशय
1: चांगल्या
0: लोकांनी भरपूर मदत केली आणि त्यावेळेच एकंदर वातावरण इतकं दूषित झालेलं होतं की घरच्या लोकांनी संपूर्ण मदत केल्या की मला उभंच राहता येत नव्हतं. आणि माझ्यावर झालेला मानसिक आघात हा अत्यंत तीव्र होता, कारण त्याचा स्मरणशक्तीशी संबंध आहे, विचारशक्तीशी संबंध आहे, लेखनशक्तीशी संबंध आहे आणि नर्वसनेस इतका आला की आपण यातला काही करू शकला.
1: तरी पण तुम्ही जोमाने उभे राहिले,
0: उभा राहिलो.
1: बरं, मग संगीत कला संगीतशास्त्रावरचा जो प्राचीन भारतीय स्वरशास्त्रातील स्वरमंडल असा एक ग्रंथ आहे आणि कलांचा अभ्यासही त्या कलांचा तुम्ही केला, तर समीक्षा एकीकडे एकीकडे पौराणिक ग्रंथ राधाय करण्यासारखे आणि मग संगीत कलांकडे
0: मला असं वाटायला लागलं की आपल्याकडचे जे संगीत आहे ना त्या संगीताचा भाग प्राचीन किती काळापर्यंत नेता येईल. तेव्हा संगीत आपण निर्माण केलं, ब्रिटांनी निर्माण केलं, काही हिंदुस्थानात निर्माण झालं, तेव्हा निर्माण झालं, ते पाहण्याच्या इच्छेने एक प्रकारची अर्ज, त्यामुळे सगळे जुने प्राचीन संस्कृत ग्रंथ तपासले आणि त्यामध्ये कला संबंधी जे रेफरन्सेस मिळाले ते एकत्र केले. म्हणजे कुठे जे कल्पसूत्र, व्याकरण ग्रंथ, शिक्षा ग्रंथ, त्यानंतर प्रातिसाख्य, नंतर गृह्य सूत्र, स्मृती, या सगळ्या ग्रंथांचा अभ्यास केला आणि प्राचीन भारतीय कलानावाचा इतिहासात्मक ग्रंथ लिहिला, म्हणजे आपल्या कलांचा इतिहास लिहिला.
1: कलांची आवड तुम्हाला लहानपणापासून
0: होती? कलांची आवड होती, कलेच्या बाबतीमध्ये
1: काय केव्हा संशोधनाचे प्रेरणा?
0: संशोधनाची प्रेरणा संगीताविषयी आपल्या देशामध्ये फार मोठं कार्य झालं हे लोकांना दाखवावा ही अर्ज होती. म्हणजे प्रत्यक्ष गाणं निराळं आणि संगीत कला निर्माण झाली तेव्हा कधी झाली.

0: आणि त्यांची थोडी पण कशी होती हा भाग वेगळा. त्या दुसऱ्या भागात संशोधनात्मक भागात मी फिरलो आणि संशोधनात्मक भाग परिपूर्ण करून त्याच्या जोडीला आपल्याला काहीतरी संगीतायची तर प्रेम उत्पन्न व्हावं ही जी मनाची इच्छा, त्यामुळे अनेक संगीतातले गाजलेले ग्रह त्यावेळेचे नामांकित कलावंत त्यांचं संगीत पुष्कळ ऐकलं. त्यांचं काय ऐकलं? पुष्कळ ऐकले, गाजलेले. किंबहुना 1949 साली जी ऑल इंडिया म्युझिक कॉन्फरन्स झाली ना, त्याचा सेक्रेटरी होतो मी, पुण्यात झालं. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगतो की रविशंकर आणि अली अकबर खान यांची जुगलबंदी पुण्यात केली की प्रथम मी केली.
1: मग त्या क्षेत्रात पुढे काय करावं वाटलं
0: खरं म्हणजे प्रत्यक्ष आपण सतार हातामध्ये घ्यावी किंवा दुर्बा हातात घ्यावा किंवा अन्य काही वाद्य हातात घ्यावं किंवा कंठातून संगीत निर्माण करावं या प्रकारची गोष्ट मला अनुकूल नव्हती. अनुकूलता पाहिजे ना, म्हणजे कुठलीही निसर्गाची अनुकूलता पाहिजे, म्हणजे कंठ कसा चांगला पाहिजे या गोष्टी माझ्या मनात नसल्यामुळे बाकीच्या अशा अवांतर गोष्टी त्यामध्ये आपण सर्व क्षेत्र सर्व कर्तृत्व गाजवावं हा विचार मनात आला आणि त्यामध्ये भरपूर काम केलं. प्राचीन भारतीय स्वरशास्त्रातील स्वर मंडल यामध्ये ग्रीकांच्या स्वरांचा विचार केला, आपल्या स्वरांचा विचार केला, त्यांचं ऑक्टेव आपलं स्वर सप्तक आणि समगायनातलं हा भरपूर विचार शास्त्रीय पद्धतीने केला.
2: आपण ऐकत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. पुस्तकांच्या विश्वात हरवताना डोळ्यांना मिळते नवी दृष्टी, अक्षरांच्या या सुंदर प्रवासात उलगडते अनोखी सृष्टी.
3: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
4: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
3: संपर्क 89 29 30 41 42.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: आता हाच हीच शास्त्रीयता कुंडली योगाच्या दिसते. आता ज्ञानेश्वरी मधलं कवित्व जे आहे ज्ञानेश्वरन मधलं ते कवित्व परत बाजूला ठेवून पुन्हा कुंडली योगाकडे कसं
0: सांगतो काय झालं. एमएचे विद्यार्थ्यांना दोनदा किंवा तीनदा मला सहावा अध्याय शिकवावा लागला. मुंबईला दोनदा शिकवला मी युनिव्हर्सिटीमध्ये आणि पुण्याला युनिव्हर्सिटीमध्ये शिकवला. आणि शिकवताना असं वाटलं की हा जो सहावा अध्याय योगाचा आहे हा भगवद्गीतेमधल्या योगाचं सरळ काही हे करायचं पांढर असा ज्ञानेश्वरांचा विचार नाहीये. तर त्या ज्ञानेश्वरांची स्वतःची वैयक्तिक अनुभूती आहे आणि योगशास्त्रातली ज्ञानेश्वरांची अनुभूती म्हणजे ज्ञानेश्वरांची ऑटोबायोग्राफी आहे असं मला ज्या वेळेला कळलं त्यावेळेला ज्ञानेश्वराने सहाव्या अध्यायामध्ये कुंडलिनीचा जो विचार केला आणि जी कुंडलिनी त्यांना वश झाली यात काहीच शंका नाही. कारण त्यातरी प्रज्ञा इतकी नाही बरं जायची. मनुष्य इतका प्रज्ञावंत होतो त्याला कारण फार मोठी शक्ती लागते आणि त्याचा अभ्यास त्या दृष्टीने करावा असा विचार मनात आला. आणि म्हणून कुंडलिनी विषयक सर्व जे वाङ्मय ते यत्ते यावत वाङ्मय आपल्याकडचं वाचलं, पुराणातलं वाचलं, महाभारतातलं वाचलं, पाश्चात्यांचं वाचलं आणि शेवटी असं ठरलं की आपण यावर
1: आधुनिक वैद्यशास्त्राची पण त्याची
0: कुंडलिनीच्या बाबतीमध्ये आधुनिक वैद्यशास्त्रच आहे सर्व. म्हणजे अनाटॉमी आहे, त्याच्यानंतर नर्व्ह सिस्टीम आहे, त्याच्यानंतर जिओलॉजी आहे, तुमचं बायोलॉजी आहे, त्याच्यानंतर बायोकेमिस्ट्री आहे, बायोमेडिकल इंजिनिअरिंग आहे. त्या सर्व शास्त्रांचा अभ्यास केला आणि कुंडलिनीचे ग्रंथ
1: याच्यावर आणखी काय अभ्यास करायचा विचार आहे.
0: आता याच्यापुढे अभ्यास करायचं म्हणजे तितकं सामर्थ्य नाहीये राहिलेलं. अभ्यास करावा असं वाटतंय, अजून पुष्कळ अभ्यास करावा असा अभ्यास वाटेल तेवढा. आनंद वारम केलं शब्दशास्त्र स्वल्पन तथा युह आपलं आयुष्य अल्पाय हो या आयुष्यात काय करणार आपण जेवढं करता आलं तेवढं केलं टिकेल.
1: आता वक्ते म्हणून तुमची जी मोहिनी आहे तर मी खास वक्तृत्वासाठी असे काही परिश्रम तुम्ही काही घेतले?
0: मी वक्ता होईन आयुष्यामध्ये कधी असं मला कधी प्राचीन काळी वाटलंच नाही.
1: काय सांगता विश्वास बसता?
0: नाही मी अगदी खरं सांगतो तुम्हाला. जवळजवळ पहा मी बीएच्या वर्गात येईपर्यंत आपण स्टेजवर जाऊ वक्तृत्व करू आणि काही लोकांना भाळून टाकू या प्रकारची कसलीही कल्पना मनात नव्हती. किंबहुना ज्या वेळेला मी स्टेजवर प्रथम गेलो त्यावेळेला नर्व्हसनेसच फार होता. आपल्याला काही बोलता यायचं नाही, सरळ बोलता यायचं नाही, म्हणजे पद्धतशीर चांगलं काही क्रमवार वगैरे वगैरे अशी काही कल्पना मनात नव्हती. पण त्याकरता ठरवलं होतं की आपण भरपूर प्रयत्न करायचे आणि आपण वक्ते व्हायचं.

0: याच्यासाठी तुम्हाला स्मरणशक्तीची देणगी,
1: स्मरणशक्तीची देणगी फार मिळाली नाही.
0: पण याच्या व्यतिरिक्त तुमच्या थक्क करणारे जे एक गिमिक्स आहेत तुम्ही मुद्दाम वापरता
1: काय? स्मरणशक्ती भरपूर होती, स्मरणशक्तीची देणगी परमेश्वराकडनं मिळाली. थोडीशी माझ्या प्रयत्नाने मी वाढवली, थोडं ट्रेनिंग दिलं, पण ट्रेनिंग देऊन काय किती वाढणार हो? खरं मुळचं पाहिजे सर, आडात नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार अशी म्हणे ना मराठीमध्ये. त्याप्रमाणे स्मरणशक्ती होती भरपूर, त्या स्मरणशक्तीचा उपयोग खूप झाला.

0: तर आडात नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार अशी म्हणे ना मराठीमध्ये. त्याप्रमाणे स्मरणशक्ती होती भरपूर, त्या स्मरणशक्तीचा उपयोग खूप झाला, अनेक उतारे पाठ झाले, अनेक वाक्य पाठ झाली, अनेक शब्द पाठ झाले आणि भरपूर असं भांडार.
1: पर्याय तुम्ही सांगता, एका शब्दाचे अनेक पर्याय सांगतात,
0: ते सोडून घालले. मी
1: काही तयारी केली,
0: तयारी केली त्याकरता, मी तयारी केली भरपूर आणि काटेकोर तयारी केली. विशेषण शोधून काढली, विशेष कशी कोणती विशेषण कोणत्या विशेषांच्या बाबतीत कशी वापरावी, केव्हा वापरावी, का वापरावी, याचा सर्वांचा अभ्यास केला. आणि 1943 साली मी प्रथम महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये गडकरींच्यावर व्याख्यान दिलं, हे माझं पहिलं व्याख्यान जाहीर 43 साली. आणि 47 साली ज्यावेळेला गडकरींच्या पुण्यतिथीची 25 वर्ष पूरी झाली, त्यावेळेला मुंबईला कित्ते भंडारी हॉल मध्ये जाहीर व्याख्यान मी गडकरींच्यावर दिलं, हे मुंबईतलं पहिलं जाहीर व्याख्यान. आणि मग पुढे व्याख्यानांच्या बाबतीमध्ये मला अडचण आली नाही, त्या बाबतीमध्ये मी जो अभ्यास केला तो अभ्यास इतका उपयोगी पडला आणि इतकं त्या बाबतीमध्ये मी तन्मयता दाखवली की मला असं वाटायला लागलं की आपण यामध्ये काही काम करावं. आणि जसं भरपूर मिळवलं, खूप मिळवलं.
1: आता आईच्या कसं वाटतं का, पुढे काही तुमचे काही मनसुबे आहेत?
0: आता काय असं आहे त्याचं,
1: अजूनही स्मरणशक्ती चेंज झाली.
0: स्मरणशक्ती माझी कायम आहे, गोष्ट खरी आहे, परंतु शरीराला काहीतरी थोडस हे लागतं की नाही. शारीरिक सामर्थ्य माणसाचं काही शेवटपर्यंत कायम राहत नाही, कुठेतरी ते कमी पडतं. कितीतरी तुम्ही प्रयत्न केला ना, तुमची बुद्धी तीव्र असली, तुमची स्मरणशक्ती तीव्र असली, तरी शरीर साथ द्यायला पाहिजे.
1: इच्छाशक्ती दुर्दम्य आहे, अजूनही ग्रंथलेखन.
0: परवा ग्रंथ पुरा केला गडकरींचा, 8 महिने खर्च केले आणि अपार परिश्रम केले.
1: आता काही लिहावंसं वाटत नाही, याचं एक कारण फक्त शारीरिकच आहे की तुम्हाला एकूण सामाजिक परिस्थिती?
0: सामाजिक परिस्थितीशी माझा काही संबंधाचा फारसा
1: नाही, त्याचा काही तुम्हाला?
0: नाही नाही, मला नाही विषाद वाटतो, विषाद वाटतो.
1: कोणत्या कारणाची
0: परिस्थिती सारी बिघडलेली आहे?
1: कारण तुमच्या बोलण्यामध्ये आता 2-3 दौरे झाला, तुमचा लहानपणचा काळ पुढचा जिथे वाढला तो आणि आताचा काळ,
0: त्यामध्ये काही बदलला का? हा बदलला का? मच वॉटर इज फ्लोन अंडर द ब्रिज.
1: काळाशी संपूर्णच तुम्ही व्यक्तिमत्व संपादन केलं,
0: ही मूल्य राहिली नाही. आता आता मूल्य बदलली सगळी
1: मुलांच्या
0: ज्ञानोपासनेच्या बाबतीमध्ये. पूर्वी ज्या प्रकारची मूल्य समाजामध्ये कायम होती ती आज कुठे उरलीत? आणि एखाद्याने ज्ञानोपासना करावी, ज्ञानाकरता ज्ञानोपासना करावी, अशा प्रकारची भूताची सामाजिक परिस्थिती आज उरलेली नाहीये. अशा स्थितीत माझ्यासारख्या माणसाने ज्यांनी केवळ ज्ञानाच्याच क्षेत्रात काम केलं, त्याला वाव काय, त्याला वाव कोणता? आणि समजा असा प्रयत्न तरी केला तरी त्या बाबतीमध्ये विषण्णता उत्पन्न करण्यासारख्या गोष्टी फारच भूत आली. आज भूतालच्या जीवनामध्ये आपल्या मनाला समाधान वाटावं असं फार थोडं उरलेलं आहे. मनाला विषण्णता उत्पन्न व्हावी अशाच गोष्टी जास्त आहेत.
1: पण आपल्यासारखे
0: कबूल आहे, एका व्यक्तीने काही केलं त्याचा समाजावरती थोडाफार परिणाम झाला, हा तात्पुरता परिणाम असतो. फार मोठा परिणाम करण्याकरता म्हणून ज्या गोष्टी व्हायला पाहिजे त्याला समाज सुधारायला पाहिजे. तरी सुद्धा याचा विचार मी मनात आणत नाही. माझ्या मनामध्ये एखादी गोष्ट मुरली, ती मला भावली, आवडली, मला रुचली आणि पटली, की त्यावरती लिहिण्याकरता जी
1: आपण, ही जी आवड आहे तुमची, ही आवड अशी काही बंदिस्त आहे का? कारण या सगळ्या अभ्यासामध्ये
0: बंदिस्त नाही,
1: नवकवितेवर फार टीका करतात.
0: नवकवितेचा भरपूर एक्झिस्टेन्शियलिझमचा अभ्यास केला नाही, बारकाईने केला. अभ्यास करणं आणि आक्षेप घेणं या गोष्टी वेगळ्या. काही गोष्टी मला नाही रुचत. आधुनिक कालखंडामध्ये काही ज्या गोष्टी नवीन लोकांनी केल्या, त्यापैकी काही गोष्टी ज्या बऱ्या असल्या आणि त्यांनी मान्य केल्या, ज्या मला आवडल्या, मी त्यांची स्तुती करतो. परंतु ज्या मला मान्य नाहीत त्या गोष्टीवर टीका करणं हे माझं कर्तव्य आहे. आणि नवकवींच्या पैकी पुष्कळांनी काय केलं, साहित्यातील सौंदर्याचीच हानी करून टाकली. मुळी किंबहुना साहित्याला काही सौंदर्य असतं, इस्थेटिक्स नावाचा काही प्रकार असतो, ही कल्पनाच अजिबात काढून टाकली आणि जीवनाकडे अशा एखाद्या भडक दृष्टीने पाहून त्याचा काहीतरी एक फार मोठा गाजावाजा करणं, ह्या प्रकारची जी वृत्ती, ती वृत्ती मला कधी मानवली नाही. म्हणून
1: नवकवीवरती
0: पूर्वग्रह वगैरे काही नाही, पूर्वग्रह काही नाही. आम्ही फक्त कवितेकडून सौंदर्याची अपेक्षा करतो, ललित कलाकडून सौंदर्याची अपेक्षा करतो. कला तेवढ्या करताय, कवितेचं कार्य समाजामध्ये या प्रकारच्या गोष्टींचा प्रचार करणं हे नाही असं माझं मत आहे.
1: बरं,
0: आणि काव्याच्या सौंदर्याचे भोगते आहोत, हळुवारपणा, प्रेमळपणा, नादमाधुर्य, त्यातला लोभसपणा, का मुलायमपणा, ह्या ज्या गोष्टी असतात त्या गोष्टींची जी मनाला सारखी आच लागते आतून, हे प्राप्त करून घ्यावं, असं सौंदर्य असावं, असं मानवी जीवन असावं, यामध्ये रममाण झाल्यानंतर काही गोष्टी थोड्याशा तापदायक वाटणारच की. म्हणून माझा आक्षेप दुसरं काही.
1: बरोबर, नवीन जे लिहिणारे असतात, हौस असते खूप लेखनाची आणि वक्ते असतात, त्यांच्यासाठी तुम्हाला काही सांगायचं
0: काय? त्यांनी माझ्या

0: अभ्यास करावा म्हणजे अभ्यासाशिवाय.
1: मी जसा अभ्यास केला, अभ्यास म्हणजे परिश्रम फार केले हो, तपश्चर्या आहे ती, ही साधी गोष्ट नाहीये. आणि वर्षानुवर्ष केलेली तपश्चर्या आहे ती, त्या तपश्चर्याला फळ मिळतं ना कुठेतरी. आज एखाद्या समाजापुढे उभं राहिल्यानंतर त्या समाजाला काही काळ मंत्रमुग्ध करून टाकण्याचं सामर्थ्य जे वाणीमध्ये आलं, ते वाणीमधलं आलेलं सामर्थ्य काही एका वर्षातलं नाहीये. त्याला 40 वर्ष मागे परिश्रम आहेत, 40 वर्ष आणि अनंत चांगले ग्रंथकार हे मुखोद्गत करून लोकांच्या पुढे जसेच्या तसे उभे केलेले. उदाहरणार्थ गडकरी, ज्या ज्या वेळेला मी गडकरींच्यावर व्याख्यान दिली त्या त्या वेळेला 30-30 वावचे 40-40 उतारे सहज म्हटले.
0: त्यातला एखादा उतारा म्हणून दाखवा ना
1: गडकरींचा. कोणता उतारा?
0: गडकरी तर तुमचा आराध्य दैवत आहे.
1: हो मा म्हणून दाखवतो. आपल्या हृदयाची किंवा संमतीची या बिबाला काढी इतकीही जरूर नाही. रविकराच्या स्पर्शानं उशेचे तोंड फिके पडते, त्याच्यात माझ्या हस्तस्पर्शानं आपलं तोंड गोरमोर झालं काय, किंवा रंगाऱ्याचा हात लागावा त्याप्रमाणे माझ्या हाताने आपले श्रीमुख रंगून निघाले काय, मला दोन्ही प्रकार सारखेच वाटणार आहे. लतिके गुलाबाचा वास कसाही घेतला तरी गुलाबाचा वास घ्यायचा. आसवाच्या दवाने फार झालं तर रंगाची तेवढीच खुलावत जास्त होईल. जाऊ दे, या रंगील गोष्टी बोलायला पुढे आपल्याला पुष्कळ वेळ आहे. तूर्त मला आपल्या लग्नाच्या व्यवस्थेला लागले पाहिजे. हो, ही झाली तुझ्या लग्नाची व्यवस्था, मला ती तुझ्या जीवाभावाची मैत्री किंवा तुझ्या जीवाप्रमाणे तिच्या जीवाची दया, त्या जीवाची दयना कशी होणार कळलंच तुला. बाई साहेब, त्या दिवशी धनीपणाच्या धंदीत आपण मला मालकीच्या लग्नात सवानाची यादी घेण्यासाठी हजर राहण्याकरता फरमावले होते, नाही का? हुकुमाप्रमाणे एकंदर यादी तयार आहे. प्रथम श्रीकार आहे नवरदेव धनेश्वर नावाचा स्वार्थी रंगेल 55 वर्षाचा थेरडा. बाई साहेब, पुढे सारी यादी मालतीच्या आसवानी पार धुवून गेली आहे. लतिके, त्या दिवशी तुला कल्पनाही नसेल की मालतीच्या लग्नाच्या सामानाची यादीच काय, पण तुम्हा साऱ्यांचे ललाट लेख सुद्धा खरडण्याचे या घनश्यामाच्या हाती आहे म्हणून जातो.
0: अरे वा
1: जातो.
0: असं किती वेळ ऐकलं तरी कान तृप्त होणारच नाही. अनेक दिवस आम्हाला तुमचा हा आवाज ऐकायचा आहे, सगळ्यांना ऐकायचंय. आणखीन एखादं
1: पुन्हा ऐकू घे, ऐकाय त्याच्यामध्ये
0: जरूर. त्यामुळे तुम्ही थकलेले नाही आहात आणि असंच तुम्हाला ही शक्ती कायम राहो आणि दीर्घायुष्य लाभो ही प्रार्थना.
1: तुमच्या इच्छेप्रमाणे सर्व काही होईल अशी मला स्वतःला सुद्धा खात्री आहे.

0: श्रोतेहो, आपण ऐकत होतात ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक डॉक्टर राशम वाळिंबे यांची कल्याणी दिवेकर यांनी घेतलेली मुलाखत.
1: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
1: संपर्क 89 29 30 41 42.
3: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकता आहात. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत पुना आय केअर सांजधारा.
3: पुना आय केअर सांजधारा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
4: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर, वानवडी इथे. संपर्क 73502 77779. पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: स्वतःच घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
1: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.

0: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
1: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
0: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याज दरापासून.
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
0: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा.
1: अधिक माहितीसाठी आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला.
0: सहकार्यम यशोधनम, जनता सहकारी बँक लिमिटेड, पुणे. मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
1: विश्वास आणि सुविधा दोन्ही तुमच्या सेवेत.
2: श्रोते हो, कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि विद्यागौरीचा नमस्कार. आज प्रसिद्ध गीतकार शांताराम नांदगावकर यांचा स्मृतिदिन. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदगाव गावी जन्मलेल्या या कवीचं बालपण करिअर मुंबईत घडलं आणि 70 आणि 80 ह्या 2 दशकांमध्ये त्यांनी अप्रतिम गीतं लिहून स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. कार्यक्रमाची सुरुवात करूया त्यांनीच लिहिलेल्या गीतांनी. प्रभाकर पंडित यांच्या संगीतात स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

पुना आयकेअर मध्ये FDA अप्रूव्ड झाईस्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आयकेअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय

0: बाहेर वानवडी इथं. संपर्क 73 502 77 77 9.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
3: घरी पाहुणे आलेत मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
2: चांदीच्या ताटात पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
3: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
2: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
4: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
5: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
4: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
6: सुंदर

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, चळक रोड, पुणे.
3: परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्सचे संपूर्ण ऑटोमॅटिक ऑटो लेक्चर बेल आणि ऑटो राष्ट्रगीत प्लेअर सिस्टीम शाळा कॉलेजसाठी अत्यंत उपयुक्त उत्पादक परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स MIDC वाई. फ्री डेमो साठी संपर्क 98-222-41-255.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: श्रोते हो, आज शांताराम नांदगावकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आपण त्यांची काही गीतं कार्यक्रमात ऐकतो आहोत. यानंतरचं गीत आहे अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं. नांदगावकरांनी जशी उत्तम चित्रपट गीतं लिहिली तशी उत्तम उत्तम भावगीतं सुद्धा लिहिली, त्यातलंच हे एक.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुना आय केअर सांज धारा।
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले।
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना। त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत।
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय।
1: ए मग आम्ही एकदा प्रयत्न करतो। मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना।
2: घे ना, 8800551878। भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे।

0: Ampere registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. Crescent Mutual Fund गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. सर्व योजना संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावी.
1: पुण्यात व्यवसायासाठी प्राइम लोकेशन शोधत आहात? मार्केट यार्ड, बिबवेवाडी, धनकवडी आणि कात्रज कोंडवा रोड ला जोडणारे मध्यवर्ती ठिकाण सुखसागर नगर. इथे उपलब्ध आहेत व्यवसायासाठी प्रशस्त शॉप्स आणि ऑफिसेस, G+3 स्वतंत्र कमर्शियल बिल्डिंग आणि भरपूर पार्किंगची सुविधा. ई कॉमर्स, सुपरमार्केट, ज्वेलरी शोरूम, हेल्थ केअर, कॉर्पोरेट ऑफिस, फॅशन आणि लाईफस्टाईल ब्रँड्स, फर्निचर, क्लासेस किंवा डायग्नॉस्टिक सेंटर साठी एक आदर्श ठिकाण. कमल प्लाझा, खंडोबा मंदिराजवळ, बिबवेवाडी अनेक्स, सुखसागर नगर. अधिक माहितीसाठी संपर्क करा 9834931999. पुन्हा एकदा 9834931999.

0: कांदा लसूण मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला,
1: मग आजच वापरा स्वादिष्ट।
2: कमल प्लाझा खंडोबा मंदिराजवळ, बिब्वेवाडी अनेक्स, सुखसागर नगर। अधिक माहितीसाठी संपर्क करा 98 34 931 909। पुन्हा एकदा 98 34 931 909।

0: कांदा लसूण मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला,
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले।
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
3: श्रोते हो, आपण ऐकतो आहोत शांताराम नांदगावकर यांनी लिहिलेली काही गीतं। शाहीर अमर शेख यांचं गाणं ऐकत त्यांचं लहानपण गेलं। मिलमधल्या 8 तास राबणाऱ्या आईचे कष्ट संपवायचे याचा ध्यास त्यांनी लहानपणापासूनच घेतला होता। त्याच्यासाठी त्यांनी अभ्यास केला, शिक्षण पूर्ण केलं आणि शब्दांचं बोट धरून उत्तम गीतकार झाले। हे पुढचं गीत आहे पद्मजा फिणाणी जोगळेकर यांच्या स्वरातलं। अनिल अरुण यांनी संगीत दिलेलं हे त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातलं गीत अवश्य ऐका।

0: श्रोते हो, नांदगावकरांनी अशी सुंदर भावगीतं लिहिली, तसंच दलितांचा राजा भीमराव माझ्यासारखं गीत लिहिलं आणि त्याच उत्साहाने हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला असं तत्वज्ञान पण ते सांगून गेले. त्यांची गीतं आपण ऐकणार आहोत, पण त्याआधी एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा पुणे विविध भारती 101 FM.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुणे आय केअर सांज धारा.
2: जेवणात उकडीचे मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार म्हणजे भोजनाची आणि आपल्या सेलिब्रेशनची खरी श्रीमंती.
3: हा तृप्तीचा आनंद घ्या दुर्वांकूर डायनिंग हॉल मध्ये अस्सल पुणेरी उकडीच्या मोदकानी.
2: उकडीच्या मोदकासह रोज आनंद घ्या 3 अमर्यादित स्वीट्सच्या दुर्वांकूरच्या थाळीचा. दुर्वांकूर पुण्य नगरीला लाभलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद.
3: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच.
2: दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
4: अहो, ऐकलं का? तथास तुझा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्योर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
5: सेल मध्ये अश्योर्ड डिस्काउंट? जोक नको मारू सर.
4: अहो, तथास तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्योर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अशोर्ड डिस्काउंट आहे.
5: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
4: तथास्तु मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तु प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तु कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
5: ऑनलाइन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाइट tathastu.fashion.
6: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
7: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
8: गुरुजी, जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
7: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
6: अहो, तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्ही डॉक्टर परीक्षित बेगडेंचे उपचार घ्या. अहो, तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
7: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
6: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
6: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
9: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी

0: स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: नांदगावकरांनी जशी चित्रपट गीतं, भावगीतं, भक्तिगीतं लिहिली, तसं कैकेयी या नाटकाला सुद्धा त्यांनी काही पदं लिहिली. त्यातलंच हे पद संगीत आहे जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात.

शांताराम नांदगावकरांनी बिलनशी नागिन निघाली हे गीत लिहून हिंदीमधल्या भपकेबाज गाण्यांना अगदी कॉम्पिटिशन केली. ते गीत आजही लोकप्रिय आहे. सुधीर फडके यांच्यासाठी त्यांनी एक भावगीत लिहिलं. त्याची चाल बाबूजींना खूप आवडली, पण यशवंत देवानी ते मागितलं. मग नांदगावकर म्हणाले, चाल तुम्ही करा, पण गाणं मात्र बाबूजींकडून गाऊन घ्या. आणि ते गीत बाबूजींनीसुद्धा अतिशय भावस्पर्शी गायलं आहे. तेच हे गीत.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: पुन्हा आयकेअर सांज धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा आयकेअर मिशन हेल्दी आईज.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 6 वाजता आहेत. ही वेळ आहे पुणे वृत्तांताची. जाणून घेऊ पुणे वृत्तांत.
3: विविध भारती पुणे, पूजा दीक्षित सादर करीत आहे पुणे वृत्तांत. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातील मुक्काम संपवून आज सकाळी पुढे मार्गस्थ झाल्या. हडपसर इथं पालख्यांचं मोठ्या जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आलं. तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम आज हडपसरमध्येच असून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वडकी मार्गे आज दिवेघाटातून सासवड मुक्कामी पोहोचणार आहे. तत्पूर्वी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात दोन्ही संतांच्या पादुकांचं दर्शन घेतलं. मंदिरात त्यांच्या हस्ते पालखीची पूजा करण्यात आली. आषाढी वारीच्या आध्यात्मिक प्रवासाला यंदा हरित ऊर्जेची जोड मिळाली आहे. लाखो वारकऱ्यांना वारीदरम्यान कुटुंबियांची अखंड संपर्क ठेवता यावा आणि आपत्कालीन प्रसंगी मोबाईलचा वापर सहज करता यावा यासाठी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण अर्थात महाऊर्जा यांनी पालखी सोहळ्यात सहभागी दिंड्यांसाठी सौर ऊर्जेवर आधारित मोबाईल चार्जिंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे. स्वच्छ ऊर्जा, आधुनिक तंत्रज्ञान आणि वारकरी सेवेला एकत्र आणणारा हा अभिनव उपक्रम वारीमध्ये यंदा विशेष आकर्षण ठरत आहे. राज्यात मान्सूननं पुन्हा जोर धरल्यानं खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग आला आहे. कृषी आयुक्तालयाच्या 7 जुलै 2026 अखेरच्या अहवालानुसार ऊस वगळता राज्यातील सरासरी 1,44,36,000 हेक्टर क्षेत्रापैकी 45% म्हणजेच 65,11,872 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. तर ऊसासह 42% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली असून पुणे विभागात 22% पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. दरम्यान गेल्या वर्षी याच कालावधीत ऊसासह 69% तर ऊस वगळता 74% क्षेत्रावर पेरणी झाली होती. यंदा सुरुवातीच्या काळात पावसाचं असमान वितरण झाल्यामुळं पेरणी काहीशी मंदावली होती. मात्र गेल्या आठवडाभरात राज्यभर झालेल्या पावसामुळं रखडलेल्या पेरण्यांना चालना मिळाली आहे. मोशी इथं कचरा डेपोमध्ये झालेल्या दुर्घटनेमध्ये ढिगाऱ्याखाली अडकलेल्या अक्षय सावंत आणि सुनील कोरके यांना आज सुरक्षित बाहेर काढण्यात आलं असून त्यांना पिंपरीमधील YCM रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तत्पूर्वी काल पिंपरी चिंचवडमध्ये मोशी इथल्या दुर्घटनेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

0: सविस्तर आढावा घेतला. दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश त्यांनी दिले, तर या दुर्घटनेची सखोल चौकशी केली जाईल असंही त्यांनी म्हटलं आहे. खडकी शिक्षण संस्थेचा 113 वर्षांचा इतिहास महनीय आहे. खडकी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून समाजासाठी मोठं कार्य करणारी वंदनीय व्यक्तिमत्व निर्माण झाली आहेत, असे गौरवोद्गार केंद्रीय नागरी विमान वाहतूक सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काढले. खडकी शिक्षण संस्थेच्या वैदेही दत्ताजी गायकवाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन आज मोहोळ यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. खडकी शिक्षण संस्थेचा 1923 साली सुरू झालेला हा प्रवास आज एका वटवृक्षामध्ये रूपांतरित झालेला आहे, असं मोहोळ यांनी आवर्जून नमूद केलं. तर शिक्षण म्हणजे केवळ नोकरी मिळवण्याचं साधन नसून समाज घडवण्याची शक्ती आहे, या विचारांना प्रेरित होऊन खडकी शिक्षण संस्था गेली 113 वर्ष अखंडितपणे कार्य करीत आहे, असं खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयलही म्हणाले. गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे गाड्या रद्द झाल्यानं प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मुंबई पुणे मार्गावर राज्य परिवहन महामंडळातर्फे दररोज 200 अतिरिक्त बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळं मुंबई पुणे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. पुण्यातील सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयानं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या 2026 पदवीदान समारंभात 34 सुवर्णपदकं मिळवून उल्लेखनीय यश संपादन केलं आहे. वैद्यकीय शिक्षण संशोधन आणि लष्करी वैद्यकीय प्रशिक्षणातील उत्कृष्टतेमुळे AFMC सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अग्रस्थान कायम राखलं असून इंडिया टुडे MDRA 2026 क्रमवारीत देशातील तिसरं सर्वोत्तम वैद्यकीय महाविद्यालय आणि पश्चिम भारतातील अव्वल महाविद्यालय म्हणून मान्यता मिळवली आहे. हवामान. पुणे आणि परिसरात आज सकाळपासून हवामान ढगाळ असून कमाल 30 अंश सेल्सिअस तर किमान 23.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. उद्या तापमानात फारसा बदल संभवत नसला तरी बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. तर हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू ताज्या पुणे वृत्तांतमध्ये संध्याकाळी 6 वाजता. नमस्कार.
1: सहा वाजून 5 मिनिटं आणि 30 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून.
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

0: मंडळी 1951 मध्ये प्रदर्शित झालेल्या अमर भूपाळी या चित्रपटातलं हे गीत शाहीर होनाजी बाळा यांनी लिहिलं होतं, वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलं होतं आणि लता मंगेशकर आणि पंडितराव नगरकर यांनी गायलं होतं. मंडळी 19व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात घडणारी ही कथा कवितेची उपजतच देणगी असलेल्या एका साध्या गुराख्याची म्हणजेच शाहीर होनाजी बाळा यांची ही गोष्ट. पंडितराव नगरकर, संध्या आणि ललिता पवार हे या चित्रपटात मुख्य भूमिकेमध्ये होते. चित्रपटाचं संगीत वसंत देसाई यांनी केलं होतं आणि काही गीतं ही शाहीर होनाजी बाळा यांनी तर काही गीतं ही क्रांतिकारक कवी अमर शेख यांनी लिहिली होती. मंडळी या चित्रपटातून दिग्गज नृत्यांगना अभिनेत्री संध्या यांचा ज्यांचा जन्म विजया देशमुख असं होतं त्यांनी अभिनयात पदार्पण केलं. असं म्हणतात की या चित्रपटाच्या निर्मिती दरम्यान व्ही शांताराम आणि संध्या एकमेकांच्या प्रेमात पडले आणि पुढे जाऊन त्यांचा विवाह देखील झाला. त्यानंतर झनक झनक पायल बाजे आणि नवरंग सारख्या व्ही शांताराम यांच्याच मोठ्या संगीत प्रधान चित्रपटांमध्ये संध्याने प्रमुख भूमिका देखील साकारल्या. मंडळी याच चित्रपटाबद्दलच्या अजूनही काही गोष्टी मी तुम्हाला सांगणारे, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगूट आणि देहू.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगूट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 42.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: मंडळी देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत.

बोलतो आहोत 1951 मध्ये प्रदर्शित झालेल्या अमर भूपाळी या चित्रपटाबद्दल. आता जे गाणं तुम्ही ऐकलं ना, ते गायलं होतं पंडितराव नगरकर आणि आशा भोसले यांनी, तर संगीत दिलं होतं वसंत देसाई यांनी. चित्रपटातली सगळीच गाणी खूप

गाजली बर का, तुम्हाला आठवतात का या चित्रपटातली गाणी? घनश्याम सुंदरा श्रीधरा किंवा आत्ताच ऐकलेलं सांगा मुकुंद कोणी हा पाहिला, तुझी माझी प्रीत, नको दूर देशी जाऊ आणि सगळ्यात आवडीचं किंवा आत्ताही रसिकांच्या मनात घर करून राहिलेलं गाणं म्हणजे लटपट लटपट तुझं चालणं. आठवली ना ही गाणी? आणि या सगळ्या गाण्यांचा वापर फक्त गाणी म्हणून न होता चित्रपटामध्ये कथानक पुढे नेण्यासाठी करण्यात आला होता बरं का. कवितेची उपजतच जाण असलेल्या शाहीर होनाजी बाळा यांनी ब्रिटिश आक्रमणाविरुद्ध लढणाऱ्या मराठी सैनिकांना कशी प्रेरणा दिली याची सुंदर कथा अमर भूपाळी या चित्रपटात आपल्याला बघायला मिळते. अशाच विविध चित्रपटांची अजूनही माहिती जाणून घेऊयात देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात. आणि आज जाता जाता ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजातलं, वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं शाहीर होनाजी बाळा यांचं गीत अमर भूपाळी या चित्रपटातलं.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 6:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: कार्यक्रमाची सुरुवात करतो आहोत अष्टविनायक या चित्रपटातील डॉक्टर वसंतराव देशपांडे आणि राणी वर्मा आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांनी.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, गीतांजली.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
1: फक्त 7.75% व्याजदरापासून, तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
1: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.

0: प्रत्येक टेस्ट एकदम बेस्ट. साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून. चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स काटदरे मसाले.
1: नीता अगं, हे ऑनलाइन पेमेंट सुरू केल्यापासून इतका गोंधळ होतो ना, हिशोबच जुळत नाहीये.
2: थांब, मी माझ्या कॅल्क्युलेटरलाच बोलवते. ओम
3: अलो मम्मा.

0: 1958 पासून चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स काटदळे मसाले।
1: नीता अगं, हे ऑनलाइन पेमेंट सुरू केल्यापासून इतका गोंधळ होतो ना, हिशोबच जुळत नाहीये।
2: थांब, मी माझ्या कॅल्क्युलेटरलाच बोलवते। ओम,
3: अलो मम्मा,
2: अनु मावशीला हिशोब करायला मदत कर।
3: सांग मावशी।
1: अरे, चार चार आकडी आहे।
3: अगं तू सांग मावशी।
1: बर, किराणा 4318, इस्त्री 112, लाईट बिल 1739, दूध 2160 आणि शॉपिंग 4782। सांग बरं।
3: 13111।
1: करेक्ट। अरे, हेच तर जुळत नव्हतं। ए, हा तर सुपर फास्ट कॅल्क्युलेटर आहे।
2: मग
1: हे पण कसं आलं तुला?
2: अगं, सक्सेस अबॅकस मुळे।
1: हो का? मग मी पण चिंकीला घालते सक्सेस अबॅकसच्या क्लासला आणि तिलाही बनवते सुपर फास्ट कॅल्क्युलेटर।
4: मुलांना बनवा कॅल्क्युलेटर सारखे फास्ट सक्सेस अबॅकस। ऑनलाइन आणि ऑफलाइन क्लासेस साठी संपर्क 88 88 56 00 11, 8888 56 00 11।
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
6: आणि आता कार्यक्रमात प्रसारित करत आहोत उषा मंगेशकर यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांचं गीत। संगीत आहे अनिल अरुण यांचं।

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, गीतांजली.
1: मणके दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: कार्यक्रमात आता प्रसारित करत आहोत शंकर रामाणी यांचं गीत. स्वर आणि संगीत आहे पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 9595242559. अहो ऐकलत का, तथास तुझा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
2: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारू सा.
1: अहो तथास तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास तुच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अश्युअर्ड डिस्काउंट आहे.
2: मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
1: तथास्तु मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तु प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तु कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
2: ऑनलाइन शॉपिंगचा लाभ घ्या.

0: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921055775 9921057575. आंबेकर लॉन्स. शाही समारंभासाठी आंबेकर लॉन्स.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात वसंत निनावे यांचं गीत. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
2: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
1: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
2: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग IVF सेंटर, हडपसर, पुणे.
1: संपर्क 78-23-84-11-20
2: 7823-84-1120.
3: ऐग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
4: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
3: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
4: पिंपरी चिंचवड मध्ये.
5: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
3: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
5: लगेच फोन करतो 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: कार्यक्रमात आता प्रसारित करत आहोत उषा मंगेशकर यांच्या स्वरात राम मोरे यांचं गीत. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: पॅरालिसिस साठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: आणि आता कार्यक्रमात शेवटी सुधीर मोघे यांचं गीत, संगीत राम फाटक यांचं, स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी.

0: या गीताबरोबरच सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. 6:45 झाली आहेत. प्रसारित करत आहोत आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता.
2: श्रोते हो, आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत
3: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घुडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर,
2: आणि सहप्रायोजक आहेत जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम. शुभमंगल, सावधान,
3: समर्पण,
2: आदर,
3: विश्वास,
2: स्वीकार,
3: समानता,
2: कर्तव्य
3: आणि निरपेक्ष प्रेम
2: या सप्तवचनांनी सहजीवनाची सुरुवात होते
3: आणि एकमेकांचे हात धरून चाललेल्या सप्तपदींनी आयुष्याला पूर्णत्व येतं.
2: अशा शुभ कार्याच्या क्षणांना आम्ही साक्षीदार आहोत याचा अभिमान वाटतो.
3: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे.
2: मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
3: संपर्क आंबेकर लॉन्स 99-21-05-75-75.
4: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
5: जितेंद्र घोडके सराफ.
6: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
5: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लाईन बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
7: गर्भातल्या अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
8: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
7: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं.

0: हो देना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
1: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. सौजन्य जोगळेकर IVF सेंटर शिरवळ. संपर्क 866 91 67 67 2.

आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेतल्या चौथ्या अध्यायातील 11वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे डॉक्टर मुकुंद दातार यांनी. श्लोकगायन केलं आहे स्मितांजली जोगळेकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेतल्या चौथ्या अध्यायातला हा 11वा श्लोक, याचा अर्थ असा, भगवान श्रीकृष्ण धनुर्धारी अर्जुनाला सांगतायत, हे पार्था, जे कोणी ज्या हेतूने माझ्याकडे येतात त्यांना त्याप्रमाणेच फळ मी देतो. मला माहिती आहे की सर्व लोक माझ्याच मार्गाला म्हणजे माझ्याच आचरण पद्धतीला सदैव अनुसरतात. याच गीता श्लोकाचा मराठी अनुवाद करताना आचार्य विनोबा भावे म्हणतात, भजती मज जे जैसे भजे तैसाच त्यास मी, भजे तैसाची त्यास मी, माझ्या मार्गास हे येती लोक कोणी कडू नही. आपण नेहमी म्हणतो की महाजनो येन गतः स पंथः, म्हणजे मोठी माणसं ज्या मार्गाने जातात तो इतरांसाठी राजमार्ग असतो, आदर्श मार्ग असतो. पण खरं तर आपण भगवानो येन गतः स पंथः असं म्हणायला हवं, कारण भगवान श्रीकृष्णासारखा पूर्णावतारी पुरुषोत्तम स्वतः जो आचरणाचा मार्ग दाखवतो तोच केवळ पूर्ण भक्तिशुद्ध आणि चिरंतन शाश्वत असू शकतो, यात कोणतीही शंका नाही. म्हणून कृष्ण भक्ताने कृष्ण नीती अनुसरावी. पुन्हा भगवान श्रीकृष्णाला हे पक्क माहितीये की गोपाळ जसे गोपाळकृष्णाला अनुसरतात तसंच भगवत भक्त हे भगवान वाच शिरोधार्य मानतात. म्हणूनच या श्लोकात चरण येतो, मम वर्तमान वर्तन्ते मनुष्याहा पार्थ सर्वशाहा. आता प्रश्न असा की नेमका हा आणि असा चरण यापूर्वी तिसऱ्या अध्यायात 23व्या श्लोकात जसाच्या तसा आलेला आहे, मात्र दोन्ही ठिकाणच्या अर्थच्छटेमध्ये फरक आहे हे विसरून चालणार नाही. शब्द सारखेच खरे, पण तिसऱ्या अध्यायात भगवंताला लोकसंग्रहाची अधिक काळजी आहे असं दिसतं, तर इथे चौथ्या अध्यायात भगवंतांची भूमिका वेगळी आहे. ती संतुलित आणि दुहेरी आहे, म्हणजे दयाळूपणाचीही आहे आणि जशास तसे हा धडा शिकवणारीही आहे. या संदर्भात लोकमान्य टिळक यांचा इशारा लक्षात घ्यायला हवा. ते आपल्या गीता रहस्यात स्पष्टपणे म्हणतात, भगवद्गीतेतल्या पदांचा किंवा चरणांचा अर्थ लावताना तो अर्थ पूर्वापार संदर्भाने बदलतो हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे अर्थनिश्चिती करताना कधीच फसगत होत नाही आणि भगवद्गीतेचा नेमका संदेश आपल्या लक्षात येतो. लोकमान्यांचं हे म्हणणं खरंय. या संदर्भात आपल्या गीताई चिंतनिकेत आचार्य विनोबा भावे भगवंताच्या जशास तसे या भूमिकेपेक्षा दयाळूपणाची बाजू अधिक स्पष्ट करू पाहतात. दयाळूपणा हा पूर्वार्ध आहे तर जशास तसे हा उत्तरार्ध आहे. या जगात दोन्हीही गोष्टी आवश्यक आहेतच आणि अपरिहार्य आहेत. म्हणून विनोबाजी म्हणतात, परमेश्वर ज्याच्या त्याच्या आवडीचं दान ज्याला त्याला देत असतो. याचा अर्थ भगवंत हा सर्वांची रुची ओळखून आणि ती लक्षात घेऊन हळूहळू शिक्षण देत सर्वांनाच आपल्याकडे ओढून घेतो. हे भगवंताचं दयाळूत्व आहे आणि हीच भूमिका पुढे भगवद्गीतेच्या 7व्या आणि 9व्या अध्यायात प्रकट झालेली आहे आणि ती परमकारुणिक पतित पावन श्री भगवंताला साजेशीच आहे. पण मुख्य भूमिका अशी आहे की या श्लोकार्थाला आधीचा संदर्भ, यदा यदा ही धर्मस्य आणि परित्राणाय साधुनाम, या सलग दोन श्लोकांचा आहे. त्याचा भावार्थ अगदी सुस्पष्टपणे सज्जनांच्या रक्षणाचा

आणि दुष्टांच्या निर्दालनाचा आहे. त्यामुळे ये यथा माम प्रपद्यंते या पूर्ण चरणाचा अर्थ जशास तसे असाच घ्यावा लागेल. आणि हीच भूमिका लोकमान्यांच्या दोन्ही शिष्यांनी म्हणजे भिडे शास्त्री आणि करंदीकर यांनी आपापल्या गीता भाष्य ग्रंथातून केलेली आहे. सदाशिव शास्त्री भिडे म्हणतात, जशास तसे हा न्याय मनुष्याच्या नेहमीच्या दैनंदिन व्यवहारात आढळून येतोच, पण थोड्या बहुत फरकाने तो न्याय परमार्थातही स्वीकारला जातो. कारण या श्लोकाच्या आधीच्या संदर्भातल्या परित्राणाय साधुनाम या चरणाचा विचार केला तर केवळ विशुद्ध आणि धर्म हेतूनी उपासना केली तरच ईश्वर कृपेनी मनुष्याची ती उपासना सफल ठरते. समजा मनुष्याचा हेतू जर अधम प्रतीचा असला तर त्याला ईश्वरी कृपेचं पाठबळ मिळत नाही, हे निराळं सांगायला नको. या संदर्भात भिडे शास्त्री पुढे म्हणतात, काही लोकांच्या मनात असाही प्रश्न येतो की सुष्ट आणि दुष्ट असा भेद मनुष्य लोकात आहे हे ठीक आहे, पण तीच भावना त्या परमेश्वराच्या बाबतीत का असावी? ईश्वराने साधूंचं तेवढं संरक्षण करावं आणि दुर्जनांना शासन करावं हे का? काही लोकांच्या मनात येणाऱ्या या प्रश्नाचं उत्तरही भगवंतांच्या ये यथा माम प्रपद्यंते या उद्गारातून मिळतं. ते असं की ईश्वराने संरक्षण करणं किंवा विनाश करणं याला कारणही साधूंचं किंवा दुष्टांचं स्वतःचं वर्तनच असू शकतं. रामायणाचं उदाहरण द्यायचं तर श्रीरामचंद्रांनी विभीषणाचं संरक्षण केलं आणि रावणाचं निर्दालन केलं. याचं कारणही विभीषणाचं आणि रावणाचं स्वतःचं वर्तनच जबाबदार आहे. हीच भूमिका गीतातत्व मंजरीकार जस करंदीकरही मांडतात. ते म्हणतात, ये यथा माम प्रपद्यंते या श्लोकातून भगवंत सांगतायत की जे मानव माझ्याकडे ज्या बुद्धीने येतात त्यांना मी त्यांच्या इच्छेप्रमाणे फल देतो. ज्यांना माझं प्रेम हवंय त्यांना प्रेम देतो, तर ज्यांना माझ्याशी शत्रुत्व करावंसं वाटतं त्यांच्याशी मी शत्रुत्वाने वागतो. या बाबतीत साधा नियम आहे, ध्वनी तसा प्रतिध्वनी किंवा बिंब तसं प्रतिबिंब हा तो न्याय. आणि भगवंताचं निपक्षपातित्व, अलिप्तत्व आणि देहधारी जीवात्म्याचं आत्मस्वातंत्र्य या सर्व गोष्टी सांभाळायच्या असतील तर खुद्द भगवंताला असंच निस्पृहपणे आणि जशास तसं या न्यायाने वागलं पाहिजे असं भगवान श्रीकृष्णांचं म्हणणं आहे. जसं करंदीकर पुढे म्हणतात, म्हणजे काय तर भगवंत सांगतायत की जेव्हा भक्त माझ्याकडे भक्तिभावाने येतात तेव्हाच मी त्यांना भक्तीचं फल देतो, आणि शत्रू जेव्हा माझ्याशी वैर पुकारून साऱ्या जगालाच त्राही भगवान करून सोडतो, एक प्रकारे मला आव्हानच देतो, तेव्हा मी त्यांना त्यांच्या दुष्कृत्याचं फल देतो. एकूण असाच त्या भगवंतांचा जशास तसे हा दंडक आहे. अर्थात ज्यांच्यावर परित्राणाय साधुनाम विनाशायच दुष्कृताम यासाठी जन्म घेण्याची आणि या जगात धर्म आणि न्याय सुरक्षित ठेवून या समाजाची घडी बिघडून न देण्याची जबाबदारी आहे, त्यांच्या सुयोग्य आचरणासाठी प्रस्तुत श्लोकातला दाखला आहे. आणि एकूण हा श्लोक समष्टी धर्माच्या दृष्टीने भगवद्गीतेत अवतरलेला आहे, आणि तो तसाच येणं भगवंतांच्या अवतार कार्याच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे हेही सहजपणे लक्षात येतं. या संदर्भात माऊली ज्ञानेश्वर त्यांच्या भावार्थ दीपिकेत सांगतात, मुळातच मनुष्य जात ही भजनशील असल्यामुळे त्या भगवंतावर उचित कर्तव्य कर्म स्वतः करून दाखवण्याची जबाबदारी येते. तो भगवंत सर्वांशी सदा समानच वागतो, पण असुर प्रवृत्तीची मंडळी स्वार्थ आणि कपट या प्रवृत्तींना बळी पडून अधमपणाच्या जंजाळात सापडतात त्याला काय करणार? त्यासाठी त्या उदार हृदयी भगवंताची भूमिका स्पष्ट आहे, रोखठोक आहे. माऊली ज्ञानदेव म्हणतात, एरवी तरी पाही जे जैसे माझ्या ठाई, भजती तया मीही तैसाची भजे, जे सर्वत्र सदा सम तेथ विभाग अधमोत्तम, मती वशे संभ्रम विवंचिते. एकूण भगवंतांच्या आचरणाचा सुयोग्य नियम कोणता तर सदा सर्वदा करुणामयीच वागणं, पण निर्वाणीच्या क्षणी मात्र कृतांत कठोर व्हायला न डगमगणं. यासाठी शिशुपालाचे 100 अपराध आणि मग सुदर्शन चक्राचा प्रयोग ही कथा सदैव लक्षात ठेवावी, ती पूर्णपणे मार्गदर्शक आहे. आजच्या संदर्भात हा श्लोक धार्मिक सहिष्णुता शिकवणार आहे, वैश्विक शांतता निर्माण करणार आहे. माझाच देव, माझाच धर्म, माझाच पंथ श्रेष्ठ ही संकुचित वृत्ती सोडून प्रत्येकाच्या भावनेचा आदर करणं हेच अपेक्षित आहे. आपण जगाकडे ज्या नजरेने पाहू तसंच जग आपल्याला भासतं. माझंच म्हणणं बरोबर या चौकटीत इतरांना बसवणं आणि त्यापायी भांडण

तंटा वाद उकरून काढणं हे योग्य आहे का याचा विचार करायला हवा. ज्या ईश्वराबद्दल त्याच्या एखाद्या रूपाबद्दल आपण आग्रही भूमिका घेतो तो ईश्वरच जर सर्व सजीवांच्या कल्याणासाठी काम करतोय तर मग तो फक्त मोजक्यांचा होऊ शकत नाही. नात्यांमधली विचारांमधली कट्टरता सोडूनच द्यायला हवी. प्रत्येकाच्या मार्गाचा आदर करायला हवा. मनात भाव एकच हवा. त्या ईश्वराची आपण लेकर, त्याला सगळेच आपले आहेत. तो कुणालाही दूर सारत नाही. मग आपण आपलं परक असा भाव मनात का ठेवावा.

0: नमस्तु।
1: श्रोते हो, आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायातील 11वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं। विवरण लेखन केलं होतं डॉक्टर मुकुंद दातार यांनी, श्लोक गायन केलं होतं स्मितांजली जोगळेकर यांनी, निवेदक आणि सादरकर्ते होते प्रसाद कुलकर्णी। श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा। प्रसारण .pune@gmail.com या ईमेल ऍड्रेसवर किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता। केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर पुणे 411005 या पत्त्यावर। पुन्हा भेटूया या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात।

0: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
1: जितेंद्र घोडके सराफ.
2: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
1: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लाईन बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
3: श्रोते हो, आंबेकर लॉन्स अमृतसरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते
0: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
4: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
3: आणि सहप्रायोजक होते जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
5: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आता यानंतर विशेष जयमाला हा कार्यक्रम प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करणार आहोत.
6: इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री.

0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 7:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा.
1: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
2: पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: श्रोते हो, कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत संत तुकाराम महाराजांच्या रचनेने. बाळ बर्वे यांच्या संगीत नियोजनात स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात संत तुकाराम महाराजांचा अभंग. बाळ बर्वे यांच्या संगीत नियोजनात स्वर होता सुरेश वाडकर यांचा. कार्यक्रमात आता प्रसारित करत आहोत लता मंगेशकर यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना, संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: श्रोते हो, आपण ऐकत होतात लता मंगेशकर यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. आपण ऐकत आहात कार्यक्रम पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा, पुणे विविध भारती 101 FM वरून. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवरून देखील ऐकता आहात. या पुढची गीतं या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरिनामाचा.
2: पुणे पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत, आधुनिक तंत्रज्ञान आणलं, पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ. अहो, ऐकलत का? तथास तुझा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
3: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट? जोक नको मारू सर.
2: अहो, तथास तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते, आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अश्युअर्ड डिस्काउंट आहे.
3: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
2: तथास्तू मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तू प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तू कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
3: ऑनलाइन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाईट tathastu.fashion.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: श्रोते हो, आता ज्ञानेश्वर माऊली तुकाराम माऊलींच्या पालख्या पंढरपूरला पांडुरंगाच्या भेटीसाठी पायी चालत निघाल्या आहेत. या सगळ्या संतांचं माहेर म्हणजे पंढरपूर. या पुढचा अभंग हेच सांगणारा पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातला संत एकनाथ महाराजांचा. संगीत आहे राम फाटक यांचं.

हा पांडुरंग, कृष्ण, गोविंद सगळं एकच देवतत्व, हेच यापुढच्या अभंगातून माणिक प्रभू म्हणत आहेत. संगीत पंडित उल्हास बापट यांचं, स्वर श्रुती सडोलीकर यांचा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरी नामाचा.
1: पुणे पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
2: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95 95 24 25 59.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
2: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो.

0: विशेष डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: श्रोते हो, आणि आता कार्यक्रमात ऐकूया पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वर आणि संगीतात सजलेला संत चोखामेळा महाराजांचा अभंग।

आणि या सगळ्या वारकरी मंडळींना, संतांना एकच हवं असतं की ह्या पांडुरंगाचा विसर पडू नये. आणि हेच म्हणतात संत तुकाराम महाराज. संगीत श्रीनिवास खणे यांचं, लता मंगेशकर यांच्या स्वरातला हा तुकाराम महाराजांचा गजर.

0: श्रोत्यो, आणि याबरोबरच पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
0: श्रोत्यो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवरून देखील ऐकता आहात. आता यानंतर ठीक 8 वाजता हवामहल हा कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल। प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।

0: वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट।
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
4: आणि स्वामिनीचा मान्सून इश्यू सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठे करोड, बिझिल अँड बिल्डिंग, पुणे।
5: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।

0: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
1: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
2: बगिया के साथ माली, राजा के साथ रानी, मोहब्बत के साथ मेल मिलाप के जज्बात, उसी तरह रहूंगी मैं तुम्हारे साथ.

0: श्रोतेहो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोतेहो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आयकेअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आयकेअर मिशन हेल्दी आईज.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
2: दररोज संध्याकाळी 6:15 वाजता जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
3: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.

0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक
1: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
0: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ. तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
3: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
4: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: है सनम प्यार की कसम को।
1: हम खो गए इस दिल खो गया है कुछ हो गया है हमको।
0: किस्मत खुली है मंजिल मिली है उल्फत के हर कदम को।
2: आप सुन रहे थे ढलती जाए रात। श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। 11 वाजले आहेत। प्रसारित करत आहोत डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक। आरोग्यम नमोस्तुते। सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
2: कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत चित्रलेखा या चित्रपटातील लता मंगेशकर यांच्या स्वरातील साहिर यांच्या गीतानं। या गीताला संगीत आहे रोशन यांचं।

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
1: फक्त 7.75% व्याजदरापासून, तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
1: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
1: अहो ऐकलत का, तथास तुझा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
2: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारू सा.
1: अहो तथास तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते, आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील कथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अशोर्ड डिस्काउंट आहे.
2: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
1: तथास्तू मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तू प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तू कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
2: ऑनलाइन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाईट तथास्तू.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: कार्यक्रमात आता ऐकूया टॅक्सी ड्रायव्हर या चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं साहिर यांचं गीत. संगीत आहे SD बर्मन यांचं.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल।
1: मणके दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या। 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 95 95 24 25 59।

0: परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: कार्यक्रमात आता शारदा या चित्रपटातलं गीत राजेंद्र कृष्ण यांचं, संगीत सी रामचंद्र यांचं.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला केफुल.
1: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
4: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
5: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ.
6: तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
4: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
5: पिंपरी चिंचवड मध्ये.
6: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
4: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
6: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59.
7: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
8: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: कार्यक्रमात श्रोते हो, आता ऐकूया सती सावित्री या चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं भरत व्यास यांचं गीत. संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला केफुल.
1: पॅरालिसिस साठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: कार्यक्रमात आता खामोशी या चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं गुलजार यांचं गीत प्रसारित करत आहोत. संगीत आहे हेमंत कुमार यांचं.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला केफोल.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
3: अय ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
4: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
3: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
4: पिंपरी चिंचवड मध्ये.
5: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
3: अहो, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
5: लगेच फोन करतो, 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: आणि आता कार्यक्रमातलं शेवटचं गीत चित्रलेखा चित्रपटातलं. लता मंगेशकर यांच्या स्वरातलं हे गीत साहिर यांचं आहे आणि संगीत आहे रोशन यांचं.

0: श्रोत्यो, आणि या गीताबरोबरच डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 11:30 वाजले आहेत. आमचे आजचे कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. मी विद्या गौरी आपला निरोप घेते. 101 मेगाहर्ट्सवर पुन्हा आपली भेट उद्या 5:50 वाजून. शुभरात्री. जय हिंद.